219.9 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्स तसंच एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. प्रथम प्रसारण सभेमध्ये सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत. श्रोतो, आज भारतीय सौरस्थिती 27 ज्येष्ठ शके 1948, दिनांक 17 जून 2026, वार बुधवार. प्रथम सभेची सुरुवात करूयात मंगलध्वनीने.

नमस्कार श्रोते हो। दानत दोन शेजारी होते। एकाच्या शेतात भरपूर पीक आलं, दुसऱ्याच्या शेतामध्ये दुष्काळ पडला। पहिल्या शेजाऱ्याने रात्री उठून आपल्या धान्याच्या गोणी दुसऱ्याच्या खळ्यात नेऊन ठेवल्या, कुणाला न सांगता, कुणाचे आभार न घेता। सकाळी दुसऱ्या शेजाऱ्याला धान्य मिळालं, त्याला कळलंच नाही कुणी दिलं। म्हणजे दानत, देणे हे स्वभावत असणं। नाव नको, प्रसिद्धी नको, परतफेड नको, फक्त द्यायचं म्हणून द्यायचं। जो गुण श्रीमंतामध्येच नाही तर मनाने मोठ्या प्रत्येक माणसामध्ये असतो। दानत म्हणजे हात रिकामा असतानाही मन भरलेलं असणं, याला दानत असं म्हणतात। दानत हा शब्द मराठीत खूप खोल अर्थ घेऊन येतो। दानत म्हणजे फक्त पैसे देणं नाही किंवा व्यवहार करणं नाही, दानत म्हणजे देण्याचा स्वभाव, देण्याची वृत्ती। जो माणूस आपल्याकडे जे आहे ते दुसऱ्याशी वाटून घेतो, पैसे असोत, वेळ असो, ज्ञान असो, त्याला दानत आहे असं म्हणतात। दानत आणि दिखावा यात खूप मोठा फरक आहे। आजकाल अनेक जण दान करतात, पण कॅमेऱ्यासमोर, सोशल मीडियासमोर फोटो टाकण्यासाठी ते दान नाही, तो व्यापार आहे। प्रसिद्धी विकत घेण्याचा खरी दानत ती असते जी कुणाला माहीत नसते। उजव्या हाताने दिलं तरी ते डाव्या हाताला कळू नये, हाच खऱ्या दानतेचा अर्थ आहे। दानत तीन प्रकारची असते। पहिली म्हणजे वस्तूची, दुसरी म्हणजे कपडे, अन्न, पैसे देणं, म्हणजे वेळाची दानत, कुणासाठी थांबणं, ऐकणं, मदत करणं, आणि तिसरी आणि सर्वात मोठी म्हणजे ज्ञानाची दानत, जे आपण शिकलो ते दुसऱ्याला शिकवणं। कारण वस्तू दिली तर एकदाच मदत होते, पण ज्ञान दिलं तर माणूस आयुष्यभर स्वतः उभा राहू शकतो, त्याचा फायदा त्याला, समोरच्या व्यक्तीला होतो। देण्याने आपल्यालाच आनंद मिळतो। देणारा खरं तर स्वतःसाठीच देत असतो, कारण त्यातला आनंद घेणाऱ्यापेक्षा देणाऱ्याला जास्त आनंद मिळतो। आणि जे लोक नियमितपणे दुसऱ्यांना मदत करतात ते स्वतः आनंदी, जास्त समाधानी आणि जास्त यशस्वी असतात। कारण दानत असलेल्या माणसावर लोकांचा विश्वास असतो, त्याच्याशी नाती घट्ट असतात आणि संकटात सगळे त्याच्या मागे उभे राहतात। एक साधा उदाहरण द्यायचं झालं तर झाडं फळं देतं, स्वतः खात नाही, सावली देतं, स्वतः बसत नाही, ऑक्सिजन देतं, स्वतःसाठी नाही, आणि तरीही झाड कधीच रिकामं होत नाही, ते सतत वाढत राहतं। दानत असलेला माणूसही असाच असतो, देत राहतो पण कधीच रिकामा होत नाही। छत्रपती शिवाजी महाराज गरीब रयतेला अन्नधान्य द्यायचे, सैनिकाच्या कुटुंबाशी काळजी घ्यायचे। त्यांच्याकडे सत्ता होती, संपत्ती होती, पण ते कधीच स्वतःसाठी जगले नाहीत। महाराजांची दानत हीच त्यांच्या राज्याचा आत्मा होती, म्हणूनच रयत त्यांच्यावर जीव ओवाळून टाकायचे। आपल्या मातीतलं उदाहरण सावित्रीबाई फुले, त्यांच्याकडे खूप पैसे नव्हते, सत्ता नव्हती, पण त्यांनी जे होतं ते दिलं, ज्ञान दिलं, शिक्षण दिलं, धाडस दिलं। त्या काळात स्त्रियांना शाळेत जाण्याचा अधिकार नव्हता, सावित्रीबाईंनी शाळा उघडल्या, अंगावर दगड शेण झेलत शिकवत राहिल्या। हे ज्ञानाचं दान, हीच सर्वोच्च दानत आहे। दानत म्हणजे यश एकट्याने न ठेवता वाटून घेणं। दानत नसल्याने जो माणूस फक्त स्वतःशी जगतो, जमवतो, साठवतो, तो वाटून किती रिकामा असतो हे त्यालाच माहीत। पैसा आहे, गाडी आहे, बंगला आहे, पण रात्री झोप येत नाही, मन शांत नाही, खरे मित्र नाहीत जे फक्त घेतात आणि कधीच भरत नाहीत। कारण घेण्याने तृप्ती येत नाही, देण्याने येते। इतिहासात अनेक राजे होते ज्यांनी फक्त जमवलं, दिलं नाही। आज त्यांची नावं कुणाला आठवत नाहीत, पण ज्यांनी दिलं, शिवाजी महाराज, गांधीजी, बाबासाहेब यांची नावं शतकानंतरही जिवंत आहेत। माणूस किती जमवला यावरून नाही तर किती दिला यावरून लक्षात राहतो। दानत असण्यासाठी श्रीमंत असणं गरजेचं नाही, एक गरीब माणूसही महान दानत होऊ शकतो। कारण दानत पैशाची नाही, मनाची असते। कारण शेवटी आयुष्याच्या हिशोबात एकच प्रश्न विचारला जातो, तू जगलास, पण तुझ्यामुळे कितीजण जगले। दानत असलेला माणूस कधीच गरीब नसतो, कारण त्याच्याकडे जे सर्वात मौल्यवान आहे ते म्हणजे देण्याची वृत्ती, आणि ती कधी हिरवून घेऊ शकत नाही। धन्यवाद।

विचार शलाका यामध्ये दानत याविषयी सतीश कुलकर्णी यांचे विचार ऐकले आहेत. श्रोतो आता वेळ झाली सकाळचे 6:10 झाले आहेत. आता ऐकूयात भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल प्रभात. यामध्ये सुरुवातीचं भक्तिगीत आहे डॉक्टर वसंत देशपांडे राणी वर्मा यांच्या स्वरात.

श्रुतिवार्ताचं पण डॉक्टर वसंत देशपांडे राणी वर्मा यांच्या स्वरातील भक्तिगीत ऐकलं. आता ऐकूयात सुधीर फडके यांच्या स्वरातील भक्तिगीत.

श्रुतिवत्ताचं पण सुधीर फडके यांच्या स्वरातील भक्तिरचना ऐकलीत. आता ऐकूयात सुरेश वाडकर यांच्या स्वरातील भक्तिरचना. संगीत दिले प्रभाकर जोग यांनी, गीत यशवंत देव यांचं.

श्रोते, आताच आपण सुरेश वाडकर यांच्या स्वरातील भक्तिरचना ऐकलीत. आता ऐकूयात उषा मंगेशकर यांच्या स्वरातील भक्तिरचना. गीत आणि संगीत आहे अनंत जोशी यांचं.

0: श्रोतो, आत्ताच आपण अनुप जलोटा यांच्या स्वरातील हिंदी भक्तिरचना ऐकलीत. याबरोबरच आजचा आपला मंगल प्रभात हा कार्यक्रम येथेच संपन्न करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतो, सकाळचे 6:40 झालीत. शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम कृषीवाणी ऐकूयात. त्या अगोदर
1: शेतकऱ्यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंच्युरियॉन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आजार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्रविकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय, एसटी स्टँड जवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड.
2: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे. ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे.
3: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला, उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर.
2: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जन कल्याणाची.
4: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती, समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: श्रोतेव, आता एक वेळात हळद बेण्याची उपलब्धता आणि लागवडीचा हंगाम याविषयी डॉक्टर अनिकेत पाटील यांनी दिलेली माहिती.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर अनिकेत अंबादासराव पाटील, संशोधन सहयोगी म्हणून माननीय बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र वसमत येथे कार्यरत आहे. शेतकरी बंधूंनो, बदलते लहरी वातावरण बघता, वातावरणातील उष्णता बघता, सध्या उत्पादन वाढीच्या दृष्टीने हळद पिकाची योग्य व सुयोग्य व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यात प्रामुख्याने बेण्याची उपलब्धता, लागवडीचा हंगाम, बेणे प्रक्रिया, पूर्व मशागत आणि शास्त्रीय लागवड पद्धती, योग्य आणि सुयोग्य सिंचन, खत व्यवस्थापन आणि वेळेवर काढणी हे प्रमुख मूलभूत घटक आहेत. त्यामुळे त्यांचे व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे. आज आपण बेण्याची उपलब्धता आणि लागवडीचा हंगाम याविषयी जाणून घेऊ. शेतकरी बंधूंनो, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या उक्तीप्रमाणेच भरपूर उत्पादनासाठी दर्जेदार बेणे अत्यंत गरजेचे आहे. बेण्याची उपलब्धता ही सध्या फार काही मोठी समस्या नाही, पण दर्जेदार प्रमाणित बेणे उपलब्ध होणे ही ज्वलंत समस्या आहे. दर्जेदार बेणे हे विविध शासकीय संस्थांमार्फत किंवा कृषी विद्यापीठातील संशोधन केंद्रामार्फतच मिळवावीत. यामध्ये प्रामुख्याने माननीय बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र वसमत आणि कसबे डिंग्रज सांगली येथील हळद संशोधन केंद्र अग्रेसर आहेत. सध्या सेलम, फुले हरिद्रा, पीडीकेव्ही वायगाव, फुले स्वरूपा, पितांबर ही काही बेण्याची वाणे ही त्यांच्या उत्पादकतेमुळे प्रचलित आहेत. यापैकी सेलम हे वाण तामिळनाडू राज्यातील आहे, तर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने पीडीकेव्ही वायगाव हे वाण प्रचलित केले आहे. कसबे डिग्रज सांगली येथून कृष्णा, फुले स्वरूपा, फुले हरिद्रा हे वाण प्रसारित झालेले आहेत. शेतकरी बंधूंनो, बेण्याची निवड करताना उपलब्ध असलेले कुरकुमीन आणि त्याची उत्पादकता यावर प्रामुख्याने भर द्यावा. आता आपण जाणून घेऊ लागवडीचा हंगाम, बेण्याची निवड. हळदीची साधारणतः लागवड ही एप्रिल महिन्याच्या शेवटच्या पंधरवड्यापासून ते जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी. पण सध्याची अल्निनोची पार्श्वभूमी बघता, वातावरणातील उष्णता बघता, पुरेसा पाऊस होऊनच अथवा जर पर्यायी सिंचन व्यवस्था उपलब्ध असेल तर पूरक सिंचन देऊन गादी वाफे भिजवूनच लागवड करावी. एक हेक्टर लागवडीसाठी 25 क्विंटल जेटे गड्डे अतिशय आवश्यक आहेत. अंगठे गड्डे आणि हळकुंडे या बेण्यांपासून मिळणारे उत्पादन हे जेटे गड्ड्यांपेक्षा कमी असते, त्यामुळे जेटे गड्ड्यांनाच प्रथम प्राधान्य द्यावे. परंतु अंगठे गड्डे आणि हळकुंडे जर उपलब्ध असतील तर त्यानुसारच लागवड करावी. साधारणतः 50 ग्रॅमपेक्षा अधिक वजनाचे सशक्त, रसरशीत आणि नुकतीच सुप्तावस्था संपून थोडेसे कोंब आलेले गड्डे निवडावेत. गड्डे स्वच्छ करून त्यावरील मुळ्या काढून घ्याव्यात. कुजलेले अर्धवट सडलेले बेणे लागवडीसाठी वापरू नये. जेटे गड्डे उपलब्ध नसतील तर बगल गड्डे अर्थात साधारणतः 40 ग्रॅम वजनाचे किंवा त्यापेक्षा अधिक आणि हळकुंडे 30 ग्रॅमपेक्षा अधिक वजनाचे आणि सशक्त असलेले बेणे वापरावे. निवडलेले हळकुंडे ठळक, ठसठशीत, निरोगी आणि एकसमान आकाराचे आणि भेसळमुक्त असावेत. शेतकरी बंधूंनो, बेण्याची जर निवड योग्य प्रकारे केली तर मिळणारे उत्पन्न अतिशय दर्जेदार आणि अधिक असते.
0: हळद बेण्याची उपलब्धता आणि लागवडीचा हंगाम याविषयी डॉक्टर अनिकेत पाटील यांनी दिलेली माहिती ऐकलीत कृषीवाणी या कार्यक्रमात. यानंतर 6:45 आरोग्यमंथन संपदा मुंबई केंद्रावरून, 6:50 परिसर मुंबई केंद्रावरून, 6:55 संस्कृत वार्ता दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: राव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात निरोगी वृद्धत्वासाठी योग याविषयीची माहिती आपण ऐकणार आहात. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत.
1: श्रोतेव नमस्कार. यावर्षी आपण 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन, निरोगी वार्धक्यासाठी योग, योगा फॉर हेल्थ एजिंग या संकल्पनेवर साजरा करीत आहोत. जागतिक

0: आरोग्य संघटनेने आरोग्याची संकल्पना विशद करताना आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक परिपूर्णता अथवा संपूर्ण सुस्थिती होय, आनंद होय, केवळ रोगांचा अभाव म्हणजे आरोग्य नव्हे. आजच्या आधुनिक काळात संपत्तीत वाढ होत आहे, ऐशारामाचं जीवन आपण जगत आहोत, परिश्रम, मजुरी, मेहनत यांचे प्रमाण कमी झालेले आहे, तसेच आजची जीवनशैली, आहार विहार यात आमूलाग्र बदल झाल्याने आपण 40 आलेल्यातच पाहतोय की मेदवृद्धी, मधुमेहाचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या वयाबरोबर अनेक प्रकारचे रोग निर्माण झालेले आहेत. यात प्रामुख्याने रक्तदाबाचे कमी किंवा अधिक प्रमाण, हृदयरोग, कॅन्सर, संधिवात, सांधेदुखी, मानसिक विकार, विसरभुळेपणा, मलबद्धता, आम्लपित्त यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वार्धक्य, वृद्धत्व धोक्यात आले आहे. मनुष्य शरीर हे एक अलौकिक मंदिर असल्याने ते स्वच्छ, सुंदर, मजबूत, टिकाऊ ठेवणे आवश्यक आहे. तसेच या शरीराचे संवर्धन, संगोपन करणे महत्त्वाचे आहे. याकरिता दररोज योग करणे अत्यावश्यक आहे. योग म्हणजेच आचरण होय. यात आहार, विहार, विचार आणि व्यवहार होय. योग आपण पाहतो की काही जण फक्त आसन आणि प्राणायाम किंवा व्यायाम करतात, मात्र आहार विहाराकडे लक्ष देत नाही. त्यामुळे साहजिकच शरीराच्या समस्या जोर धरत आहे. निसर्गाच्या नियमांचे पालन केल्यास, रोज आपल्या शरीराकरता योगद्वारे वेळ दिल्यास निश्चितच आपले वार्धक्य मजेत, आनंदात आणि आरोग्यदायी जाईल. काहींना असे वाटते की वृद्धावस्था एक अटळ अवस्था आहे, या अवस्थेत आजारांच्या समस्या येणारच आणि एक दिवस जायचेच आहे असा विचार करतात. मात्र आपल्याला अकाली वृद्धत्व येणार नाही, याकरिता आपण योगाद्वारे निश्चितच प्रयत्न करू शकतो. आसन प्राणायामाच्या मदतीने विविध प्रकारांनी स्नायूंची हालचाल, आकुंचन, प्रसरण, शिथिलीकरणाने आरोग्य सुदृढ होते. आयुष्यभर निरोगी राहण्याची शक्ती आसनांमुळे प्राप्त होते. आसने अनेक प्रकारची आहे, मात्र आपले वय, शरीर, शक्ती आणि प्रकृतीला अनुरूप अशीच आसने आपण यावयात करणे योग्य ठरते. आसन प्राणायामाबरोबरच ध्यान धारणा केल्यास निश्चितच मनाला शांतीही मिळते. शारीरिक, मानसिक रोग दूर होतात. वृद्धावस्थेत कोशिकांची निर्माण क्षमता जी असते तर ती मंदावलेली असते. प्राणायामांच्या मदतीने श्वासाचे संतुलन साधले जाते. ऍसिडिटी, आम्लपित्त या आजारावर आपण बघितलं तर कपालभाती, भस्त्रिका प्राणायाम, तसेच आसनांमध्ये पश्चिमोत्तासन, वक्रासन, त्रिकोणासन, उड्डयनबन याद्वारे आपण त्याच्यावर मात करू शकतो. मधुमेहामध्ये आपण अनुलोम विलोम प्राणायामाबरोबरच उड्डयनबंद, त्यानंतर आसनांमध्ये सर्वांगासन, मंडुकासन, वज्रासन, सुप्त वज्रासन हे आसन करून आपण याच्यावर मात करू शकतो. मलबद्धता, कॉन्स्टिपेशन आपण ज्याला म्हणतो हे बऱ्याच जणांमध्ये आढळून येतं. याकरता भस्त्रिका प्राणायामाबरोबर उड्डयनबंद, त्रिकोणासन, वक्रासन, पश्चिमोत्तासन, त्याचबरोबर नवली क्रियासुद्धा केल्यास निश्चितच फायद्याचं ठरेल. लठ्ठपणा आपल्याला जर कमी करायचा असेल तर भस्त्रिका प्राणायामाबरोबर उज्जयी, कपालभाती, उड्डयनबंद, सर्वांगासन, वज्रासन, धनुरासन, पश्चिमोत्तासन हे करू शकतो. अर्धांगवायू पॅरालिसिस आलेल्यांना अनुलोम विलोम प्राणायाम, नाडीशोधन प्राणायाम महत्वाचे ठरते. मूत्रपिंड विकारात अनुलोम विलोम, नाडीशोधन, उड्डयनबंद, भुजंगासन, धनुरासन हे महत्वाचे ठरते. चिंता, मनोदौर्बल्य, डिप्रेशनकरिता नाडीशोधन, भ्रामरी, सूर्यभेदन प्राणायामाबरोबर वक्रासन सुद्धा महत्वाचे ठरते. याबरोबरच सर्व आजारांकरिता हास्यासन, धारणा आणि ध्यान केल्यास निश्चितच अकाली वृद्धत्व आपण टाळू शकतो आणि आपण योगाद्वारे निरोगी जीवन आनंदाने जगू शकतो. नमस्कार.
1: निरोगी वृद्धत्वासाठी योग याविषयीची माहिती आपण ऐकली आजच्या आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात. तज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत, कार्यक्रमाचे सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर, निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची.

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, भारत हा मान्सून म्हणजेच मोसमी पावसावर अवलंबून असलेला देश आहे. भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांमुळे आणि पृथ्वीवरील स्थानामुळे भारतात 3 ऋतू आहेत.

0: उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा भारतात मान्सून पाऊस पडतो, कारण उन्हाळ्यात समुद्राच्या तुलनेत जमीन जास्त तापते, त्यामुळे जमिनीवर हवेचा दाब कमी होतो. समुद्रावरील तापमान जमिनीच्या तुलनेत कमी असल्यामुळे समुद्राकडे हवेचा दाब वाढतो, त्यामुळे आर्द्रतायुक्त वारे समुद्राकडून भारताकडे येतात. हे नैऋत्य मान्सून वारे म्हणून ओळखले जातात. हे वारे हिंदी महासागर आणि अरबी समुद्रातून बाष्पयुक्त आर्द्रता घेऊन येतात, त्यामुळे पावसाची निर्मिती होते. मान्सून हा शब्द अरबी भाषेतील मौसिम या शब्दापासून आला आहे. अरबी भाषेत त्याचा अर्थ ऋतू किंवा हंगाम असा आहे. ऋतूनुसार दिशा बदलणाऱ्या वाऱ्यांना मान्सून असे म्हणतात. भारतात साधारणतः 1 जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होतो आणि हळूहळू संपूर्ण देशात पसरतो. मान्सून पावसावर भारताची शेती, उद्योग आणि सामान्य जनतेचे जीवन अवलंबून आहे. आपल्या देशात फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यात उन्हाळा ऋतू असतो. होळी हा सण येऊन गेला की हळूहळू उन्हाळा आपला प्रभाव वाढवू लागतो. हिवाळ्याच्या 4 महिन्यांच्या थंडीनंतर उन्हाळा हा ऋतू सुरू झाला की वातावरणात उष्णता जाणवू लागते. मे महिन्यात तर उन्हामुळे कंटाळलेला प्रत्येक जीव पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो. आपल्या देशात मौसमी पावसाचे म्हणजेच पावसाळ्या ऋतूचे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे 4 महिने आहेत. काही वेळेस एप्रिल मे महिन्यात वाळिवाचा पाऊस पडतो. मे महिन्याच्या कडक उन्हानंतर जूनमध्ये पावसाळा ऋतूला सुरुवात होते. पण अलीकडे काही वर्षात जूनमध्ये सुद्धा पाऊस पडत नाही असे चित्र पाहायस मिळत आहे. यावर्षी तर तापमानाने उच्चांक गाठला आहे. या वाढत्या तापमानाचा आपल्या आरोग्यावर, आपल्या जीवनशैलीवर विपरीत परिणाम होतो. यावर्षी तर भारतातल्या काही ठिकाणी तब्बल 47 ते 48 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान होते. ही खूप चिंताजनक गोष्ट आहे. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान वाढ ही पर्यावरणीय समस्या आहे आणि ती भारतासारख्या विषुववृत्तीय देशांमध्ये प्रकर्षाने जाणवत आहे. तापमान वाढ झाल्यामुळे उष्माघाताच्या बळींची संख्या वाढत आहे आणि या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी तापमान वाढ थांबवली पाहिजे. आणि तापमान वाढ थांबवण्यासाठी आपले खरेखुरे साथीदार, पर्यावरणाचे शिलेदार म्हणजे वृक्ष. मग आपल्याला आठवण होते पर्यावरण जपण्याची. मग आठवण होते झाडे लावली पाहिजेत, प्रदूषण टाळलं पाहिजे. पण एकदा जूनच्या शेवटी पावसाळ्याला सुरुवात झाली की आपण आपल्याच कामकाजात मग्न होतो आणि केलेला संकल्प विसरून आपल्या कामाला लागतो. आपल्या मूलभूत गरजांची पूर्तता ही पूर्णपणे पर्यावरणातून होत असते, निसर्गातून होत असते हे आपल्याला माहीत असून सुद्धा पर्यावरण संवर्धनाकरिता आपल्याकडून कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाही. उलट पर्यावरणातील उपलब्ध घटकांचा वापर आपण आपल्या हव्यासापोटी करीत आहोत. मानवाच्या या स्वार्थी वृत्तीमुळे पर्यावरणाचे संतुलन मोठ्या प्रमाणावर बिघडत चालले असून त्याबाबत वेळीच जागरूकता न झाल्याने येणाऱ्या काळात गंभीर समस्यांना सामोरे जावे लागेल. यामध्ये कोणतीही दुमत नाही. मानव इतर सजीवांपेक्षा बुद्धिमान असला तरी तो सुद्धा पर्यावरणाचाच एक घटक आहे हे विसरता कामा नये. याबद्दल अधिक माहिती उद्याच्या भागात जाणून घेऊया. नमस्कार
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 6:55 होत आहे. थोड्याच वेळात संस्कृत मधून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

49 मिनिटांनी भावधारा भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आठ वाजून 40 मिनिटांनी गोपाळ गणेश आगरकर स्मृती दिनानिमित्त समन्वित रूपक मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 9:10 लखलक चंदेरी हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 10 मिश्र संगीत हा कार्यक्रम. 10:15 एक ही फिल्म के गीत, यामध्ये आज आपण ऐकू शकाल और प्यार हो गया या चित्रपटातील गीत. गीतकार जावेद अख्तर, संगीतकार नुसरत फतेह अली खान. 10:30 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 11:05 हॅलो आकाशवाणी, सहभाग अपर्णा पारवेकर, सादरकर्ते सदानंद कांबळी. 11:35 गीत झंकार हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. लेखन आहे रा. को. खेडकर यांचं. निवेदन आहे लेखकासह सुषमा कुलकर्णी यांचं. 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण मुंबई केंद्रावरून ऐकू शकाल. तो आम्ही सहक्षेपित करू. रात्री 7:30 शेजवार या कार्यक्रमामध्ये मालिका लक्ष्मीचा गोठा आपण ऐकू शकाल. तसंच रात्री 6:30 ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2026 अंतर्गत हेडिंग्ले क्रिकेट स्टेडियम लीड्स येथे खेळल्या जात असलेल्या भारत विरुद्ध नेदरलँड क्रिकेट सामन्याचं आपण वर्णन ऐकू शकाल. श्रोते, आताच आपण आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा ऐकली.

श्रोतेहो, दिनांक 18 जून गुरुवार रोजी सकाळी 11:05 आपण ऐकू शकाल राग एक रंग अनेक या कार्यक्रमाअंतर्गत सोहनी या रागावर आधारित चित्रपट गीतं.

0: अगं राधे, चल म्हणलं बिगिन पाराकडे.
1: अगं शेवंते, अगं निघाले निघाले बरं का. अगं पण एवढं बिगिन बोलवलं, जायचं कुठं?
0: अगं आपल्याला पाराकडे जायचं आहे, कारण आपला नवीन जो कार्यक्रम आहे आपल्या पशुधनासाठीचा, तो म्हणजे लक्ष्मीचा गोठा.
1: अगं होय होय, असं म्हणणं आपल्याला लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये जायचं. पण शेवंता, मला एक प्रश्न पडला, या लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये काय असणार आहे?
0: आता काय असणार आहे म्हणजे माहिती का राधे, लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमा अंतर्गत की नाही, आपल्याला पशुतज्ञ आपल्या पशुधनाविषयी, मग आपलं कोणतं बी का पशुधन असं ना, मग शेळी असो, गाय असो, म्हैस असो, कोंबडी असो, या समद्याच्या एकंदरीत गोठ्याचं असेल, चाऱ्याचं असेल, हे ऋतुमानानुसार कशी काळजी घ्यायची हे समद आपल्याला की नाही, पशुतज्ञ आपल्याला माहिती सांगणार आहेत. आणि राधा वहिनी आणि शेवंता वहिनी मस्त अशा संवादाच्या मार्फत ही माहिती साहेबाकडनं जाणून घेणार आहेत. आणि पाहि राधे, या समद्या पशुधनाच्या उत्पादनाच्या मार्फत आपल्याला पैशाच्या स्वरूपात लक्ष्मीच प्राप्त होती का नाही?
1: अगं होय तर.
0: म्हणून तर त्याला म्हणलेलं आहे
1: लक्ष्मीचा.

0: कोठा
1: तेव्हा मंडळी ऐकायला इसरू नका. दर बुधवारी सायंकाळी 7:30 लक्ष्मीचा गोठा हा कार्यक्रम
2: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
3: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
4: स्पर्धेच्या या युगात आजचा प्रत्येक युवक ध्येयवादी असावा. त्याने त्याच्या आयुष्यातील ध्येय पूर्ण करण्यासाठी धडाडीने, कार्यतत्परतेने, जिद्दीने आणि चिकाटीने जीवनात निर्माण होणाऱ्या समस्यांवर मात करत भरघोस असं यश संपादन करावे. त्यासाठी युवकांना शैक्षणिक, प्रशासकीय, सामाजिक, राजकीय अशा अनेक क्षेत्रातील तज्ञांशी साधलेला विशेष संवाद ऐकत रहा. युवकांसाठीच्या युववाणी या कार्यक्रमात महिन्यातील प्रत्येक दुसऱ्या रविवारी 5:30 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी परभणी केंद्र निर्मित राज्यस्तरीय युववाणी हा कार्यक्रम प्रत्येक महिन्यातील दुसऱ्या रविवारी 5:30.
5: श्रोतू, यानंतर प्रसारित प्रादेशिक मराठी बातमीपत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
6: आपण योग आणि प्राणायाम या विषयावरील उपयुक्त माहिती ऐकणार आहोत. 14 जून ते 28 जून पर्यंत दररोज सकाळी 9:10 ऐका मालिका योग संवाद.
7: हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 18 जून रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे आहार, व्यायाम की इंजेक्शन्स, लठ्ठपणावर शास्त्रशुद्ध उपचार आणि तज्ज्ञांचा योग्य सल्ला. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील फिजिशियन डॉक्टर योगेश देवगिरीकर. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 18 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 यावेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचे निराकरण करा. त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.
8: FM 101.7 MHz आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या प्रसारित करत आहोत, पण त्याआधी
9: माता भगिनींच्या जीवनाला पंख नवे, पंखांना नाते नवे हे ब्रीद कोथरूडच्या वस्त्यांवर पोहोचवणारे एक संवेदनशील व्यक्तिमत्व, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी साकारलेल्या मानसी प्रेरणा या संस्थेच्या संचालिका मुग्धा भागवत यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा.
10: दूरदर्शन प्रस्तुत राजा माने आणि मंदा माने कृत जय हो ही मालिका गुरुवार दिनांक 18 जून रोजी रात्री 8 आणि शुक्रवार दिनांक 19 जून रोजी दुपारी 2 मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्यात जूनच्या पहिल्या पंधरवड्यात अत्यल्प पाऊस, शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचा सल्ला. महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण जाहीर. निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ. प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर जमीन 5 वर्षांसाठी लीजवर देण्याचा सरकारचा निर्णय. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक नागरिकाच्या योगदानाची आवश्यकता असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री नीमूबेन बांभनिया यांचं प्रतिपादन.

0: उत्पादन, छत्रपती संभाजीनगर इथं विविध औद्योगिक प्रकल्पांची पाहणी आणि मराठवाड्यात पुढील 5 दिवसात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता। आता सविस्तर बातम्या। राज्यात जूनच्या पहिल्या पंधरवड्यात केवळ 27.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला सरकारने दिला आहे। या पंधरवड्यात सरासरी 103.8 मिलीमीटर पावसाची नोंद होत असते, त्या तुलनेत राज्यात कमी पाऊस पडल्याचं काल राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सांगण्यात आलं। कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस सुरू होण्याची शक्यता असून विदर्भ आणि मराठवाड्यात उद्या 18 जूनपासून पावसाला सुरुवात होईल। शेतकऱ्यांनी पावसाची स्थिती पाहून शेतीची कामं हातात घ्यावी असंही आवाहन करण्यात आलं आहे। मराठवाड्यात यंदाच्या पावसाळ्याच्या सुरुवातीलाच संमिश्र चित्र पाहायला मिळत आहे। संपूर्ण विभागात जून महिन्यासाठी सरासरी 71.5 मिलीमीटर पाऊस अपेक्षित असतो, मात्र प्रत्यक्षात केवळ 40.7 मिलीमीटर म्हणजे 56.9% इतका पाऊस झाला आहे। धाराशिव जिल्ह्यात जून महिन्यातला सर्वाधिक 112% पाऊस झाला, तर छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात सर्वात कमी केवळ 19% पावसाची नोंद झाली। शेतकऱ्यांनी 75 ते 100 मिलीमीटर पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई न करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे। राज्याच्या ग्रामीण भागातल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देणारं महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण 2026 जाहीर करण्यात आलं आहे। काल मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या धोरणाला मान्यता देण्यात आली। विविध योजनांचं एकत्रीकरण करून हे धोरण राबवलं जाणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ द्यायचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। त्यासाठी संबंधित अधिनियमात सुधारणा करण्यात येणार आहे। ड्रोन आणि तत्सम उपकरणांच्या उत्पादनासाठीच्या महाराष्ट्र स्वयंचलित प्रणाली धोरणाला तसंच विकसित भारत जीरामजी कायद्यातल्या तरतुदींशी सुसंगत बदल महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमात करण्यासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली। राज्यातल्या प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर म्हणजेच 2.5 एकर शासकीय जमीन 5 वर्षांच्या लीजवर देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपूर इथं ही माहिती दिली। या योजनेअंतर्गत बचत गटांना चारा आणि बांबू लागवड करण्यासाठी तसंच चराई जमीन विकासासाठी 1 लाख रुपयांचं अनुदानही दिलं जाणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं। संमतीनं किंवा न्यायालयाच्या आदेशानुसार कुटुंबातल्या वाटणीच्या जमिनीची मोजणी करायची असेल तर केवळ 200 रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे। जमीन मोजणीची प्रक्रिया जलद करून घेण्याची इच्छा असणाऱ्यांना आता अतिरिक्त शुल्क भरून ही सुविधा उपलब्ध असेल। त्यानुसार नियमित मोजणी 3 महिन्यात तर जलद मोजणी महिनाभरात होईल। महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारनं 733.28 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली। या रकमेपैकी 60% निधी केंद्र सरकार तर 40% निधी राज्य सरकार देणार आहे। या निधीमुळे महाराष्ट्र पोलीस दल अधिक सुसज्ज करणं शक्य होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। विकसित भारत 2047 स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक नागरिकाच्या योगदानाची आवश्यकता असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री निमुबेन बांभनिया यांनी म्हटलं आहे। केंद्र सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यपूर्तीनिमित्त आयोजित प्रगतीपथ दौऱ्याअंतर्गत त्या काल छत्रपती संभाजीनगर इथं बोलत होत्या। या दौऱ्यात त्यांनी शेंद्रा बिडकिनीतल्या ऑरिक सिटीमधल्या विविध औद्योगिक प्रकल्पांची पाहणी केली तसंच उद्योगांना भेट देऊन सुरू असलेल्या प्रकल्पांचा आढावा घेतला। यावेळी त्यांनी दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर MIDC अंतर्गत विकसित होत असलेल्या ग्रीन इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रकल्पाची माहिती घेतली। हा प्रकल्प महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासोबतच मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला।
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत। आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ॲपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता।
0: मराठवाड्यासह राज्यातल्या हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि हिंगोली जिल्ह्यात वसमतीतल्या बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन आणि

0: शिक्षण केंद्र यांच्यात काल एक सामंजस्य करार करण्यात आला. या 3 वर्षांच्या दीर्घकालीन करारामुळे दोन्ही संस्थांमधील वैज्ञानिक कौशल्य, प्रयोगशाळा आणि संशोधन साधनांची देवाणघेवाण होणार आहे. जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं सध्या योग पंधरवडा पाळला जात आहे. या निमित्तानं दररोज एका आसनाची माहिती आपण घेत आहोत. योग शिक्षिका स्वाती देशमुख यांनी दिलेली उत्तान मंडुकासनाची माहिती आज आपण जाणून घेऊ.
1: आजचा आसन प्रकार उत्तान मंडुकासन. वज्रासनात बसावे. दोन्ही गुडघ्यांमध्ये आरामदायी अंतर ठेवावे. दोन्ही हात डोक्याच्या मागे किंवा खांद्याच्या वर घेऊन कोपर वर करावे आणि छाती पुढे काढावी. हळूहळू श्वास घेत मान आणि छाती वर उचलावी. या स्थितीत 10 ते 20 सेकंद थांबावे आणि श्वास सामान्य घ्यावा. श्वास सोडत हळूहळू मूळ स्थिती द्यावे. 2 ते 3 वेळा या आसनाची पुनरावृत्ती करावी. या आसनामुळे छाती व फुफ्फुसांची क्षमता वाढण्यास मदत होते. खांदे आणि पाठ लवचिक होतात. श्वसन सुधारते. शरीराची बैठक सुधारते आणि तणाव कमी होण्यास मदत होते. धन्यवाद.
0: नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी नागपूर शहरातल्या संविधान चौक इथं काल काँक्रोच जनता पार्टीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. तत्पूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत काँक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी मंत्री प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. येत्या 20 जूनला पुन्हा दिल्लीत आंदोलन करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. मराठवाड्यात काल काही संघटनांच्या वतीनं विविध मागण्यांसाठी आंदोलनं करण्यात आली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करून 7/12 कोरा करण्यात याव्या यासह इतर मागण्यांसाठी काल मराठवाड्यातल्या जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. नागपूर ते गोवा हा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यातल्या कांडली फाटा इथं शक्तीपीठ विरोधी कृती समितीनं रस्ता रोको आंदोलन केलं. सुमारे 1.5 तास महामार्ग रोखल्यानंतर आंदोलकांनी आपल्या मागण्यांचं निवेदन प्रशासनाला सादर केलं. अनुसूचित जातीतील आरक्षण उपवर्गीकरण तात्काळ लागू करावं या मुख्य मागणीसह मातंग समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी काल बीड शहरात मातंग क्रांती मोर्चा संघटनेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. तर बीड विभागीय कार्यालय आणि सर्व आगाराच्या ठिकाणी एसटी कामगारांच्या विविध प्रलंबित आर्थिक प्रश्नांसंदर्भात महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीनं महाआरती आणि घंटानाद आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमुक्ती आणि हक्काचा पीक विमा देण्याच्या मागणीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला समर्थन देत लातूर इथं क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं काल आंदोलन करण्यात आलं. यावेळी शासनाच्या कर्जमुक्ती आदेशाची होळी करण्यात आली. हिंगोली जिल्ह्यात नांदेड हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर डोंगरगाव पूल इथं टँकरनं दिलेल्या धडकेमुळे एक महिला आणि एक बैल जागीच मृत्यूमुखी पडले असून दुसरा एक बैल जखमी झाला आहे. काल सकाळी हा अपघात झाला. अकोल्याहून नांदेडकडे पेट्रोल वाहून नेणाऱ्या भरधाव टँकरनं बैलांना घेऊन जाणाऱ्या महिलेला निष्काळजीपणे धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर पंचायत समितीमधला तांत्रिक सहाय्यक गौस पाशा चांद शेख याला लातूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं 10,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली. तक्रारदाराच्या सिंचन विहिरीच्या कामाचं पूर्णत्व प्रमाणपत्र देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती. FIH हॉकी चषक स्पर्धेच्या महिला गटात भारतीय संघानं 6 गुण मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतानं जपानचा 2-1 असा पराभव केला. हवामान. पुढील 5 दिवसात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि नांदेड जिल्ह्यात आज पाऊस होऊ शकतो, तर 18 आणि 19 जून रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. 19 ते 25 जून दरम्यान मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यात जूनच्या 1-ल्या 15 वड्यात अत्यल्प पाऊस, शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचा सल्ला, महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण जाहीर आणि प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर जमीन 5 वर्षांसाठी लीजवर देण्याचा निर्णय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
2: आकाशवाणीचे हे परभणी केंद्र आहे. श्रोते, सकाळचे 7:20 झाली आहेत.

0: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खापरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
1: तुम्हाला माहित आहे ना? नाही माहित? मोबाईल फोन पासून ते क्षेपणास्त्रां पर्यंत आज भारताच्या प्रतिभेचा आवाज सर्वत्र दुमदुमू लागला आहे. आज आपण स्वदेशी सेमीकंडक्टर चिप्स आणि स्वदेशी ड्रोनचे उत्पादन घेऊ लागलो आहोत आणि यशस्वी अंतराळ मोहिमांच्या माध्यमातून

0: क्षेपणास्त्रांपर्यंत आज भारताच्या प्रतिभेचा आवाज सर्वत्र दुमदुमू लागला आहे. आज आपण स्वदेशी सेमीकंडक्टर चिप्स आणि स्वदेशी ड्रोनचे उत्पादन घेऊ लागलो आहोत आणि यशस्वी अंतराळ मोहिमांच्या माध्यमातून आपण अंतराळातही तिरंगा फडकवत आहोत.
1: अनुसंधान से आत्मनिर्भरता, सायन्स फॉर सेल्फ रिलायन्स, आज ये हमारा मंत्र बन चुका है.
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.

श्रोते हो, दिनांक 18 जून गुरुवार रोजी सकाळी 11:05 आपण ऐकू शकाल राग एक रंग अनेक या कार्यक्रमा अंतर्गत सोहनी या रागावर आधारित चित्रपट गीतं।

0: dani ma da ma da ga ma ga ma ga ma dani sa ga ma dani sa dani sa.
1: स्पर्धेच्या या युगात आजचा प्रत्येक युवक ध्येयवादी असावा. त्याने त्याच्या आयुष्यातील ध्येय पूर्ण करण्यासाठी धडाडीने, कार्यतत्परतेने, जिद्दीने आणि चिकाटीने जीवनात निर्माण होणाऱ्या समस्यांवर मात करत भरघोस असं यश संपादन करावे. त्यासाठी युवकांना शैक्षणिक, प्रशासकीय, सामाजिक, राजकीय अशा अनेक क्षेत्रातील तज्ञांशी साधलेला विशेष संवाद ऐकत रहा. युवकांसाठीच्या युववाणी या कार्यक्रमात महिन्यातील प्रत्येक दुसऱ्या रविवारी सायंकाळी 5:30 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी परभणी केंद्र निर्मित राज्यस्तरीय युववाणी हा कार्यक्रम प्रत्येक महिन्यातील दुसऱ्या रविवारी सायंकाळी 5:30.
2: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर आकाशवाणी. तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
3: श्रोते, यानंतर ठीक 7:25 आणि प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: पाण्याची कमतरता, जमिनीतील घटणारी सुपीकता, रासायनिक खतांचा वाढता वापर, या सगळ्याच गोष्टींचा अभ्यास करून कशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी आधुनिकता आणि यांत्रिकीकरण याच्या सहाय्यानं बदलत्या हवामानाशी जुळवून घेऊन आपण उत्पादन वाढवून शेती केली पाहिजे, यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा अतिशय महत्त्वपूर्ण ठरतोय. राज्यातल्या 21 जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम मोठ्या प्रमाणात सुरू असून त्याचा लाभ शेतकरी घेत आहेत. या उपक्रमातून कशा पद्धतीनं आणखीन मोठ्या प्रमाणात शेतकरी लाभ घेऊ शकतात आणि यात कोणकोणत्या वेगवेगळ्या योजना, वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत याचविषयी आजच्या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेतोय आणि ही माहिती आपल्याला देत आहेत या प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळीकर सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर आपण पुढील 10 वर्षांचा विचार केला तर महाराष्ट्राच्या शेतीमध्ये कोणते बदल अपेक्षित आहेत?
1: ह्यामध्ये हवामान बदलाच्या अनुषंगाने मी इथं सांगतो की आपल्या राज्याचं हवामान अनुकूलन धोरण आणि आराखडा तयार केलेला आहे. 2017 तयार केला पहिला त्याचं म्हणून आपण व्हर्जन, त्या सुधारणा करून 2023 पुन्हा प्रकाशित केलेला आहे. त्या धोरणामध्ये असं दिसून आलेलं आहे की प्रथम तास केले विश्लेषण केलेलं आहे राज्याचं हवामान पुढे कसं राहील. तर 2030, 2050, 2070 इथंपर्यंत राज्यामध्ये कशा प्रकारचं हवामान बदलेल याचं एक विस्तृतपणे असं आकलन त्यामध्ये अंदाज अनुमान केलेले आहेत. आणि याला आधार फार महत्त्वाचा आहे की जे जागतिक अशा प्रकारचे संशोधन संस्थांनी निर्माण केलेले मॉडेल्स आहेत त्याच्या आधारे हे केलेलं आहे. आणि त्यावर असं दिसून येत आहे की पुढच्या ह्या काही काळामध्ये पहिली गोष्ट काय होणार की तापमानामध्ये 1 ते 1.5 डिग्री आणखी वाढ होणार आहे. म्हणजे सध्या आपली वाढ झालीच आहे 1.5 डिग्रीपर्यंत, आणखी ती वाढेल आणि साधारणपणे ती मग 2.5 डिग्री जर वाढ झाली तर त्याचा एक मोठा फटका आपल्या पिकांना आणि शेतीला होऊ शकतो. दुसरा यामध्ये असा त्या अनुमान आहे की पावसाचं एकूण प्रमाण वाढणार आहे, 10 ते 26% वाढ ह्या प्रमाणामध्ये होऊ शकते असं अनुमान त्या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. तिसरं अनुमान फारच महत्त्वाचं आहे शेतीसाठी, ते म्हणजे पावसाचे खंडाचे दिवस वाढणार आहेत. एकूण पाऊस जर वाढला असला तरी तो सलगपणे आणि समान प्रमाण पडेल का, काही शाश्वती नाही. त्यामुळे अचानक पडेल, जास्त पडेल आणि मध्ये खंड घेईल, तो पुन्हा मग तो त्यांचाही निर्माण करू शकतो. मग ही अशी विपरीत परिस्थिती पुढच्या काळामधली आहे. आणि असे मधून मधून येल निनोचे प्रमाण हे आहेच आहे, म्हणजे येल निनो आहे आपण ऐकतोय आज, परंतु येल निनोची सुरुवात म्हणजे ज्याचा अधिकृतपणे येल निनो सांगितला गेला होणार आहे अशा प्रकारचा सागरी हवामानातला बदल, तो 1878 साली साजरा गेला. 1878 पहिला येल निनोचा प्रकार सांगितला गेला. आजपर्यंत 17 वेळेला येल निनोची परिस्थिती जगभरामध्ये निर्माण झालेली आहे. याचा अर्थ असा आहे की पुढे ती होणारच आहे. हे सगळे बदल आपल्या राज्यापुढे आहेत, हे एक मोठं हवामान बदलाचं संकट आपल्याला दिसतच आहे. मग याचा अर्थ असा आहे का की ती समस्या तात्पुरती आहे का? नाही आहे. त्यामुळे ही दुर्गामी परिणाम करणारी समस्या आहे. मग आम्हाला त्यासाठी दुर्गामी परिणाम करणाऱ्या समस्येला दुर्गामी विचार करावा लागेल, तेव्हा तात्पुरती मलमपट्टी करून चालणार नाही. म्हणून आज शेतकऱ्यांनी आणि विशेषतः की आज जो युवक आहे, जो ज्याच्या हातामध्ये ज्या खांद्यावर पूर्णपणे देशाचं आणि 1900 सगळ्या क्षेत्राची धुरा आहे, त्यांनी हा विचार केला पाहिजे आहे की तंत्रज्ञानाचा वापर करून आणि नवीन नवीन ज्ञानाचा वापर करून कशाप्रकारे ह्या हवामान बदलाला आपण सक्षमपणे तोंड देऊ शकतो. त्यांना तोंड देणं गरजेचं आहे, पण फाईट कशी करायची आहे, जुळवून घेऊन फाईट करावी लागेल आम्हाला. आपण विरुद्ध जाऊ शकत नाही आहे, कारण निसर्गाची ताकद प्रचंड मोठी आहे. त्या जुळवून घेत घेत आम्हाला जायचंच पुढं असेल तर आम्हाला या ठिकाणी हवामानाला जुळवून घेणं तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे आहे. जे आपण चर्चा आतापर्यंत केली आहे हा त्याचा एक पहिला भाग आहे. याच्यामध्ये अनेक प्रकारे बारकावे आपण जर बघितले, पीकनिहाय, जमीननिहाय, कारण प्रत्येक जमीन वेगळी आहे, माती वेगळी आहे, पिकं वेगळी आहे, हवामान त्या त्या भागातलं वेगळंपणा आहे. कारण राज्यामध्ये आपल्या अनेक प्रकारचे हवामान जे कृषी हवामानाचे विभाग आहेत त्यामुळे प्रत्येक ठिकाणी जमीन आणि हवामान वेगळं होतं आहे, पाण्याची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे आत्ताच्या आपण जेएनजी म्हणून आपण ज्याला की ज्यांच्यामध्ये चांगल्या प्रकारचे एक टेक्नॉलॉजी वापर करण्याचं प्रचंड चांगलं कौशल्य आहे आणि त्याबरोबर हे कौशल्य जर ते वापरलं गेलं, जसे की आता आजकाल आपण हॅकॅथॉन माध्यमातून देखील बरेच नवीन नवीन स्टार्टअप पुढे येत आहेत, त्या स्टार्टअप देखील काही नवीन टेक्नॉलॉजी वापरत आहेत. पण या सगळ्याचं एक बघणं गरजेचं आहे, हे तुकड्यातुकड्यामध्ये काम न होता पूर्णपणे ह्या युवक शक्तीनं जर ह्या शेतीच्या प्रश्नांचा समग्रपणे अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल करण्याची जी गरज आहे ती जर शोधून काढली तर पायाभूत बदलापासून मध्यम

श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, बदलत्या हवामानामुळे किंवा पावसाच्या अनियमिततेमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्याचा तोटा सहन करावा लागतोय. बदलत्या हवामानाचा सगळ्यात मोठा परिणाम पाहिला तर तो शेती क्षेत्रावर होतो.

0: लापर्यंत आणि मग काही लघु बदल म्हणजे अटकपटकन करण्यासारखे बदल असतील त्या छोटे छोटे असतील हे सगळे असे मांडले गेले पाहिजे आणि त्याच्यावर काम होणं गरजेचं आहे. आणि मग हे काम करण्यासाठी म्हणून जसं की शासनाचा भाग मोठाच आहेच आहे त्याबरोबरच कृषी विद्यापीठ आणि संशोधन केंद्रांचं संस्थान देखील मोठं योगदान यामध्ये आहे. आज आपण ह्या माध्यमातून मी सांगाल या ठिकाणी आपला आनंद वाटेल की की हे कृषी विद्यापीठाबरोबर आपण IIT नंतर या प्रकारचे नॅशनल ब्युरो ICAR संस्था नॅशनल ब्युरो ऑफ सॉइल सायन्स वगैरे याबरोबर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर अशा मोठ्या मोठ्या संस्थांना या एकत्र आणलेलं आहे की जे पुढच्या काळाचा विचार करून काही नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप करू शकतात विकसित करू शकतात शेतकऱ्यांसाठी आहे. त्यामुळे मग हे युवकांच्या पुढे हे मोठं स्वप्न असणं गरजेचं आहे की आमच्या ह्या एकूणच असणाऱ्या शेती पद्धतीमध्ये आमूलाग्र बदलाची गरज तर आहेच पण ते बदल करताना अशा प्रकारे लहान मध्यम आणि दीर्घकालीन टिकणारे बदल करायचे असतील तर शेतीमध्ये सुरुवात कशी करायची आहे कोणतं शास्त्र वापरलं पाहिजे आहे विज्ञाना आधारित शेती करण्याची कशी गरज निर्माण झालेली आहे अगदी म्हणजे साध्या साध्या गोष्टीपासून म्हणजे 1 एकराच्या माझ्या शेतीमध्ये माझी जमिनीचा प्रकार आहे कसा पोत कसा आहे खोली किती आहे आणि त्या ठिकाणी त्याचं पाणी धरण क्षमता किती आहे त्यामध्ये त्याचा pH किती आहे त्याच्यामध्ये सेंद्रिय गर्भ किती आहे हे सगळं अभ्यास करण्यापासून ते मग त्यामध्ये असणारे बियाणं पिकं आणि मग पुढच्या लागवड पद्धती आणि मग त्यामध्ये असणारे पाणी देण्याच्या पद्धती हे सगळं एकत्रपणे विचार जर केला आणि मग ह्यानंतर शेवटी येतो म्हणजे मूल्य साखळी तयार झालेल्या मालाला योग्य बाजारपेठेपर्यंत पोहोचवणं मिळवून देणं ते योग्य वेळेला त्याचं विक्री करणं यासाठीची एक मूल्य साखळी तयार करण्याची गरज आहे की जे की आजच्या युवकांना हे सहज शक्य आहे कारण आज ग्लोबल बाजारपेठ तयार झालेली आहे त्याचा अभ्यास लोकांकडे असणं आवश्यक आहे तो अभ्यास आपण जर घेतला तर आपल्याला याही प्रकारे एक चांगल्या प्रकारची मूल्य साखळी निर्माण करू शकतो. याच्यामध्ये ट्रेसिबिलिटीचं एक चांगलं तंत्र नवीन पुढे आणलेलं आहे ते म्हणजे की ग्राहकाला कळलं पाहिजे की हे मी जे आज खातोय माल हा माल कोणाच्या शेतामधून आलेला आहे त्यावरून तो ग्राहक ठरवतो की अरे हो या भागात आहे म्हणजे हा चांगला असणार आहे किंवा या लोकांनी केला म्हणजे हा चांगला असणार आहे ही जी गॅरंटी त्याला मिळते विश्वास बसतो त्यामध्ये आहे. त्यामुळे हे जे मोठं गोष्ट ट्रेसिबिलिटी सारख्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या सर्व आज युवकांपुढे मोठे संधी आहे याच्यामध्ये आहे म्हणजे आव्हानं जेवढी आपण म्हणतो आहे तितक्या संधी देखील निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला आज या नवीन बदलत्या हवामान काळामधल्या शेतीमध्ये ही जी बदलती आव्हानं आहेत याला एक संधी म्हणून आपण वापर जर केला तर त्या संधीचं निश्चितपणे उपयोग शेतकऱ्यांना तर होणारच आहे पण पुढचा शेतकरी म्हणजे आजचा तरुण हा आपण विचार केला पाहिजे.
1: आणि युवक येतात सर शेतीकडे पण वळत आहेत पण प्रमाण आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं शेती करण्याकडे त्यांनी जोर दिला पाहिजे तर त्यासाठी काय मार्गदर्शन तुम्ही त्यांना सांगा.
0: यासाठी म्हणून प्रथम तसा अभ्यास केला पाहिजे जसं मग हे म्हटलं तुम्हाला की त्यांनी आज म्हणजे सोशल मीडियाचा प्रचंड वापर होतो आहे पण त्या वापरामध्ये अधिकृतपणे जे काही ज्ञान आहे ते जर त्यांनी घेतलं आणि ते अधिकृत ज्ञानाचा वापर जर करू शकले तर आज त्याचा निश्चितपणे चांगला उपयोग होणार आहे पहिली गोष्ट आहे. त्यामध्ये दुसरी गोष्ट यामध्ये आहे की जे संशोधन झालेलं आहे ते आज फक्त आपलंच विद्यापीठ काम करतं असं नाही ना आज देशामध्ये अनेक विद्यापीठ आहेत राज्य जगामध्ये अनेक विद्यापीठ आहेत तिथं काम चालू असतं ते त्यांनी त्यातून शोधून काढावं आणि त्याचा देखील आपला किती उपयोग होऊ शकतो हे पाहिलं पाहिजे आहे. हे करत असताना IT जे काही नवीन नवीन क्षेत्र तयार झालेली आहेत मग त्यामध्ये जसं की AIचा वापर तर आपण पाहिलाच आहे आता मग AI मशीन लर्निंग जसं आहे तसं या ठिकाणी जिओ स्पेशल इंजिन्स तयार करणं आहे त्या माध्यमातून नेमकं ठिकाणं कोणत्या कुठे काय होतं आहे म्हणजे आज शेताच्या जे काही लोकेशन्स आहेत म्हणून आपण त्यामध्ये त्या भागामध्ये कशा गोष्टी घडतात आहेत म्हणजे याचा आपण अशा प्रकारे चांगलं म्हणजे स्थळ परत्वे काय बदल होऊ शकतो यासाठी जिओ स्पेशल इंजिन फार महत्त्वाचे होणार आहेत मग तो रेटा आणि शिवाय आपल्या देशानं सोडलेले जे सॅटेलाइट्स आहेत ते सगळ्या सॅटेलाइट्समध्ये अनेक सॅटेलाइट्स आपल्या शेतीच्या निर्णय घेण्याकरता उपयोगी माहिती देणारे आहेत मग तसे जे काही सॅटेलाइट्स आहेत त्याचा ज्ञानाचा वापर या ठिकाणी करून घेणं गरजेचं आहे. स्पेक्ट्रल सिग्नेचर्स या ठिकाणी तयार झाले नवीन नवीन प्रकारचं रिमोट सेन्सिंगचं तंत्रज्ञान आहे ते आपल्याला आणता येईल यामध्ये म्हणजे युवकांच्या समोर म्हणजे प्रचंड अशा प्रकार म्हणतो ना की संधी आहेत की जे ते माध्यमं दिली आहेत अशी ही माध्यमं वापर करण्यासाठी त्यांनी हे ज्ञानाचा बरोबर राहिलं पाहिजे आहे आणि त्याच्यातून आपल्याला एक चांगलं शोधून घेतलं पाहिजे की नेमकं मी यातलं काय करू शकतो हे करताना काळजी घेण्याची गरज अशी आहे की आपला शेतकऱ्याची जी काही क्रयशक्ती आहे ती कमी आहे ती क्रयशक्तीचा विचार करून त्याला तंत्रज्ञान दिलं गेलं पाहिजे आहे ना की आधुनिक तंत्रज्ञानाच्या नावाखाली त्याची पिळवणूक करणं गरजेचं आहे ते फार होते बऱ्याच ठिकाणी आणि म्हणून आपल्या ठिकाणी त्याच्याकडे त्याला झेपेल कमीत कमी खर्चामधले काही ठिकाणी खर्च न होऊ देणारे परंतु अत्याधुनिक तंत्र आणली गेली पाहिजे आहेत जसं आता महाविस्तार AI आहे हे शेतकऱ्याला डाउनलोड करायचं फक्त प्ले स्टोअरला एकही पैसा खर्च नाही आहे पण त्याला बसल्या ठिकाणी त्याच्या पूर्ण माहिती मिळायला सुरू झाली की नाही आज

0: मग अशा प्रकारे आपल्याला डेव्हलपमेंट केली पाहिजे की जी शेतकऱ्याला खर्चात टाकणार नाहीये पण ज्ञानामध्ये मात्र भर टाकेल आणि शेती करण्यासाठी ती उपयोग पडू शकेल. म्हणजे युवकांचं हे मोठं योगदान होऊ शकतं जे पूर्ण समाजालाच अशा म्हणलं विचार केला तर या ठिकाणी त्यावर ते फार मोठी गोष्ट आहे.
1: तर श्रोते हो, निश्चितच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा आजच्या काळातील शेतीसाठी अत्यंत आवश्यक आणि दूरदृष्टी असलेला उपक्रम ठरतोय. कारण हा प्रकल्प केवळ उत्पादन वाढवण्यापुरता मर्यादित नसून जमिनीचं आरोग्य टिकवणं, पाण्याचा योग्य वापर, नैसर्गिक साधनसंपत्तीचं संवर्धन आणि शेतकऱ्यांचं आर्थिक सक्षमीकरण यावर भर देतोय. विशेष म्हणजे हवामान बदलाच्या संकटातही शेतकरी सक्षम राहावा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात अधिक उत्पादन घ्यावं आणि शेती फायदेशीर व्हावी यासाठी या प्रकल्पाची मोठी भूमिका आहे. आजच्या या विशेष संवादातून शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजना, मृदा व्यवस्थापनाचं महत्व, शाश्वत शेतीचा मार्ग याबाबत अत्यंत मोलाची माहिती मिळाली आणि ही संपूर्ण विस्तृत माहिती आपल्याला लाभली आणि दिली ती नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर यांनी. सर, तुम्ही इथे आलात आणि एवढं मुलाचं मार्गदर्शन केलं, अतिशय महत्वपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल आपले मनापासून आभार. तर श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवा विषय घेऊन एका नव्या मान्यवरांसोबत. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.

0: आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते, सकाळचे 7:40 झालीत.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ॲपने.
2: बसला अनोळख्या पासून बचाव करा.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
4: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: श्रोतो, आता ऐकूयात भावधारा भावगीतांचा कार्यक्रम. यामध्ये सुरुवातीचं भावगीत आहे सुरेश वाडकर यांच्या स्वरात.

श्रोतेवाताच आपण सुरेश वाडकर यांच्या स्वरातील भावगीत ऐकलं. आता ऐकूयात कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरातील भावगीत.

0: श्रोतेवत्ताचं पण कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरातील भावगीत ऐकलं.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा आजच घ्या.
0: श्रोतेवत ऐकूयात सुरेश वाडकर यांच्या स्वरातील भावगीत.

श्रोते यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून, 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून, तसंच 8:40 गोपाळ गणेश आगरकर स्मृतिदिनानिमित्त समन्वित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. तोपर्यंत आनंद घ्या या वाद्यसंगीताचा.

0: आकाशवाणीचं पुणे केंद्र. सकाळचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या G7 शिखर परिषदेत आंतरराष्ट्रीय भागीदारी निर्माण करण्यासाठी परस्पर विश्वास महत्वाचा असल्याच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भर. विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी चर्चा. यमुना नदीच्या जीर्णोद्धारासाठी तयार करण्यात आलेल्या किशाऊ बान योजनेला 6 राज्यांची मंजुरी. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं राष्ट्रीय परीक्षा मंडळाचं आवाहन. केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर. आणि 20 षटकांच्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना नेदरलँड संघाशी होणार. आता सविस्तर बातम्या. फ्रान्समधील एव्हियन शहरात सुरू असलेल्या 52व्या G7 शिखर परिषदेत जगभरातील प्रमुख देशांचे नेते महत्वाच्या आंतरराष्ट्रीय आव्हानांवर चर्चा करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G7 शिखर परिषदेत नवीन भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय एकजुटीची पुनर्स्थापना या विषयावरील सत्राला संबोधित केला. या सत्रादरम्यान पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय भागीदारी निर्माण करण्यासाठी परस्पर विश्वास महत्वाचा असल्याच्या मुद्द्यावर जोर दिला. भारतानं नेहमीच मानवतेला प्रथम

प्राधान्य देण्याचा दृष्टिकोन स्वीकारला असून आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठी आघाडी, जागतिक जैव इंधन आघाडी, मिशन लाईफ आणि एक पेड माके नाम मोहीम यांसारख्या भारताच्या नेतृत्वाखालील उपक्रमांमध्ये हे दिसून येतं अशी माहिती मोदी यांनी दिली. भारताची आंतरराष्ट्रीय भागीदारीची दृष्टी वसुधैव कुटुंबकम या कालातीत सूत्रावर आधारित आहे. या सर्वसमावेशक दृष्टिकोनामुळेच जगाच्या विविध भागात नैसर्गिक आपत्ती कोसळल्या तेव्हा भारतानं सर्वप्रथम प्रतिसाद दिला आहे असंही पंतप्रधान म्हणाले. आंतरराष्ट्रीय कायद्याचा अनादर हा आंतरराष्ट्रीय एकता निर्माण करण्यातील सर्वात मोठा अडथळा असून त्यावर प्राधान्यानं लक्ष देणं आवश्यक आहे यावर मोदी यांनी यावेळी जोर दिला. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी कॅनडा आणि ब्रिटनच्या पंतप्रधानांशी तसंच संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांशी द्विपक्षीय चर्चा केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरही त्यांची बैठक झाली. G7 देशांनी भारतासह अनेक भागीदार देशांच्या सहकार्यानं जागतिक आरोग्य आणि विकास सहकार्य मजबूत करण्यासाठी अनेक उपक्रमांची घोषणा केली. काँगो आणि युगांडामध्ये पुन्हा उद्भवणाऱ्या इबोलाच्या उद्रेकाला समन्वित आंतरराष्ट्रीय प्रतिसाद देण्याचं आवाहन त्यांनी केलं. भारत, इजिप्त, केनिया आणि दक्षिण कोरिया यांनी संपर्क शोध, सीमेवरील टेहाळणी आणि सामुदायिक सहभाग यांसारख्या विषयांवरील उपाययोजनांच्या आवाहनामध्ये सहभाग घेतला. यावेळी G7 देशांच्या नेत्यांनी इबोलाच्या दुर्मिळ प्रकारावरील लस, निदान आणि उपचारांच्या विकासासाठी पाठिंबा आणि कर्करोगाविरुद्धच्या जागतिक लढ्याला गती देण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल फ्रान्समधील उद्योगपती, मुख्य कार्यकारी अधिकारी, गुंतवणूकदार आणि नवोन्मेषकांना मोठ्या प्रमाणात नवोन्मेष करून एक उज्ज्वल आणि शाश्वत भविष्य घडवण्यासाठी भारतासोबत भागीदारी करण्याचं आवाहन केलं. फ्रान्समधील नीस इथं भारत इनोव्हेट्स 2026 परिषदेच्या समारोप समारंभात गोयल बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचं प्रेरणादायी नेतृत्व आणि त्यांची दूरदृष्टी तसंच भारत फ्रान्स नवोन्मेष वर्ष 2026 खऱ्या अर्थाने परिवर्तनकारी मंचाची सुरुवात झाली आहे असंही गोयल यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. उत्तर भारतातील महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या यमुना नदीच्या जीर्णोद्धारासाठी तयार करण्यात आलेल्या किशाऊ बान योजनेला 6 राज्यांनी सहमती दर्शवली आहे. यामध्ये हिमाचल प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा आणि राजस्थान या राज्यांचा समावेश आहे. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. यामुळे यमुना नदीच्या शुद्धीकरण कार्यक्रमाला चालना मिळणार आहे. या 6 राज्यांमध्ये या किशाऊ योजनेच्या करारावर हस्ताक्षर झाल्यानंतर त्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी घेण्यात येईल असं गृह मंत्रालयानं याबाबत जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. या योजनेसाठीचा 90% खर्च केंद्र सरकार आणि 10% खर्च 6 राज्य मिळून करणार आहेत. या किशाऊ बांध योजनेद्वारे हिमाचल प्रदेशला मिळणारं यमुनेचं पाणी दिल्ली आणि राजस्थानलाही देण्यात येणार आहे. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षा मंडळानं या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांना सतर्कता बाळगण्याचं आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. याबाबत एनटीएच्या वतीनं समाज माध्यमावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या संदेशात म्हटलं आहे की सध्या टेलिग्रामवर विविध चॅनल्सच्या माध्यमातून आगामी नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यासाठी 14,000 ते 25,000 रुपयांची मागणी केली जात आहे. त्याला विद्यार्थी आणि पालक बळी पडण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे नीट पुनर्परीक्षेची कोणतीही प्रश्नपत्रिका अजिबात फुटली नसल्याचं राष्ट्रीय परीक्षा मंडळानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान केंद्र सरकारनं 22 तारखेपर्यंत देशात टेलिग्राम या सोशल मीडिया वेबसाईटच्या वापरावर निर्बंध लादले आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसंच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
आज एक दिवसाच्या

0: पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे आणि साईनगर शिर्डी दरम्यानची पहिली थेट दैनंदिन रेल्वेसेवा आजपासून सुरू होत आहे. अश्विनी वैष्णव पुणे रेल्वे स्थानकांवरून या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पुणे अहिल्यानगर आणि साईनगर शिर्डी परिसरातील प्रवासी विद्यार्थी व्यावसायिक तसंच साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही रेल्वेसेवा महत्वपूर्ण ठरणार आहे. आजच्या पुणे दौऱ्यात अश्विनी वैष्णव हडपसर रेल्वे स्थानकालाही भेट देणार आहेत. तत्पूर्वी ते रांजणगाव इथं जबील कंपनी इकोबॉक्स इंडस्ट्रीयल पार्क आणि रांजणगाव गणपती एमआयडीसीला भेट देणार आहेत. जबील कंपनीत सुरू होणाऱ्या अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उत्पादन केंद्राचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार असून यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारनं 733 कोटी 28 लाख रुपये खर्चाच्या योजनेला मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल समाज माध्यमावरून ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत 60% निधी केंद्र सरकार आणि 40% निधी राज्य सरकार उपलब्ध करून देणार आहे. महाराष्ट्र पोलीस दल अधिक आधुनिक सक्षम आणि तंत्रज्ञान सज्ज होण्यास या निधीमुळे मदत होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान 3 एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज लखनौ इथं खेळला जाणार आहे. दुपारी 1:30 हा सामना सुरू होईल. फिफा विश्वकप फुटबॉल स्पर्धेत न्यू जर्सी इथं काल अ गटात फ्रान्स संघानं सेनेगल संघाचा 3-1 पराभव केला. 20 षटकांच्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना नेदरलँड संघाशी होणार आहे. ब्रिटनमधील लीड्स मैदानावर भारतीय प्रमाण वेळेनुसार आज संध्याकाळी 7 वाजता हा सामना होईल. यापूर्वीच्या सामन्यामध्ये भारतीय महिला संघानं पाकिस्तान संघाचा 64 धावांनी पराभव केला होता. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या G7 शिखर परिषदेत आंतरराष्ट्रीय भागीदारी निर्माण करण्यासाठी परस्पर विश्वास महत्वाचा असल्याच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भर. विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी चर्चा. यमुना नदीच्या जीर्णोद्धारासाठी तयार करण्यात आलेल्या किशाऊ बान योजनेला 6 राज्यांची मंजुरी. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं राष्ट्रीय परीक्षा मंडळाचं आवाहन. केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसंच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज 1 दिवसाच्या पुणे दौऱ्यावर. आणि 20 षटकांच्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना नेदरलँड संघाशी होणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी
2: सुधारककार गोपाळ गणेश आगरकरांच्या स्मृतिदिनानिमित्त सादर करत आहोत विशेष समन्वित कार्यक्रम आगरकर आणि त्यांची प्रासंगिकता. निर्मिती आकाशवाणी सांगली केंद्राची.
3: नमस्कार श्रोते हो. आधुनिक महाराष्ट्राला घडवण्यामध्ये अनेक जणांचे हातभार लागलेले आहेत आणि आज म्हणजे 17 जून रोजी ज्यांचा स्मृतिदिन आहे अशा गोपाळ गणेश आगरकरांनी तर महाराष्ट्राच्या वैचारिक मशागतीत अत्यंत महत्वाची भूमिका निभावली आहे. त्यांच्या विचारांच्या प्रासंगिकतेबद्दल आपण आज काहीसा संवाद करणार आहोत. आजच्या काळात गोपाळ गणेश आगरकर हे आपल्याला प्रासंगिक आहेत असं वाटतं. आजचं आपल्या सभोवतालचं सामाजिक वैचारिक धार्मिक शैक्षणिक असं सगळ्या प्रकारचं वातावरण पाहता अजूनही गोपाळ गणेश आगरकरांचे विचार आपल्या समाजाला दिशादर्शक आणि मार्गदर्शक आहेत. त्यांनी जवळपास 125 वर्षापूर्वी समाजातील समस्यांविषयी केलेलं चिंतन अजूनही खूप महत्वाचं आहे. बालविवाहासारखे सामाजिक प्रश्न तर अजूनही सुटलेले नाहीत. ह्या प्रश्नांविषयी 19व्या शतकातच त्यांनी विचार मांडलेले होते. यामुळेच अजूनही आगरकर हे प्रासंगिक आहेत.
4: अलीकडच्या काळात महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये अजूनही बालविवाह होतात याविषयी बरीच चर्चा वर्तमानपत्रांमध्ये झाली होती. त्यातून आपणास असे दिसते की अजूनही बालविवाह ही समस्या सुटलेली नाही. त्यामुळेच 19व्या शतकात आगरकरांनी या बालविवाहाविषयी काही मते मांडली होती।

0: होती आणि बालविवाह ही समस्या सोडवण्यासाठी त्यांनी कोणते उपाय सुचवले होते हे आपण समजून घेऊयात. 19व्या शतकात बालविवाह ही मोठी समस्या होती. या समस्येमुळे मुलांच्या आणि मुलींच्या शरीरावर तर त्याचा परिणाम होतोच, मात्र त्यापेक्षा मोठा परिणाम हा समाजावर आणि राष्ट्रावर होतो अशी आगरकरांची भूमिका होती. तरुण सुशिक्षितास विज्ञापना या लेखामध्ये आगरकरांनी तरुणांना उद्देशून काही गोष्टी सांगितल्या आहेत. ते लेखात लिहितात की
1: सर्व सुशिक्षित तरुणांनी महाराष्ट्र बाल विवाह निषेधक नावाची मंडळी स्थापावी अशी आमची सूचना आहे. आज जे अशा मंडळीचे सभासद होण्यास तयार असतील त्यांनी एकत्र जमून आम्ही आपले, आपल्या मुलीचे, आपल्या मुलांचे व ज्या मुलींचे व मुलांचे पालकत्व आमच्याकडे येईल त्यांचे अल्पवयात विवाह करणार नाही अशा शपथा घ्याव्या. जो अशा मंडळीचा सभासद झाला त्याने तीत नवीन तरुण लोक आणण्याचा होईल तितका प्रयत्न केला पाहिजे.
0: आगरकरांच्या मते शाळेत, कॉलेजात आणि विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या मुलामुलींनी यात पुढाकार घेतला आणि स्वतः बालविवाहाविषयी ठोस भूमिका घेऊन काम केले तर बालविवाहांचे निर्मूलन होणे शक्य आहे. आजही आपण ही गोष्ट आपल्या शाळा आणि कॉलेजातील मुलामुलींनी ठरवले तर निश्चित करू शकतात. बालविवाह, अल्पवयीन मातांच्या समस्या आपल्या समाजामध्ये वाढत आहेत ही भयानक गोष्ट आहे.
2: आगरकर शिक्षणाकडे बदलाचे साधन म्हणून पाहत होते. शाळा कॉलेजातील मुलामुलींनी ठरवलं तर ते बदल घडवू शकतात असा विश्वास आगरकरांना होता. म्हणूनच मुलामुलींच्या शिक्षणाकडे आगरकर कसे पाहत होते हेही पाहणं उद्बोधक ठरतं. आगरकरांच्या जीवनात शिक्षणाला अत्यंत महत्व होतं. मुलांइतकीच मुलींच्या शिक्षणाची आवश्यकता या लेखामध्ये आगरकरांनी मुलींच्या शिक्षणाचं महत्व सांगितलं आहे. ते लिहितात,
1: लहान मुलाच्या शिक्षणाबद्दल सरकारने जितकी सक्ती केली पाहिजे तितकी मुलींच्या शिक्षणाबद्दलही केली पाहिजे, किंबहुना मुलींच्या शिक्षणाबद्दल थोडीशी अधिक केली पाहिजे.
2: समाजात मुलांना शिकवलं जातं मात्र मुलींच्या शिक्षणाला विरोध होता, म्हणूनच मुलींच्या शिक्षणाला शासनानं पाठिंबा दिला पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. त्या काळी स्त्रियांना पुरुषांसारखं शिक्षण द्यावं का किंवा कोणत्या प्रकारचं शिक्षण द्यावं यावरही बरंच घमासान झालेलं होतं. तसंच मुलींना मुलांच्या सोबत एकत्र शिक्षण दिलं तर अनेक समस्या निर्माण होतील अशीही भूमिका तत्कालीन समाजाची होती. या सगळ्यांच्या विरोधात आगरकरांनी भूमिका घेत स्त्री पुरुषांना एकच शिक्षण द्यावं व तेही एकत्र द्यावं असा लेख लिहून स्त्री पुरुषांच्या एकत्रित समान शिक्षणाचा पुरस्कार केलेला होता. मुलामुलींसाठी एकाच प्रकारचं शिक्षण असावं, त्यामध्ये कोणताही भेदभाव नसावा अशी त्यांची भूमिका होती. अशा गोष्टी केल्या तर स्त्री पुरुषांमध्ये समता स्थापित होऊ शकते अशी त्यांची धारणा होती.
0: यातून असं दिसतं की त्यांचं स्त्रियांच्या, मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष होतं. स्त्री शिक्षणाविषयी त्यांनी अजून इतर काही मुद्दे मांडले. शासनाने मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे याची आपण चर्चा केलीच आहे. प्राथमिक शिक्षणासोबत उच्च शिक्षणही स्त्रियांनी घेतले पाहिजे, सोबत वेगवेगळे धंदे शिक्षणही त्यांना आले पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. मात्र या सगळ्यांमध्ये सामाजिक जुनाट चालीरीती अडथळा बनतात. म्हणूनच त्यांनी एका लेखात पुढील प्रकारचा प्रश्न उपस्थित केला आहे. ते लिहितात,
1: अल्पवयात प्राप्त झालेली गृहस्थता किंवा पितृता विद्यार्थीपणास केवळ विघातक होत नाही असा पुष्कळांना अनुभव आहे, पण जर 13व्या किंवा 14व्या वर्षापासून मुलीच्या पाठीमागे गर्भारपण, बालंतपण व अपत्य संगोपन ही लचांडे लागली तर तिने हायस्कुलात किंवा कॉलेजात जावे कसे आणि मॅट्रिक्युलेशनची, BA ची, LM ची, LLB ची परीक्षा द्यावी कशी.
0: स्त्रियांच्या उच्च शिक्षणाचा प्रश्न आणि विवाहाचा प्रश्न हे कसे एकमेकांशी जोडलेले आहेत याविषयी त्यांनी म्हटले आहे की
1: स्त्रियास वरिष्ठ प्रतीचे शिक्षण द्यावे किंवा नाही या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी त्यांचा विवाह काल वाढवण्यास तयार होणार किंवा नाही याचे उत्तर देण्यास तयार झाले पाहिजे.
0: अजूनही आपल्या समाजात उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना कुटुंबीय, नातेवाईक आणि शेजारी पाजारी मंडळींकडून विवाह संबंधी टोमणे मारले जातात. खूप झाले शिक्षण, आता संसाराचे पहा, वय निघून चाललंय, अशा अनेक गोष्टी अजूनही मुलींना सहन कराव्या लागतात. आगरकरांनी 19व्या शतकात विवाह हा मुलींच्या शिक्षणातील अडथळा आहे, त्यामुळे त्यासंबंधी चर्चा

0: केल्याशिवाय मुलींच्या शिक्षणाची चर्चा करता येणार नाही अशी भूमिका घेतली होती. स्त्रियास वरिष्ठ प्रतीचे शिक्षण द्यावे किंवा नाही या लेखात भविष्यात कोणते बदल घडणार आहेत याविषयी त्यांनी लिहिले आहे की
1: ज्याप्रमाणे प्रत्येक मुलास व मुलीस आई बापानी किंवा बापाने प्राथमिक शिक्षण दिले पाहिजे असे अलीकडे लोकमत सर्वत्र झाले आहे, त्याचप्रमाणे स्त्रियांनी व पुरुषांनी पाहिजे तो धंदा स्वतंत्रपणे करावा, पाहिजे ती विद्या हवी तितकी संपादावी, पाहिजे त्या परीक्षा द्याव्या आणि पदव्या मिळवाव्या आणि पाहिजे तेव्हा लग्ने करून हवा तसा संसार करावा अशी मोकळीक कालांतराने सर्वांस मिळणार आहे.
0: याचाच अर्थ असा आहे की स्त्री पुरुषांनी स्वतंत्रपणे धंदा करावा, खूप सारे शिक्षण घ्यावे आणि आपल्या आवडीने लग्न करावे असे आगरकरांना वाटत होते आणि या सगळ्या गोष्टींना त्यांचा पाठिंबा होता. आजच्या समकालीन परिस्थितीला अनुकूल भूमिका जवळपास 1,250 वर्षांपूर्वी आगरकरांनी घेतली होती.
2: स्त्री पुरुषांना समान शिक्षण द्यावं, त्यांनी समान कामं करावीत अशी त्यांची भूमिका दिसते. यामुळेच ते स्त्री पुरुष समानता मानत होते असंही दिसतं. तर आगरकरांची स्त्री पुरुष समानतेची कल्पना कशी होती हे जाणून घेऊया. स्त्री पुरुष संबंध आणि समता याविषयी आगरकरांनी मूलगामी चिंतन केलेलं होतं. त्यांच्या लिखाणात या गोष्टी दिसतात. स्त्रियांना पुरुषांच्या सोबत शिक्षण दिलं तर मुलांना खेळवण्याचे, लुगडी धुण्याचे, भांडी घासण्याचे, स्वयंपाक करण्याचे आणि दळणकंडण करण्याची कामं पुरुषांना करावी लागतील असा आरोप स्त्री पुरुष एकत्र शिक्षणाला विरोध करणारे लोक करत होते. त्यावर आगरकरांचे म्हणणे होते की
1: असली कामे स्त्रियांनीच करावी असा काही ईश्वरी नियम नाही.
2: स्त्रियांची कामे आणि पुरुषांची कामे असा जो समाजात भेदभाव केला जातो तो आगरकरांना मान्य नव्हता. तथाकथित जी स्त्रियांची कामे म्हटली जातात ती पुरुषांनी केली तर काहीही फरक पडत नाही, तसंच जी कामे पुरुषांची आहेत ती स्त्रियाही करू शकतात. या अशा प्रकारच्या मांडणीमुळे आगरकर हे समाजातील पारंपरिक पितृसत्ताक धारणांची चिकित्सा करत होते आणि स्त्रियाही पुरुषांच्या सारख्याच सगळ्याच क्षेत्रात कामं करू शकतात असं काहीसं 19व्या शतकात ते म्हणू पाहत होते. आज 21व्या शतकात आधुनिक समाजात स्त्री पुरुष बहुतेक सगळीच कामे करत आहेत. स्त्री पुरुष समता विषयक मांडणी आगरकरांनी केली आहे, मात्र त्यासोबत त्यांना याचीही जाणीव होती की समाजात पुरुषी वर्चस्व आहे, त्यामुळे त्यांच्या लिखाणात पुरुषी वर्चस्वाची चिकित्सा सुद्धा आहे. गरोदरपणा आणि बाळंतपण हे पुरुषांच्या जीवनात असतं तर त्यांना स्त्रियांचं दुःख कळलं असतं असंही आगरकर म्हणतात. स्त्रियांमध्ये विद्येचा प्रसार झाल्यावर त्यांना आपलं हित कशात आहे हे नक्की लक्षात येईल आणि म्हणूनच पुरुषांना आपला जुलूम सोडून द्यावा लागेल. तसंच विवाहाच्या वेळी स्त्री पुरुषांची संमती जितकी आवश्यक आहे तितकीच वैवाहिक जीवनातही ती दिसली पाहिजे, तेव्हाच स्त्रियांची आपत्ती टळेल. हे सगळं घडवून आणायचं असेल तर आगरकर म्हणतात की
1: एकच उपाय आहे तो हा की सध्या ज्या प्रकारचे शिक्षण पुरुषास मिळत आहे त्याच प्रकारचे शिक्षण स्त्रियास मुबलक मिळाले पाहिजे.
2: आगरकरांनी आपल्या लिखाणात स्त्रियांवर पुरुषांनी वर्चस्व स्थापन केले आणि पुरुष स्त्री संबंध हा स्वामी सेवक संबंध बनवला आहे असंही म्हटलंय आणि या दोन्ही गोष्टी स्त्री पुरुष समानतेमध्ये अडथळा आहेत. समाजात स्त्रियांच्या क्षमतेविषयी आणि बुद्धिमत्तेविषयी पुरुषी पूर्वग्रह असतात. हे पूर्वग्रह स्त्रियांना कमी समजतात. 21व्या शतकातही या गोष्टी संपूर्ण संपलेल्या नाहीत. अजूनही मुलींना आणि स्त्रियांना कमी समजलं जातं, त्यामुळे मुलींचं नाव नकोशी असं ठेवलं जातं. यामुळेच आगरकरांनी स्त्री कमी आणि पुरुष श्रेष्ठ अशा समजुतींवर टीका करताना लिहिलं आहे की
1: पुरुषांच्या मेंदूपेक्षा स्त्रियांचा मेंदू सरासरीने कमी वजनाचा आहे आणि स्त्री पुरुषांमधील कामाची वाटणी त्यांच्या मेंदूच्या वजनावर अवलंबून असावी हे योग्य आहे असे जरी मानले तरी साऱ्या पुरुषांचे मेंदू साऱ्या स्त्रियांच्या मेंदूपेक्षा अधिक जड आहेत असे प्रतिपादनाचे धारिष्ट अत्यंत अधिकार लोलू पुरुषास देखील करता येणार नाही. अनेक स्त्रियांचे मेंदू अनेक पुरुषांच्या मेंदूहून जड भरतील यात संशय नाही. तेव्हा मेंदूच्या मुद्द्यावरच स्त्रियांनी अमुक कामे करावी आणि पुरुषांनी अमुक कामे करावी असा निर्बंध करणे शुद्ध अन्याय आणि क्रूरपणा आहे. त्याला जे काम साधेल त्याने ते काम करावे अशी प्रत्येकास मोकळीक देण्यात ते करणाऱ्या अथवा करणारीचा आणि जगाचा फायदा आहे. सध्या पुष्कळ स्त्रियांच्या बुद्धिमत्तेची विनाकारण नासाडी होत आहे.
2: पुरुषी पूर्वग्रह दृष्टिकोनामुळे समाजात स्त्री पुरुष समता निर्माण होत नाही. अजूनही आपल्या देशात

0: स्त्रियांकडे बघण्याचा अनेकांचा दृष्टिकोन जुनाट आहे, तो बदलला पाहिजे. यासाठी आगरकरांचे हे विचार दिशादर्शक आणि मार्गदर्शक आहेत. पुनर्विवाह करणाऱ्या व्यक्तीच्या भूमिकेकडे आगरकरांचा दृष्टिकोन पाहणं महत्वाचं आहे. आगरकरांच्या मते पुनर्विवाह करणाऱ्या व्यक्तीनं लोक काय म्हणतील याचा विचार करण्याची गरज नाही. या संदर्भात त्यांनी अत्यंत स्पष्ट आणि कणखर विचार मांडले आहेत. पुनर्विवाह करण्याचा निर्णय बुद्धिप्रामाण्यवाद आणि वैयक्तिक निर्णय याच्याशी संबंधित आहे. पुनर्विवाह करणाऱ्याला तो विवाह योग्य वाटला आणि त्याच्या बुद्धीला तो प्रकार पटला म्हणूनच त्याने तो निर्णय घेतलेला असतो. समाजाचा छळ आणि बहिष्कार हे या निर्णयासोबतच येतात. हा निर्णय घेताना समाजात त्याला लोकांची मदत मिळणार नाही, उलट त्याच्यावर बहिष्कार टाकला जाणार आहे आणि त्याला अनेक प्रकारचा छळ सोसावा लागणार आहे हे पूर्णपणे स्पष्ट असतं. बुद्धिप्रामाण्यवाद मानणारे आगरकर याकडे अज्ञानातून जन्मलेल्या रूढी असं म्हणून पाहत असत.
1: जातीभेद, विवाहविधी, गणगोत वगैरे प्रकार ईश्वराने निर्माण केलेले नसून ते केवळ माणसांच्या अज्ञानातून जन्माला आलेले आहेत. हे ज्यांना मनापासून पटलेले आहे त्यांनी लोकांची खुशामत का करावी, किंवा शास्त्राधाराच्या पाठिंब्यासाठी व्यर्थ धडपड तरी का करावी,
0: असा आगरकरांचा रोकडा सवाल होता. जो माणूस असा ठाम विचार करून पुनर्विवाहाचा निर्णय घेण्यास निघतो त्याला समाजानं जर थोडीशी जरी मदत केली असती तर त्यानेही समाजाची पर्वा केली असती. त्यामुळं त्याने समाजाची पर्वा न करणं हे साहजिक आहे. जो समाज विवेकावर आधारलेल्या कृतीस साफ नकार देतो आणि शास्त्राधाराचा बागुल बुवा उभा करतो अशा समाजात आपल्या कृतीमुळं फूट पडेल की काय, याची काळजी वाहण्याची कोणतीही जबाबदारी त्या सुधारकावर किंवा निर्णय घेणाऱ्या त्या व्यक्तीवर राहत नाही असं आगरकरांचं ठाम प्रतिपादन होतं. समाजातील फुटीची जबाबदारी त्याची मुळीच नाही हे देखील त्यांचं ठाम मत होतं. सुधारक साप्ताहिक काढण्यामागची आगरकरांची मुख्य भूमिका काय होती आणि तत्कालीन महाराष्ट्राच्या स्थितीवर त्यांनी कशा प्रकारे प्रकाश टाकला हे जाणून घेणं औचित्याचं ठरेल. आगरकरांच्या मते केवळ राजकीय प्रश्नांचा विचार करून चालणार नव्हतं. त्याआधी आपल्या समाजातील दुष्ट रूढी, परंपरा प्रियता, अज्ञान, दैववाद, जातीभेद, अंधश्रद्धा, स्त्रीचा छळवाद आणि शिक्षण यासारख्या अत्यंत गंभीर सामाजिक प्रश्नांची जाहीर चर्चा होणं आवश्यक आहे असं त्यांना वाटत असे. सुधारक साप्ताहिक सुरू करण्यामागे आगरकरांची एक निश्चित आणि ठोस सामाजिक भूमिका होती. आगरकरांनी ज्या काळात या प्रश्नांवर निर्भयपणे लिहायला सुरुवात केली त्या काळातील महाराष्ट्र अत्यंत जुनाट विचारांना चिकटून राहणारा होता. हा समाज आपल्या वास्तव जीवनाकडे पूर्णपणे पाठ फिरवून बसलेला होता आणि केवळ पारलौकिक जीवनाची परलोकाची काळजी घेण्यातच स्वतःला धन्य मानत होता. इंग्रजांच्या आगमनामुळे भारतात नव्या विद्या, नवी भाषा आणि नवे विज्ञान आले होते. या सर्व गोष्टींचा प्रभाव आपली सामाजिक व्यवस्था आणि आर्थिक अवस्था किती हीन आणि खालच्या दर्जाची आहे हे स्पष्ट करणारा होता. एखादा प्रखर प्रकाश ज्योत थेट डोळ्यांवर पडल्यानंतर जी अवस्था होते तशीच काहीशी स्थिती या नव्या ज्ञानामुळे भारतीय समाजाची झालेली होती. तरीही समाजाचे डोळे उघडत नव्हते. आगरकरांना या सुप्त समाजाला जाग करायचं होतं. त्यांना मनोरंजनाचं साधन बनायचं नव्हतं, मूठभरांच्या प्रश्नांची चविष्ट चर्चा करायची नव्हती किंवा धर्माभिमानाचा आव आणून पुराणांचा चिखल चिवडीत बसायचं नव्हतं. कारण आगरकर हे अव्वल दर्जाचे प्रबोधनकार होते. आपल्या विवेकाला अनुसरून इष्ट वाटेल ते लिहिणारच अशी त्यांची ठाम प्रतिज्ञा होती. त्यांनी समाज जीवनाच्या मंदिरातील जुनाट व निर्जीव मूल्यांवर प्रहार सुरू केले. त्यांचे हे विचार आज आपल्या पुढे निबंध संग्रह भाग 1, 2 आणि 3 या स्वरूपात उपलब्ध आहेत, ज्यांना तत्वज्ञान, तर्क, विवेक आणि वैज्ञानिकतेचा भक्कम आधार आहे. आगरकरांच्या जीवनविषयक धारणेला आक्षेप घेत समाजकंटकांकडून त्यांच्या व्यक्तिगत जीवनात त्यांना विविध प्रकारच्या छळाला सामोरे जावे लागले. जनसामान्यांचे जीवन सर्वांगानं सुंदर व्हावं, आनंदी व्हावं हाच आगरकरांच्या लेखनाचा मुख्य ध्यास होता. त्यांची जीवनविषयक धारणा आणि त्यांना सोसावा लागलेला छळ खरंच असहनीय असा होता. आगरकर भोगवादी नव्हते. व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करताना त्यांनी समाजाला जुनाट रूढींच्या शृंखला तोडण्याचा आदेश दिला. मात्र हे करताना व्यक्तीने स्वैराचाराचा अवलंब करून समाज जीवन धोक्यात आणता कामा नये असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिलेला होता. व्यक्ती स्वातंत्र्याचा आग्रह धरताना समाजाची सुखसमृद्धी वाढावी अशी त्यांची इच्छा होती. समाजाच्या वाढलेल्या संपत्तीत सर्वांना समान वाटा मिळाला पाहिजे आणि इतरांच्या

0: या सुखासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करता आला पाहिजे ही आगरकरांची उदात्त जीवनविषयक धारणा होती. त्यांचे व्यक्तिगत जीवनही याच तत्वानुसार होतं. जन्मावर आधारित असलेल्या जातीव्यवस्थेमुळे आणि तिचा पुरस्कार करणाऱ्या धर्मसंस्थेमुळे बहुसंख्य लोकांच्या जीवनाचा विकास खुंटला आहे. म्हणूनच आगरकरांनी या दोन्ही व्यवस्थांचा तीव्र धिक्कार केला आणि सुधारकात यावर सातत्यानं लिहिलं. आगरकरांचे हे पुरोगामी विचार आजच्या कार्यकर्त्यांना आपले वाटत असले तरी अशी आपुलकी त्यांना त्यांच्या हयातीत लाभली नाही. त्यांच्या क्रांतिकारी विचारांमुळे जुनाट विचारांची मंडळी पेटून उठली आणि त्यांनी आगरकरांशी कट्टर वैर धरलं. संधी मिळेल तिथे त्यांनी आगरकरांवर टीका, निंदा आणि शिव्यांचा वर्षाव केला. व्यक्तिगत आयुष्याबाबत अत्यंत असभ्य उद्गार काढले. इतकेच नव्हे तर आगरकर जिवंत असतानाच त्यांची प्रेतयात्रा काढण्याचा असभ्य प्रकार काही तत्कालीन तथाकथित सभ्य पुणेकरांनी केला. आगरकरांनी स्वतःच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल फारसं काही लिहून ठेवलेलं नाही. त्यांच्यावर लिहिलेल्या चरित्र ग्रंथातही प्रामुख्याने पत्रकार आणि सुधारककार आगरकर म्हणूनच त्यांचं विश्लेषण आढळतं. आगरकरांनी आपल्या संपूर्ण जीवनात विवेकवादी विचार मांडून समाजातील जुन्या आणि वाईट चालीरीतींची चिकित्सा केली. त्यामुळेच समाजात नव्या प्रकाशवाटा निर्माण झाल्या. आजही अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपण आगरकरांच्या आदर्श जीवनाकडून शिकू शकतो.
1: सुधारककार गोपाळ गणेश आगरकरांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष समन्वित कार्यक्रम आपण ऐकला. आगरकर आणि त्यांची प्रासंगिकता. लेखन देवकुमार अहिरे. सहभाग दीपाली गडदे, संदीप दोरुगडे आणि श्रीनिवास जरंडीकर. सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: हा समन्वित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
3: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो. तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग पाणी वाचवा रे.

0: यापूर्वी जेव्हा कधी कोणी परदेशातून परत यायचे तेव्हा ते त्या देशांमधील पायाभूत सुविधांची सातत्याने प्रशंसा करायचे. परंतु आता अटल सेतू, सुदर्शन सेतू, जिनाब रेल्वे पूल, बोगी बिल पूल, अटल बोगदा आणि पामबंद सागरी पुलाकडे पहा. या सुविधा प्रत्येक ठिकाणी अधिक जवळ असल्याची अनुभूती देतात आणि प्रत्येक प्रवास अधिक आनंददायी बनवतात.
1: 21वी सदी का भारत आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर के जिस नए युग में प्रवेश कर रहा है वो अभूतपूर्व है, अकल्पनीय है.
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की ज्या तीव्र सूर्यप्रकाशाला कधी काळी आपण केवळ असह्य उष्णता म्हणून पाहत होतो त्याच उन्हाचा वापर आता आपल्या घराच्या छतावरून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी केला जात आहे. यामुळेच आज देशातील सुमारे 37 लाख घरे प्रधानमंत्री सूर्य घर बनली आहे. यामुळे विजेच्या बिलांमध्ये कपात झाली आहे आणि संपूर्ण देशभरात एक नवा आत्मविश्वासही वाढला आहे.
2: 1 दशक पहले भारत सोलर पॉवर के मामले में बहुत पीछे था, लेकिन आज सोलर पावर के मामले में भारत दुनिया के टॉप 5 देशों में आ गया.
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
3: श्रोत्यात ऐकव्यात आशिक आवारा या चित्रपटातील गीत.
4: ये जरा से दिल लगी, दिल की लगी, लगी, लगी.

श्रोतो, आताच आपण आशिक हवारा या चित्रपटातील गीत ऐकलं. आता ऐकूयात अलबेला या चित्रपटातील अलका याग्निक आणि उदित नारायण यांच्या स्वरातील गीत.

श्रोतेवत्ताच आपण अलबेला या चित्रपटातील अलका याग्निक आणि उदित नारायण यांच्या स्वरातील गीत ऐकलं. याबरोबरच आजचा आपला लखलख चंदेरी हा कार्यक्रम येथेच संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: तुम्हाला रशियाची लोकसंख्या किती आहे माहित आहे का? सुमारे 14 कोटी. ही खूप मोठी संख्या आहे, नाही का? परंतु गेल्या 12 वर्षात त्याही पेक्षा मोठी संख्या गाठली गेली आहे. भारतातील जवळपास तितक्याच घरांना नळाद्वारे पाण्याची जोडणी मिळाली आहे. आज प्रत्येक ऋतूत दररोज 16 कोटी घरांपर्यंत नळाद्वारे स्वच्छ पाणी पोहोचत आहे. यामुळे कोट्यावधी महिलांची पाणी घेऊन नेण्याच्या ताणातून मुक्तता तर झालीच आहे, त्याचबरोबरीने यामुळे गावाचे उत्तम जल व्यवस्थापनाच्या सोयीने सक्षमीकरणही झाले आहे.
1: जल जीवन मिशन का विजन सिर्फ लोगों तक पानी पहुंचाने का ही नहीं है, ये डिसेंट्रलाइजेशन का, विकेंद्रीकरण का उसका भी एक बहुत बड़ा मूवमेंट है. ये विलेज ड्रिवन, विमेन ड्रिवन मूवमेंट है.
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
2: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
3: युरोपमध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंच्युरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्र विकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय, एसटी स्टँड जवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड.

आणि ठोस परिणाम तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर आकाशवाणी. तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.

0: शेवंता वहिनी राधा वहिनी तुम्ही एक नवीन बदल केला नव
1: वय वय बघा गोविंदराव आणि हा समदा बदल दर गुरुवार पासन आता आपण शेतकरी बंधूंच्या अभिप्राय पत्रांना आणि सोबतच त्यांच्या आवडीची झकास अशी गाणी आवड बहिरजेची या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात
0: अस म्हणजे आता कार्यक्रम जाणार आवड बळीराजाची प्रत्येक गुरुवारी
1: बराबर
0: ऐकायला विसरू नका शेतकरी बंधूंनो श्रोते मित्रांनो सुंदर असा कार्यक्रम आवड
1: बळीराजाची शेत शिवार या कार्यक्रमा अंतर्गत
0: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून मी

0: अगं राधे, चल म्हणलं बिगिन पाराकडे.
1: अगं शेवंते, अगं निघाले निघाले बरं का. अगं पण एवढं बिगिन बोलवलं, जायचं कुठं?
0: अगं आपल्याला पाराकडे जायचं आहे, कारण आपला नवीन जो कार्यक्रम आहे आपल्या पशुधनासाठीचा, तो म्हणजे लक्ष्मीचा गोठा.
1: अगं होय होय, असं म्हणणं आपल्याला लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये जायचं. पण शेवंता, मला एक प्रश्न पडला, या लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये काय असणार आहे?
0: आता काय असणार आहे म्हणजे माहिती का राधे, लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमा अंतर्गत की नाही, आपल्याला पशुतज्ञ आपल्या पशुधनाविषयी, मग आपलं कोणतं बी का पशुधन असं ना, मग शेळी असो, गाय असो, म्हैस असो, कोंबडी असो, या समद्याच्या एकंदरीत गोठ्याचं असेल, चाऱ्याचं असेल, हे ऋतुमानानुसार कशी काळजी घ्यायची, हे समद आपल्याला की नाही, पशुतज्ञ आपल्याला माहिती सांगणार आहेत. आणि राधा वहिनी आणि शेवंता वहिनी मस्त अशा संवादाच्या मार्फत ही माहिती साहेबाकडनं जाणून घेणार आहेत. आणि पाहि राधे, या समद्या पशुधनाच्या उत्पादनाच्या मार्फत आपल्याला पैशाच्या स्वरूपात लक्ष्मीस प्राप्त होती का नाही?
1: अगं होय तर.
0: म्हणून तर त्याला म्हणलेलं हाय
1: लक्ष्मीचा गोठा. तेव्हा मंडळी ऐकायला विसरू नका, दर बुधवारी सायंकाळी 7:30 लक्ष्मीचा गोठा हा कार्यक्रम
0: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
2: श्रोतो, यानंतर 9:35 आणि उर्दू कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
1: श्रोतो, आता ऐकूयात अनुराधा मराठे यांच्या स्वरातील गीत. संगीत दिले नंदा पाठक यांनी.

श्रुतिवादाच आपण अनुराधा मराठे यांच्या स्वरातील भावगीत ऐकलं. संगीत दिलं होतं नंदा पाठक यांनी. श्रुतो आपण ऐकत आहात मिश्र संगीत हा कार्यक्रम. आता ऐकूयात कोळी गीत.

श्रोतेहो, आताच आपण कोळी गीत ऐकलत. याबरोबरच आजचा आपला मिश्र संगीत हा कार्यक्रम इथेच संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, आता ऐकूयात एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम. आज आपण यामध्ये ऐकणार आहात और प्यार हो गया या चित्रपटातील गीतं. गीतकार आहेत जावेद अख्तर, संगीतकार नुसरत फतेह अली खान. ऐकूयात.

शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या. शेतकऱ्यांनो लक्ष द्या.

0: श्रोतो, या गीताबरोबरच आजचा आपला एक फिल्म के गीत हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आज आपण और प्यार हो गया या चित्रपटातील गीत ऐकलीत. गीतकार होते जावेद अख्तर, संगीतकार नुसरत फतेह अली खान. श्रोतो, आता सकाळचे 10:30 वाजलेत. आता वेळ झाली गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाची. त्या अगोदर
1: तुम्हाला रशियाची लोकसंख्या किती आहे माहित आहे का? सुमारे 14 कोटी. ही खूप मोठी संख्या आहे, नाही का? परंतु गेल्या 12 वर्षात त्याही पेक्षा मोठी संख्या गाठली गेली आहे. भारतातील जवळपास तितक्याच घरांना नळाद्वारे पाण्याची जोडणी मिळाली आहे. आज प्रत्येक ऋतूत दररोज 16 कोटी घरांपर्यंत नळाद्वारे स्वच्छ पाणी पोहोचत आहे. यामुळे कोट्यावधी महिलांची पाणी घेऊन नेण्याच्या ताणातून मुक्तता तर झालीच आहे, त्याचबरोबरीने यामुळे गावाचे उत्तम जल व्यवस्थापनाच्या सोयीने सक्षमीकरणही झाले आहे.
2: जल जीवन मिशन का विजन सिर्फ लोगों तक पानी पहुंचाने का ही नहीं है, ये डिसेंट्रलाइजेशन का, विकेंद्रीकरण का उसका भी एक बहुत बड़ा मूवमेंट है. ये विलेज ड्रिवन, विमेन ड्रिवन मूवमेंट है.
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.

गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी रमेश पवार आपलं सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतो आहे. श्रोते, आज आपण पावसावर आधारित हिंदी चित्रपटगीते ऐकणार आहात. यामध्ये सुरुवातीचं गीत आहे मोहरा या चित्रपटातील. गायक आहेत अलका याग्निक आणि उदित नारायण यांच्या स्वरातील गीत, संगीतकार आनंद बक्षी. ऐकूयात.

श्रोतेवात्ताच आपण मोहरा या चित्रपटातील अलका याग्निक आणि उदित नारायण यांच्या स्वरातील गीत ऐकलं. गीतकार होते आनंद बक्षी. श्रोतेवात ऐकूयात माचीस या चित्रपटातील लता मंगेशकर यांच्या स्वरातील गीत.

श्रोतो, याबरोबरच आजचा आपला गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम येथेच संपन्न करत आहोत. आज आपण पावसावर आधारित हिंदी चित्रपट गीते ऐकलीत.

शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: यापूर्वी जेव्हा कधी कोणी परदेशातून परत यायचे तेव्हा ते त्या देशांमधील पायाभूत सुविधांची सातत्याने प्रशंसा करायचे. परंतु आता अटल सेतू, सुदर्शन सेतू, जिनाब रेल्वे पूल, बोगी बिल पूल, अटल बोगदा आणि पामबंद सागरी पुलाकडे पहा. या सुविधा प्रत्येक ठिकाणी अधिक जवळ असल्याची अनुभूती देतात आणि प्रत्येक प्रवास अधिक आनंददायी बनवतात.
1: 21वी सदी का भारत आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर के जिस नए युग में प्रवेश कर रहा है वो अभूतपूर्व है, अकल्पनीय है.
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की ज्या तीव्र सूर्यप्रकाशाला कधी काळी आपण केवळ असह्य उष्णता म्हणून पाहत होतो त्याच उन्हाचा वापर आता आपल्या घराच्या छतावरून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी केला जात आहे. यामुळेच आज देशातील सुमारे 37 लाख घरे प्रधानमंत्री सूर्य घर बनली आहे. यामुळे विजेच्या बिलांमध्ये कपात झाली आहे आणि संपूर्ण देशभरात एक नवा आत्मविश्वासही वाढला आहे.
2: 1 दशक पहले भारत सोलर पॉवर के मामले में बहुत पीछे था, लेकिन आज सोलर पावर के मामले में भारत दुनिया के टॉप 5 देशों में आ गया.
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
3: अगं राधे, चल म्हणलं बिगिन पाराकडे.
4: अगं शेवंते, अगं निघाले निघाले बरं का. अगं पण एवढं बिगिन बोलवलं, जायचं कुठं?
3: अगं आपल्याला पाराकडे जायचं आहे, कारण आपला नवीन जो कार्यक्रम आहे आपल्या पशुधनासाठीचा, तो म्हणजे लक्ष्मीचा गोठा.
4: अगं होय होय, असं म्हणणं आपल्याला लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये जायचं. पण शेवंता, मला एक प्रश्न पडला, या लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये काय असणार आहे?
3: आता काय असणार आहे म्हणजे माहिती का राधे, लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमा अंतर्गत की नाही, आपल्याला पशुतज्ञ आपल्या पशुधनाविषयी, मग आपलं कोणतं बी का पशुधन असं ना, मग शेळी असो, गाय असो, म्हैस असो, कोंबडी असो, या समद्याच्या एकंदरीत गोठ्याचं असेल, चाऱ्याचं असेल, हे ऋतुमानानुसार कशी काळजी घ्यायची हे समद आपल्याला की नाही, पशुतज्ञ आपल्याला माहिती सांगणार आहेत. आणि राधा वहिनी आणि शेवंता वहिनी मस्त अशा संवादाच्या मार्फत ही माहिती साहेबाकडनं जाणून घेणार आहेत. आणि पाहि राधे, या समद्या पशुधनाच्या उत्पादनाच्या मार्फत आपल्याला पैशाच्या स्वरूपात लक्ष्मीच प्राप्त होती का नाही?
4: अगं होय तर.
3: म्हणून तर त्याला म्हणलेलं हाय
4: लक्ष्मीचा गोठा. तेव्हा मंडळी ऐकायला विसरू नका, दर बुधवारी सायंकाळी 7:30 लक्ष्मीचा गोठा हा कार्यक्रम
3: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
5: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
6: श्रोतेवाता ऐकूयात हॅलो आकाशवाणी हा कार्यक्रम. सहभाग आहे अपर्णा पारवेकर यांचा, सादरकर्ते आहेत सदानंद कांबळी.

नमस्कार श्रोते हो, हॅलो आकाशवाणी या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात मी अपर्णा पारवेकर तुमचं हार्दिक स्वागत करते. श्रोते हो, हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमासाठी तुम्ही श्रोते भरभरून असा प्रतिसाद देत आहात. भरपूर श्रोत्यांना यात फोन लावून आपल्या आवडीचं गीत ऐकायचं आहे. श्रोते हो, यात आपल्याला देखील सहभाग नोंदवायचा असेल तर 0-24-52-220-890 या दूरध्वनी क्रमांकावर

0: फोन लावा, आमच्याशी संवाद साधा आणि आपल्या आवडीचं गीत ऐका. चला तर मग श्रोते हो, आता वेळ न घालवता सुरू करूया. हॅलो आकाशवाणी. हॅलो.
1: हां बोला.
0: हां हॅलो आकाशवाणी, कार्यक्रम चालू आहे, आपला पहिलाच फोन आहे, स्वागत आहे सर आपलं.
1: नमस्कार ताई.
0: नमस्कार.
1: आपला शुभचिंतक बाहुबली कुठले छत्रपती संभाजीनगर इथून वार्तालाप करीत आहे.
0: बर बर. बोला सर, काय म्हणतायत, कसे आहात?
1: मी तर मस्त आनंदात आहे. आता माझं वय 84 वर्ष चालू आहे. पण लहानपणापासून आकाशवाणीशी प्रेम असल्यामुळं तो छंद आज पावे तो जिवंत आहे ताई.
0: बरोबर आहे सर. 84, आपल्या आवाजावरून आपण खूप फिट आहात असं जाणवत. आपल्या फिटनेसच रहस्य काय आहे बरं? ची दिनचर्या कशी असते?
1: दिनचर्या मध्ये सकाळी उठायचं, मुख मार्जन केल्यानंतर थोडस फिरून यायचं, आणि फिरून आल्यानंतर थोडस म्हणजे चहा पाणी, थोडस नाश्ता करायचा, आणि त्याच्यानंतर स्नान वगैरे, देवपूजा झाल्यानंतर आपले जे विविध प्रकारचे छंद आहे, पेपर वाचणे, आकाशवाणीच्या विविध केंद्राशी संपर्क करणे, आणि थोडस वाचन, थोडस मनन चिंतन, याच्यामध्ये जीवन म्हणजे माझं सुखकर आणि आनंदात जात ताई.
0: वा खूप छान आहे. म्हणजे आपले छंद जोपासतात, आकाशवाणी देखील ऐकतात, आणि मुख्य म्हणजे व्यायाम म्हणून तुम्ही फिरणं देखील करता. आणि मुळात तुमच्या वेळेस आहार किंवा पहिले जे पौष्टिकता मिळत होती तसं सकस आहार आपण घेतलेला आहे सर.
1: बरोबर. आजकाल म्हणजे सर्व पौष्टिकताचं प्रमाण फार कमी असतं, पण आता याला इलाज नाही, जे आहे ते चांगलंच नाव लागेल.
0: बरोबर आहे. पण त्याच्यासोबत व्यायामाची, योगासन म्हणा किंवा फिरणं, याची जोड द्यायलाच पाहिजे ना.
1: बरोबर. सम्यक आहार, सम्यक निद्रा आणि सम्यक व्यायाम हे जीवनामध्ये याचा अवलंब केला तर तुमचं जीवन सुखकर आणि आनंदात पार पडू शकत असं माझं मत आहे ताई.
0: बरं, आपले कुठले कार्यक्रम ऐकतात, कसे वाटतात आपल्याला?
1: अरे परभणीची तर मी संबंध फार जुना आहे या केंद्राशी.
0: बर बर, जुने श्रोते आहात आपण.
1: आणि ताई तुमच्या वाणीमध्ये मधुरता आणि आपलेपणा हा याचा अनुभव मला होत आहे ताई.
0: बर बर, धन्यवाद सर. तुमच्यासारखे श्रोते आपलेपणाने बोलतात त्यावेळेस आम्हालाही आपलेपणा वाटतो, आणि प्रत्येक श्रोत्यांना आकाशवाणी बद्दल आपुलकी आहे, प्रेम आहेच.
1: बरोबर. आकाशवाणीने नुकतेच 90 वर्ष पूर्ण केले
0: हो,
1: आणि आमच्या सारख्या श्रोत्यांना मनोरंजनासोबत ज्ञान, कला, विज्ञान, विविध माहितीने आणि आरोग्याविषयी सर्व बाबतीत आकाशवाणीने आम्हाला पुरेपूर तृप्त केलेले आहे.
0: आकाशवाणी सर, आजच्या कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायचं सर आपल्याला?
1: काच की गुडिया गाण्याचे बोल आहे, साथ हो तुम और रात गवा हे गीत आहे.
0: तिशी संवाद साधला, तुमच्याशी बोलून आम्हाला खूप छान वाटलं सर. फोन केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर.
1: धन्यवाद ताई.

0: हेलो।
1: हाँ, हेलो। आकाशवाणी कार्यक्रम
0: हाँ,
1: चालू आहे।
0: हेलो। आकाशवाणी कार्यक्रम चालू आहे मॅडम।
1: हो, कोण बोलतात?
0: मॅडम, मी गणेश धोपटे बोलतोय, गाव पोंड, तालुका मानोद, जिल्हा परभणी इथून बोलतोय मॅडम। मॅडम,
1: काय करता
0: काय
1: तुम्ही?
0: गावकडे शेतीचे काम करतो आणि
1: बरोबर।
0: आकाशवाणी, आता तुम्ही नवीन कार्यक्रम चालू केला की ह्या म्हणजे ह्या 2 आठवड्यापासून,
1: हो, केले।
0: त्याच्यामुळे
1: काय
0: फोन
1: सध्या
0: करता।
1: शेतीचं, पावसाची वाट पाहताय?
0: शेतीमध्ये आता पाऊस, हा पावसाची वाट पाहतो ना, पावसाच्या ऊन पडलं, आता
1: हो,
0: कपाशी लावली आहे,
1: हाँ,
0: त्याच्यावर पाणी चालू कपाशीवर आहे।
1: बरं बरं। पाऊस म्हणजे पडतोय, पण
0: पाऊस
1: थोडा थोडा पडतोय
0: थोडा
1: ना, मोठ्या।
0: थोडा पडतो, रात्री थोडा पडला,
1: हाँ,
0: मोठा
1: मोठ्या
0: पाऊस पडल्यावर थोडं
1: मग आता
0: पिकाला बी चांगलं बरं पडलं। हा
1: शेतीची
0: ना,
1: कामं सध्या सुरू असतील ना, मग आता पाऊस येण्याची वाट आहे तुमचं, मशागत।
0: हो, काम सगळे पेरणी झाली आमची, आता फक्त थोडं काम, आता पाऊस पडलं की थोडे दुसरे काम चालू होतात ना।
1: हो,
0: हा, कार्यक्रम असाच चालू राहू द्या मध्ये। हो ना मॅडम, गीत ऐकत होतो, एक
1: हाँ,
0: गीत ऐकत नाही, गाण्याचे बोले, सावन के झूलों, ते गीत ऐकायचे, सनी देओलचं गाणे,
1: बरं।
0: शिवदेवीचं। हा, ते गीत लावा, त्यासाठी काय 2 मित्र सांगतो, गजानन धोपटे आणि नितेश धोपटे।
1: फोन केलात, आमचा संवाद साधला आणि त्याबद्दल धन्यवाद। आणि आकाशवाणी
0: हो
1: ऐकत रहा।
0: हो
1: ठीक आहे।

0: हॅलो.
1: हॅलो,
0: हां
1: नमस्कार
0: आकाशवाणी.
1: मॅडम.
0: हां नमस्कार. हॅलो आकाशवाणी, कार्यक्रम चालू आहे.
1: मी मक्काम पोस्ट कराड, जिल्हा सातारा येथून तुकाराम जाधव बोलतोय.
0: बर बोला सर, काय करता आपण?
1: माझं वर्षाभर वेल्डिंगची कामं करतो. घरचे दरवाजे, ग्रील, खिडक्या, जाळ्या बनवतो.
0: बर, मग आपलं आकाशवाणी केंद्र ऍप वर ऐकता का सर आपण?
1: मोबाईल ऍप वर आहे.
0: बर चालेल. कसे वाटतात आपले कार्यक्रम?
1: खूप छान वाटतात. खूप खूप धन्यवाद.
0: सर आपल्यासाठीच आकाशवाणी कार्यक्रम, तुमच्या फरमाईशसाठी. हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी कार्यक्रम. फक्त आता एवढंच की प्रत्येक श्रोत्याने 1-2 महिन्याच्या अंतरानं कॉल केला तर आपल्याला नवीन नवीन श्रोते जोडले जातील. तुमचा खूप दिवसानंतर फोन लागलाय. मागे ज्यावेळेस आपले कार्यक्रम त्यावेळेस तुमचे कॉल आलेले असतात. भरपूर श्रोते आपल्याला जोडले जातील ना, तुमचे विचार आमच्यापर्यंत पोहोचतील आणि संवाद साधला जाईल.
1: काही उन्हाळ्याची तीव्रता वाढायला लागली, लोकांनी पाण्याचा वापर थोडा जपून केला पाहिजे.
0: साताऱ्याला काय वातावरण?
1: काय असं मध्यम आहे, ढग येतात जातात, तेव्हा पाऊस पडत नाही, पण जरा उष्णतेपासून थोडासा दिलासा मिळाला आहे.
0: हा सातारा तुमच्या तिकडे थोडस थंड आहेच.
1: हो ना.
0: कुठलं गीत ऐकायचं आजच्या कार्यक्रम?
1: बोला. दिल दिल प्यार प्यार माहिती आहे जानोरी
0: ऐकू आहे.
1: मित्राची नावं घेतली चालतील?
0: हो हो सांगा ना.
1: आमचे मित्र आहे ती गौतम राय बोलेजी, गुणवंत कडूजी, लोकेंद्र वर्माजी, प्रियसाय राय सुळकेजी, या सर्वांच्या पसंती लावा थोडं.
0: ठीक आहे, ऐकूया हे गीत. आकाशवाणी ऐकत राहा. धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: दिल

0: आकाशवाणी हा कार्यक्रम ऐकला, यात आपल्या लांबलांबच्या श्रोत्यांनी फोन लावून आपल्याशी मनमोकळा असा संवाद साधला आणि त्यांच्या आवडीचं छान असं गीत सांगितलं. श्रोते हो, सर्वांनाच यात फोन लावून संवाद साधून आपल्या आवडीचं गीत सांगण्याची उत्सुकता आहे. तेव्हा श्रोते हो, आपण देखील यात सहभाग नोंदवा. त्यासाठी 024 52 220 890 या दूरध्वनी क्रमांकावर फोन लावा आणि आमच्याशी संवाद साधा. कार्यक्रमासाठी आपण दर सोमवारी 12:30 ते 1 या वेळेत संवाद साधा आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकता दर बुधवारी 11:05. तेव्हा श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात इथेच थांबूया. पुन्हा भेटू पुढच्या अशाच नवीन कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: श्रोते हो, आत्ताचा पण हॅलो आकाशवाणी हा कार्यक्रम ऐकलात. सहभाग होता अपर्णा पारवेकर यांचा. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
2: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खापरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
3: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर आकाशवाणी. तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.

0: Dani ma dani sa, nira nira dani dani ma da ma da, gama gama gama dani sa, dani sa.
1: श्रोते हो दिनांक 18 जून गुरुवार रोजी सकाळी 11:05 आपण ऐकू शकाल राग एक रंग अनेक या कार्यक्रमाअंतर्गत सोहनी या रागावर आधारित चित्रपट गीतं.

मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण। मन प्रसन्न करणाऱ्या भक्तिगीतांचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकू शकाल दररोज सकाळी 6:10 मंगल प्रभात या

0: शेवंता वहिनी, राधा वहिनी, तुम्ही एक नवीन बदल केला नव?
1: वय वय बघा गोविंदराव, आणि हा समदा बदल दर गुरुवार पासन आता आपण शेतकरी बंधूंच्या अभिप्राय पत्रांना आणि सोबतच त्यांच्या आवडीची झकास अशी गाणी आवड बहिरजेची या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात.
0: अस म्हणजे आता कार्यक्रम जाणार आवड बळीराजाची प्रत्येक गुरुवारी.
1: बराबर,
0: ऐकायला विसरू नका शेतकरी बंधूंनो, श्रोते मित्रांनो, सुंदर असा कार्यक्रम आवड
1: बळीराजाची शेत शिवार या कार्यक्रमा अंतर्गत
0: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
2: मी

0: श्रोतो, आता ऐकूयात गीत झंकार हा कार्यक्रम. लेखन आहे रा. को. केळकर यांचं. निवेदन आहे सुषमा कुलकर्णी यांचं. ऐकूयात गीत झंकार.
1: रसिक श्रोते हो, सप्रेम नमस्कार. शब्द, सूर आणि संगीत यांचा मिलाफ घेऊन येतो गीतांची बहार. आपला कार्यक्रम गीत झंकार. श्रोते हो गीत झंकार या सरगमी कार्यक्रमात मी सुषमा कुलकर्णी
2: आणि मी राको खेडकर
1: आपलं सहर्ष स्वागत करत आहोत.
3: श्रोते हो, गीत झंकार अंतर्गत मै तेरा हिरो हूँ या कार्यक्रमाचा उत्तरार्ध आज आपण ऐकणार आहोत. लेखन आहे रा. को. खेडकर यांचं, तर सहनिवेदन आहे लेखकासह सुषमा कुलकर्णी यांचं. चला तर मग ऐकूयात हिंदी चित्रपट सृष्टीतील नावारूपास आलेल्या, सुपरहिट ठरलेल्या पुरुष कलाकारांविषयी आणि त्यांच्या अभिनयाविषयी धावता आढावा. श्रोते हो, आमिर खान आणि सलमान खानपेक्षा आणखी एका बाबतीत शाहरुख खान वेगळे होते. त्याच्या बरोबरीचे हे दोघेही हिरो चित्रपटसृष्टीत जम बसलेल्या कुटुंबामधून आलेले होते. त्याच्या आधी आलेले ऋषी कपूर, सनी देओल, अनिल कपूर हेही इथलेच. अपवाद जॅकी श्रॉफ, गोविंदा यांचा आणि नंतर अक्षय कुमारचा. पण याचा अर्थ शाहरुखच्या आधी बाहेरून आलेलं कोणी इथे यशस्वी झालंच नव्हतं असं नाही. राज कपूर, दिलीप कुमार, देव आनंदपैकी राज कपूर सोडले तर दिलीप कुमार आणि देव आनंद हे दोघंही बाहेरून आलेले कलाकार होते. गुरुदत्तचा सिनेमाशी काही संबंध नव्हता. राजेश खन्ना किंवा अमिताभ बच्चनचा तर नव्हताच नव्हता. धर्मेंद्र, जितेंद्र, राजकुमार हे सगळे बाहेरून आलेले, यश मिळालेले हिरो होते. पण सुरुवातीच्या काळात तसं असणं स्वाभाविक होतं. नंतर नंतर चित्रपटसृष्टीत जम बसवलेल्या कुटुंबामधली मुलं इथे येऊ लागली आणि फिल्म इंडस्ट्री म्हणजे एक फॅमिली बिझनेस झाला. त्यामुळे इथे कोणीही गॉडफादर नसताना यश मिळवणाऱ्यांना थोडं जास्त क्रेडिट दिलं गेलं.
2: रसिक श्रोते हो, हिंदी चित्रपटसृष्टीत हिरो असतात. अलीकडच्या हिरोमध्ये प्रेक्षकांना खूप काही सापडलं. पडद्यावरचं त्यांचं अस्तित्व पडदा व्यापून टाकणारं होतंच. ती त्यांची स्टार पॉवर होती. पण त्याच्या जोडीला कोणत्याही प्रकारच्या व्यक्तिरेखेला न्याय देणारा त्याचा अजोड अभिनयही पण होता. सिनेमाची गोष्ट मनाला पटणारी असो की नसो, त्यात काम करणारा नट कायमच आपला ठसा उमटवत असतो. राजेश खन्ना पहिले सुपरस्टार असले तरी महान नट म्हणून त्यांचं कौतुक कधी झालंच नाही. दिलीप कुमार, अमिताभ, संजीव कुमार, नसीरुद्दीन शहा यांच्या अभिनयाच्या कौतुकाचं स्टेटस त्यांना मिळालं नाही. काळ बदलला, सिनेमा बदलला, मग प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धती कशा बदलल्या? अभिनेत्याने हे काळानुरूप स्वीकारलं हीच ताकद आहे हिरोगिरीची.

0: श्रोते हो, 80च्या दशकाने नवीन नायक दिले होते, जॅकी श्रॉफ, सनी देओल, अनिल कपूर सारखे, पण त्यांना डोळे दिपवणारं यश मिळालं असं म्हणता येणार नाही. गोविंदाचा अपवाद, त्यांचे सिनेमे तद्दन मसाला चित्रपट होते. हलकी फुलकी कॉमेडी करून त्याने गल्लापेटीवर करिश्मा कपूरसोबत करिश्मा दाखवत यशाला खेचून आणलं. प्रेक्षकांनीही त्याला डोक्यावर घेतलं. त्याची संवाद शैली, नृत्याची भगवानदादा स्टाईल भाव खाऊन गेली. सिंदूर हिरो नंबर वन, कुली नंबर वन, राजाबाबू, साजन चले ससुराल, दुल्हे राजा, खुदगर्ज या चित्रपटातून सर्वसामान्य नायक गोविंदाने साकारला. त्याला मात्र तोड नाही.
1: मंडळी, अक्षय खन्ना विनोद खन्ना यांचा मुलगा. सुरुवातीला यशाने हुलकावणी दिली, नंतर नंतर त्याला सूर सापडला आणि तो यशावर स्वार झाला. तालमधून त्यानं अभिनेत्याची उत्तम भूमिका बजावली. सहाय्यक अभिनेता म्हणून त्याला पुरस्कारित करण्यात आलं. मंडळी, विनोद खन्ना या सुपरस्टारचा मुलगा असूनही अक्षय खन्नाला मिळालेली कामं नाकारली गेली. कित्येकदा सेटवर अपमान सहन करावा लागला. करण जोहरने साईन केलेला सिनेमा काढून घेतला, पण चिवट बनून अक्षय पाय रोवून उभा राहिला. पुढे यथावकाश तो हिरो नंबर वन म्हणून गणल्या जाऊ लागला. संकट एकटी दुकटी येत नाहीत, तर त्याची मालिकाच पुढ्यात येते. पण अक्षय आज पावेतो अक्षयच राहिला. त्याचा धुरंधर आज कोटीच्या कोटी उड्डाणे घेत आहे. काहीही म्हणा, अक्षयचा हंगामा सुपरहिट झाला हेही नसे थोडके.

श्रोते हो, अभिनेता म्हणजे कोण? जो सर्व घटकांना, भावनांना एका मोठेत बांधतो तो. अभिनेता आपल्या आसपास असतो, नव्हे आपणच अभिनेता आहोत असं म्हणून वर्तन केलं तर काय बाहेर येईल? फक्त प्यार, मोहब्बत, प्रेम, रोमांस म्हणजे हिरो नव्हे. अमिताभ बच्चनचा अँग्री यंग मॅन, शाहरुखचा चॉकलेटी अभिनय, अजय देवगनचा दबंग अभिनय, सलमानचा प्रेमी लढीवाळा अभिनय, नाना पाटेकरांची करारी आधा यांना कसं विसरता येईल?

0: श्रोते हो, अभिनेत्यांचा धावता आढावा आपण ऐकला. खूप काही नवं ऐकायला मिळालं, पण वेळ खुणावती आहे, तुर्तास इथेच थांबूया.
1: तेव्हा श्रोते हो, आजच्या कार्यक्रमातून मी सुषमा कुलकर्णी
0: आणि मी राको खेडकर
1: आपणा सर्वांचा निरोप घेतो आहोत. पुन्हा भेटूयात आपल्या गीतझंकार या कार्यक्रमात. तोपर्यंत आता आम्हा दोघांना रजा द्या.
0: नमस्कार.

श्रोतो, आत्ताच आपण गीत झंकार हा कार्यक्रम ऐकलात. लेखन होतं रा. को. खेडकर यांचं, निवेदन लेखकासं सुषमा कुलकर्णी यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतो, यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करूत. तसंच FM Band 102 MHz विविध भारतीचं प्रसारण हे देखील आपण ऐकू शकाल. तोपर्यंत आनंद घ्या या वाद्यसंगीताचा.

0: नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी यशश्री तुमचं मनपूर्वक स्वागत करते. सख्यांनो, 21 जून हा जागतिक संगीत दिन आहे. भारतीय शास्त्रीय संगीत जगात एकमेव अद्वितीय आहे. आपल्या शास्त्रीय संगीताची हजारो वर्षांची परंपरा आहे. याच शास्त्रीय संगीतावर आधारित लाखो बंदिशी, नाट्यगीतं, भावगीतं आणि चित्रपट गीतांनी आपलं भावविश्व समृद्ध केलंय. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर संगीत आपल्या सोबत असतंच. हे संगीत आपल्याला आनंद तर देतच, पण आपल्याला शांतता आणि समाधानही मिळवून देतं. म्हणजेच संगीत आपल्यासाठी उपचाराचंही काम करतं. काय आहे हा संगीत उपचार, त्याचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो, हे आपण जाणून घ्यायचा आज प्रयत्न करणार आहोत. आणि त्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आपण निमंत्रित केलं आहे सुप्रसिद्ध गायिका आणि संगीतोपचार तज्ज्ञ धनश्री कुलकर्णी यांना. नमस्कार धनश्री.
1: नमस्कार.
0: सख्यानो, मुलाखतीला सुरुवात करण्याआधी मी धनश्रीची थोडक्यात ओळख करून देते. धनश्री कुलकर्णी यांनी शास्त्रीय संगीतामध्ये एम ए ही पदवी प्राप्त केलेली आहे. सुगम संगीताचा डिप्लोमाही त्यांनी केलेला आहे. संगीताचं आणि संगीतोपचाराचं प्रशिक्षण त्या देत असतात, संगीतोपचारही त्या देत असतात. तर आता जाणून घेऊया संगीत आणि संगीतोपचाराचा आपल्या आयुष्यावरती काय परिणाम होतो. धनश्री, तुझं सुरुवातीचं संगीताचं शिक्षण कुठे झालं?
1: पहिलं म्हणजे जागतिक संगीत दिवस आणि जागतिक योग दिवस या निमित्त सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. याप्रमाणे आपण जन्म घेतो तेव्हापासूनच श्वास हा आपला गुरु आहे. कारण श्वास हा स्थिरता, आपल्याला आत्ताच्या क्षणाची जाणीव करून देणारा असा आहे. आणि तो जन्माला आल्यावरच पहिला श्वास आपल्याला हे शिकवतो. त्यामुळे श्वास हा गुरु आहे. आणि मग नंतर आई वडील, माझे आई सुनीता नांदूरकर आणि वडील मोरेश्वर नांदूरकर हे पहिले माझे गुरु. त्यांनी जो मार्ग मला दाखवला आयुष्याचा, त्या मार्गामध्ये गायन कलेमध्ये त्यांनी घातल्यानंतर पहिले माझे गुरु पंडित चंद्रशेखर देशपांडे, शोभा अभ्यंकर, त्यानंतर सुप्रसिद्ध गायिका आशा खडीलकर असे मला खूप मोठे गुरु लाभले. हे माझं खूप मोठं भाग्य आहे.
0: खरं आहे.
1: भारतीय शास्त्रीय संगीतात मी एम ए ही पदवी घेतली आणि एस एन डी टीतून लाईट म्युझिकमध्ये डिप्लोमाही केला. सुगम संगीताचं शिक्षण मी यशवंतदेव यांच्याकडून घेतलं. त्यामुळे माझा हा मार्ग आजचा अत्यंत आनंददायी आणि समाधानकारक असा झालेला आहे. का तर गुरु मला इतके दिग्गज लाभले यामुळे माझा हा

0: प्रवास अत्यंत सुखकारक होतोय.
1: खरंय, कुठल्याही गोष्टीसाठी योग्य गुरु लाभणं हे खरंच महत्वाचं आहे आणि शिष्य आपल्या आकलनाप्रमाणे किंवा बुद्धिमत्तेप्रमाणे त्यांच्याकडनं घेतच असतो, पण त्याच्यातच स्वतःचा काही विचार घालून त्याच मिळालेल्या विद्येचा अजून उपयोग करण्याचाही प्रयत्न शिष्य करत असतो. त्याचप्रमाणे तू म्युझिक थेरपीकडे वळलीस असं म्हणायला हरकत नाही.
0: हा नक्कीच, म्हणजे मी गात होतेच गाणं, जसं एम ए केलं त्याच्यानंतर अनाहत म्युझिक ॲटेलियर या संस्थेच्या अंतर्गत मी गायनाचं शिक्षण देणं सुरू केलं. हे चालू असताना माझे आध्यात्मिक गुरु नरेंद्र साठे काका यांची भेट झाली आणि त्यांनी गायन या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन मला दिला. शास्त्रीय संगीतातले राग त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे हे हळूहळू गाता गाता त्यांनी विविध अंगांनी मला दाखवून दिलं. आणि हे करत असताना आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करते.
1: हो, म्हणजे स्वानुभवातूनच तू त्या विषयाकडे ओढली गेलीस असं म्हणायला
0: हरकत नाही.
1: पण मग म्युझिक थेरपी म्हणजे काय नेमकं?
0: आता पहिलं आपण थेरपी म्हणजे काय हे समजून घ्या. तो कुठलाही औषध किंवा सर्जरीशिवाय जे आजार बरे करतात त्याला आपण थेरपी म्हणतो. तसं म्युझिक थेरपी म्हणजे काय, तर कुठलं तरी विशिष्ट गाणं ऐकलंय विशिष्ट सुरामध्ये किंवा रागामध्ये आपण ऐकतोय तर ती म्युझिक थेरपी. मग त्याला अलीकडे रागचक्र म्हणजे समयचक्र असतं, त्यानुसार पण त्याची मांडणी करून त्यानुसार रागांचा रोगांवर होणारा परिणाम अशा पद्धतीने सुद्धा याचा उपयोग करून घेतोय. पण मी जो विषय अभ्यासते आहे किंवा ज्याचा उपयोग होतो आहे ते आहे चक्र संगीत उपचार पद्धती. तर यामध्ये सातही स्वरांच्या साह्याने सात चक्रांचं स्पंदन होतं आणि ते स्पंदन आपल्याला जाणवतं.
1: अच्छा.
0: किंवा ते स्पंदन आपल्या शरीरामध्ये कुठल्या पॉइंटवर कशा प्रकारे जाणवत आहे आणि त्याचा मी जसं म्हणलं मगाशी तसं शारीरिक आणि मानसिक स्तरावर परिणाम होतो हा आपल्याला हळूहळू अनुभवायला येतो. मग त्याला आपल्याला ते ऐकताना पण होतं आणि गाताना तर निश्चितच जास्ती प्रमाणात होतं.
1: बरं, पण मग ही चक्र थेरपी कोणासाठी आहे?
0: ही सर्व आपण अगदी लहान मुलांपासून, म्हणजे सध्याचा माझा एक उद्देश असा चाललाय की लहान मुलांच्या शाळेमध्ये सुद्धा हा विषय घ्यावा आणि अगदी मोठ्यांपर्यंत, म्हणजे अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत हा विषय समजून घ्यायला पाहिजे. ऍक्च्युली आपल्यामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत, फक्त त्याचा सजगतेने उपयोग कसा करायचा आहे हे यामध्ये आपण अनुभवू शकतो.
1: अच्छा, चक्र थेरपी आपण देतो किंवा घेतो स्वत, तर ह्याच्यासाठी नेमकं काय करायला लागतं?
0: आधी पहिली चक्र आपल्यामध्ये ऊर्जा पॉइंट किंवा ऊर्जा केंद्र जी आहेत ती म्हणजे आपण बसतो त्या ठिकाणी पाठीच्या कण्याच्या शेवटच्या भागात मूलाधार चक्र आहे. त्याच्या पुढे ओटीपोटाच्या ठिकाणी स्वाधिष्ठान चक्र आहे. पुढे आहे मणिपूर चक्र. असंच वरती हृदयावर अनाहत चक्र. कंठामध्ये विशुद्ध चक्र. दोन भुवयांच्या मध्ये आज्ञा चक्र आणि आपल्या टाळूच्या वर सहस्त्रार चक्र.
1: अच्छा,
0: अशा आपल्या शरीरामध्ये त्याची स्थानं ठरलेली आहेत. मग असेच आपले स्वर पण आहेत, सारे ग म प ध नी. तर या प्रत्येक चक्राला प्रत्येक स्वराचं स्पंदन जेव्हा आपल्याला अनुभवता येतं तेव्हा या थेरपीचा आपण उपयोग करून घेऊ शकतो. मग ते सहजतेने येईल का करता, तर तसं नाही आहे. म्हणजे तुम्हाला त्याचा अभ्यास करावाच लागतो, पण आपण दररोजच्या या रुटीन जीवनात सुद्धा याचा उपयोग कसा करून घेता येईल यासाठी अभ्यास, पण तो खूप मोठा अभ्यास किंवा त्याचा आता मी अगदी काय रोज साधनेला बसू कुठे बसू असे कुठलेही नियम नाही आहेत. कारण ही जी चक्र संगीत उपचार पद्धती आहे ही कोणीही घेऊ शकतं, कोणीही करू शकतं, त्याला वयाचं बंधन नाही आहे. आपण बघ

0: की घरात शुभ बोलणाऱ्या किंवा वास्तू तथास्तू म्हणत असते, तर या सगळ्या काय आहेत, या स्पंदनाच्याच गोष्टी आहेत. मग यामध्ये चक्र संगीत उपचार पद्धतीमध्ये पंचतत्व, आपल्या तीन प्रकृती वात पित्त कफ प्रकृती, मुद्रा, बीज मंत्र, त्याच्यावरचे श्लोक, कारण प्रत्येक चक्राला देवता पण आहे, कारण आपल्याला समोर एक लागतं काही साधनेसाठी, ती प्रत्येक देवता पण आहे, कारण ती आपल्याला त्याच्यासाठी शक्तीच देते ती देवता. अशा सगळ्या बाजूनी आणि आपण रोज करत असलेले, मी जसं आत्ता म्हणलं श्वास हा गुरु आहे, तसं श्वास, मी असं म्हणते की श्वास आपण घेतो तो गुरु कसा, तर श्वास आपण घेतोय म्हणजे वर्तमानात जगतोय, आणि श्वास घेतोय त्याच्याबरोबर जी गोष्ट आहे ती स्वीकारण्याची तयारी अशा पद्धतीने श्वासाकडे बघावं. आणि उच्छ्वास म्हणजे श्वास सोडताना ज्या आपल्याला गोष्टी ऐकायच्या नाही आहेत, ज्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आहेत, त्या आपल्या उच्छ्वासाबरोबर सोडून द्याव्यात. म्हणजे त्याचा गुरु म्हणून कसं तो आपल्याला मार्गदर्शन करू शकतो, तर अशा पद्धतीने आपण आपल्यालाच मार्गदर्शन करू शकतो.
1: बरोबर.
0: म्हणून कुठल्याही वयासाठी ही चक्र संगीत उपचार पद्धती उपयोगी आहे.
1: यासाठी शास्त्रीय संगीताचं ज्ञान असणं गरजेचं आहे का?
0: नाही, यासाठी काही शास्त्रीय संगीत आलं पाहिजे, समजलं पाहिजे. आता जसं मगाशी मी म्हणलं तसं रागांचा रोगांवर होणारा परिणाम अशी म्युझिक थेरपी आहे. मग इथे आपल्याला तेच राग, म्हणजे चक्र हे आपण आपल्या रुटीनमध्ये पण चक्र असतं, आपण सकाळी उठतो, ब्रश करतो, मग चहा घेतो, मग ब्रेकफास्ट करतो, हे जसं आपलं रुटीन आहे तसं रागांचा समय चक्र आहे, की सकाळचे राग, दुपारचे राग, संध्याकाळचे राग, रात्रीचे राग, मग हे राग समय चक्र आणि आपलं दिनमान याचं जेव्हा बॅलन्सिंग करा तर ती झाली म्युझिक थेरपी. पण राग ऐकून मला जर तो राग समजत नाहीये काय त्यामध्ये ऐकू, तर यामध्ये असं आहे की त्या रागाचा जो महत्वाचा आपण आम्ही भारतीय शास्त्रीय संगीतातला त्याला वादी स्वर असं म्हणतो, तर त्या रागातला वादी स्वर की जो आपल्या प्रत्येक चक्राला स्पंदन करत असतो. पण मग मूलाधारासाठी श्याम कल्याण, स्वादिष्ठान चक्रासाठी वृंदावनी सारंग का, तर श्याम कल्याण मध्ये सा हा महत्वाचा म्हणजे वादी स्वर आहे. असे प्रत्येक वादी स्वर त्या त्या चक्रावर स्पंदन करतात, त्या रागाचा असा परिणाम होतो.
1: अच्छा.
0: म्हणून आता जर मला कळत नाहीये त्यातला राग कळत नाहीये, वादीस्वर कळत नाहीये, तर मी काय ऐकायचंय, तर ते राग वादन जास्ती करून ऐकावं असं आम्ही म्हणतो वोकलपेक्षा, कारण त्याचा जो स्पंदनांचा परिणाम आहे तो शब्दहीन आहे.
1: बरोबर.
0: म्हणजे विदाउट तुम्ही वर्डिंग जेव्हा ऐकाल ते स्वर, तेव्हा नक्की तो संवाद साधतो.
1: शब्दात न आला तर तो शब्दाच्या अर्थाकडे लक्ष जाऊ शकतं, आणि शब्दाशिवाय आला तर त्या स्वराच्या स्पंदनांकडे लक्ष जाऊन त्याचा परिणाम होऊ शकतो. वा, प्रत्येक चक्राचा आपल्या शरीरावर कसा काय परिणाम होतो, कुठल्या कुठल्या चक्राचा कसा कसा परिणाम होतो?
0: हा, जसं मी म्हटलं तसं आपण मूलाधार चक्र म्हणजे ही सात चक्र आहेत, तर याच्यामध्ये प्रत्येक चक्र आपल्या शरीरामध्ये बॅलन्सिंग म्हणजे बॅलन्स राहायला पाहिजे, ते कमी पण नकोय आणि जास्ती पण नकोय, तर ते बॅलन्स राहण्यासाठी मूलाधार चक्र काय करतं, तर स्थिरता आणतं, म्हणजे सा हा स्वर. आणि मग हा नुसतं आत्ता जे आपण मी म्हणलं म्युझिक थेरपी असते, मग ते राग ऐका आणि त्या रागांचा रोगांवर परिणाम होतो, तर इथे होईल का नाही अशी शंकाच नाही आहे, कारण याचा उल्लेख ऐतरेय उपनिषदामध्ये आहे. तर त्यामध्ये काय आहे, तर याचा डायरेक्ट स्पंदन आपल्याला शरीरामध्ये जे जाणवतात, जसं मी आत्ता म्हणलं की स्थिरता आहे मूलाधार चक्राचं काम काय आपल्या शरीरामध्ये, तर स्थिरता, मग ती शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक सगळ्या स्तरावर येते. मग त्यासाठी श्याम कल्याण असा राग आहे. राग भरपूर आहेत सावादी असलेले, पण त्यातले काही ठराविक असे निवडलेले आहेत, म्हणून नुसता रागांचा रोगांवर परिणाम होतो असं नाही, तर आपण त्या स्थानावर लक्ष केंद्रित करून तो राग ऐकला तर

0: बाकीच्या चक्रांचा कसा कसा परिणाम होतो?
1: प्रत्येक चक्राचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम आहे. जसं मूलाधार चक्र स्थिरता, मग ती मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक, तसं स्वाधिष्ठान चक्र हे निर्मिती क्षमता वाढवतं, म्हणजे नवनिर्मिती किंवा उत्साहवर्धक असं आहे. मग मणिपूर चक्राचा आपल्या शरीरामध्ये काय उपयोग होतो? तर तो तर अत्यंत महत्त्वाचा असं चक्र आहे, त्याला नाभी चक्र असं पण म्हणतात, त्याला पोटातला मेंदू असं पण म्हणतो, कारण सर्वांवर नियंत्रण आणणारं मणिपूर चक्र आहे. तसं पुढे अनाहत चक्र, की जे आनंद वाढवतं, म्हणजे तुमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करत असेल तर अनाहत चक्र. विशुद्ध चक्र काय? तर वाणीवर ताबा मिळवतं, म्हणजे आपल्याला बोलण्याने आपण मन एकतर दुखवतो तरी किंवा जिंकतो तरी, त्यामुळे विशुद्ध. म्हणून प्रत्येक चक्रच आपल्या शरीरावर परिणाम वेगवेगळा जाणवतो त्याचा. आज्ञाचक्राचा बॅलन्स असेल किंवा आपल्याला आज्ञाचक्राचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम, तर चांगल्या वाईट गोष्टी आधीच आपल्या लक्षात येतात की मी हे करणं योग्य आहे का नाही आहे, हे आपल्याला आज्ञाचक्र परिणामकारक आहे. तसं सहस्रार चक्र, की इथे मला असं सांगावंसं वाटतं की जे हरिपाठामध्ये आहे की कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईचं समाप्ती झाली जैसी, म्हणजे ज्ञानेश्वरांनी हे सांगून ठेवलंय की आपण प्रत्येक गोष्टीत अडकत असतो,

0: याला एक कमळाचंच, प्रत्येकाचं सिम्बॉल इथे चक्राचं तू बघशील तर कमळाचंच उदाहरण दिलेलं आहे. कारण कमळच हे का, दुसरं कुठलं तरी फुल का नाही घेतलं त्याला, किंवा अजून कुठलं सिम्बॉल का नाही घेतलं. तर कमळाच्या पाकळ्या बघ, जेव्हा उमलतं तेव्हा ते कुठेही एकमेकात पाकळ्या अडकत नाही आणि उमलतं, आणि बंद होतं तेव्हा कुठेही ते असं एकमेकात अडकलंय असं न होता बंद होतं. म्हणजे ही जी अटॅचमेंट डिटॅचमेंट आहे,
1: अच्छा,
0: तर तशा प्रकारे सहस्रार आपल्या आयुष्यात, आपल्या शरीरामध्ये तशा पद्धतीने काम करतं.
1: अच्छा, आणि मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला साध्य करायच्या असतील तर प्रत्येक चक्रावरती काम करायला हवं, आणि त्या प्रत्येक चक्रावरती काम करण्याकरता म्हणून आपण संगीताचा उपचार घेणार आहोत, असं आहे. हे खूप छान पद्धती आहे, पण स्थिरता आपल्या मनाला नसते. म्हणजे आपण म्हणतो की एखादं संगीत ऐकू, पण तेव्हा आपल्या मनामध्ये हजारो विचार येऊ शकतात, तर ते संगीत तेवढ्या परिणामकारक त्यांनी आपण ऐकलं पाहिजे, तर त्यासाठी काय करावं लागेल?
0: हां, मग याला मी ध्यान संगीत असा जो योग दिवस पण आहे आणि संगीत दिवस पण आहे, तर अशा निमित्ताने मला उलट ध्यान संगीताचं महत्व आपल्या आयुष्यात खूप आहे. आपण काय म्हणतो, ध्यान क्रियेला बसूया, तर ध्यान ही क्रिया नसून ते निष्क्रिय होणं आहे. म्हणजे जिथे आपण निष्क्रिय होतो म्हणजे ध्यान करायला बसत नाही, ध्यान लागावं लागतं.
1: बरोबर.
0: पण मग ते काय, आपण म्हणतो की चला मी ध्यानाला बसली, किंवा अलीकडचा शब्द, किंवा अलीकडे मेडिटेशनचे क्लासेस असतात. तर हे ध्यान लागणं हे महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे निष्क्रिय म्हणजे आपण विचार बंद होणं, तर आपलं फक्त श्वासावर लक्ष केंद्रित जेव्हा करता येतं, किंवा श्वासावर लक्ष ठेवून आपण जेव्हा कुठलेही विचार न करता श्वासाच्या लईकडे लक्ष देतो, तेव्हा ध्यान लागणं आपण त्याला म्हणतो.
1: बरोबर, बरोबर. पण मग हे ध्यान लागता येणं आवश्यक आहे का चक्र थेरपीसाठी?
0: नक्कीच. म्हणजे आधी तुमची बैठक, मग ती मी मगाशी म्हणलं तसं कुठलाही नियम नाही आहे की बैठक म्हणल्यावर आपण काय म्हणतो, चला बसायचंय, मग मला आसन घालायचंय, मग मला आसनावर बसायचंय, मग माझी 30 सातची वेळ आहे बरं का मेडिटेशनची, मग कोणी आवाज करू नका, शांतता पाहिजे. तर तिथे आपण जेव्हा अशा पद्धतीने बसतो तेव्हा विचारांचा कोलाहल जास्ती वाढतो.
1: हो, खरं आहे. म्हणजे आपण ह्या सगळ्या काय म्हणतात नियम पाळून आपण ध्यान करायला गेलो तर ते नक्कीच लागत नाही,
0: नक्कीच लागत नाही. तर उलट, म्हणून याला कुठलेही नियम नकोत, नियमाशिवाय हे तुम्ही करू शकता. म्हणजे कसं, तर बैठक ही मानसिक पाहिजे, म्हणजे मंडईसारख्या ठिकाणी पण तुमचं ध्यान लागलं पाहिजे.
1: हो, खरं.
0: म्हणजे काय, तर आता यासाठी मी ध्यान आणि संगीत म्हणते, तर संगीत म्हणजे कुठला तरी गाणं ऐकणं किंवा भजन लावून ठेवणं आणि मग त्यामध्ये माझं ध्यान लागलं असं म्हणणं, तर असा तो विषय नाही. तर जे आत्ता मी इथे चालू ठेवले आपण बोलायला सुरुवात केल्यापासून, बारीक तानपुरा हा ऐकूयात असे, तर हल्ली सहजही कोणाकडे तानपुरा ऍप डाउनलोड करता येतं. हा तानपुरा घरात चालू ठेवणं, मी थोडक्यात सांगते की तुम्ही आजपासूनच सुरुवात करा की ध्यान संगीत हे करायला आपण सुरुवात करूया, कारण खूप सोपं आणि सहज आहे आणि स्वतःहून कधी पण करता येतो. आता याच्यामध्ये आपल्याला स्वर ऐकूयात, आणि 4 स्वर ऐकूयात. जसं मी आत्ता आधी चक्र आपल्या शरीरातली ऊर्जा केंद्र सांगितली, विशुद्ध चक्र म्हणजे कंठ आपल्या गळ्यामध्ये, प हे विशुद्ध चक्राच्या ठिकाणी आणि सा हे मूलाधाराच्या म्हणजे स्थिरतेकडे आहे. तर प सा सा सा याच्यावरच आपण जेव्हा श्वासाची लय समान करतो, श्वासाची लय जेव्हा या प सा सा सा ऐकून तुम्ही हळूहळू ती सवय होते आपल्याला, ते ऐकून ऐकून आपल्याला जेव्हा सवय होते तेव्हा ते प सा सा सा आहेत हे ऐकू यायला लागतं, आणि मग त्याची स्पंदनं तुम्हाला शरीरामध्ये जाणवायला लागतात. का, तर तुम्ही श्वासाची लय पण त्याच्याशी समान करता. तर यामध्ये आपण प सा सा सा हे सातत्याने रोज तानपुरा ऐकून ऐकून आपल्याला ती सवय लागते.

0: आणि मग आपण ध्यानाला बसलो की या नादाशी आपण एकरूप होतो. आपल्याला एकरूप व्हायला आपण ओमची फ्रेम तरी लावतो. ओमची फ्रेम आपण मेडिटेशनच्या रूममध्ये वातावरण निर्मितीसाठी लावतो की माझी ती रूम यासाठी आहे किंवा मला त्या ओमकडे बघून माझं ध्यान एकाग्र व्हावं, एकचित्त व्हावं. पण हे ध्यान म्हणजे काय आहे तर मन आहे.
1: बरोबर.
0: की आपण अवयव दाखवू शकतो, हात इथे आहेत, पाय इथे, डोळे इथे, नाक इथे आहे, पण मन दाखवू शकतो का?
1: नाही.
0: आणि जे दिसत नाही तेच आपल्याला एकाग्र करायचंय.
1: हो.
0: मग ही किती अवघड गोष्ट
1: आहे.
0: तर हे मन एकाग्र करताना, म्हणजे मन म्हणजे कुठे आहे? तर माझा आता हात दुखतोय तर मन हातात आहे, डोकं दुखत आहे तर मन डोक्यात आहे. तसं

0: तेच आपल्याला एकाग्र करायचंय.
1: हो
0: मग ही किती अवघड गोष्ट आहे. तर हे मन एकाग्र करताना, म्हणजे मन म्हणजे कुठे आहे, तर माझा आता हात दुखतोय तर मन हातात आहे, डोकं दुखतंय तर मन डोक्यात आहे. तसं आत्ता मी लक्ष केंद्रित केलंय श्वासावर, तर तिथे माझं मन एकाग्र करायचंय. तर मन हे एकाग्र केल्यानंतर प्राणायामातले प्रत्येक प्रकार आपण या पद्धतीने करायचे, म्हणजे अनुलोम विलोम करताना याच लयीमध्ये, आणि हा नाद त्याला सहकार्यासाठी असतो. मग त्याची अनुलोम विलोम आहे, कपालभाती आहे, भ्रामरी आहे, ओंकाराचे विविध पद्धतीने आपण ओंकार घेतो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट की हा जो मी तानपुरा लावला आहे हा युनिव्हर्सचा स्वर आहे. म्हणजे असाच मी कुठलाही स्वर लावलाय असं नाहीये. तर काय, तर हा पंचतत्वातला स्वर आहे आणि हा प्रूव्ह झालेला आहे की जे हर्ड्स नासानी सांगितले, तर हर्ड जेव्हा मॅच केले तेव्हा भारतीय शास्त्रीय संगीतातला हा पांढरी पाच हा स्वर आला. जसं मी म्हणलं चक्र साधना आणि ध्यान संगीत या दोन्ही गोष्टी आधी तुम्ही बैठकीसाठी किंवा स्थिरतेसाठी ध्यान संगीत आणि चक्र साधनेसाठी या ध्यान संगीताचा होणारा उपयोग, या दोन्ही गोष्टी तुम्हाला हळूहळू अनुभव यायला लागेल. आणि सगळ्यात याचं महत्वाचं उदाहरण म्हणजे आता मी जिथे बसलीये आकाशवाणीत, इथे काय करतो आम्ही, 101 हे स्टेशन लागलं म्हणजे काय, इथली स्पंदनं माझ्या इथे मॅच झाली म्हणून मला ते क्लिअर ऐकूया. हेच आपण जेव्हा प्रवासात जातो तेव्हा मी पुण्यातून साताऱ्यात एंटर होत असताना किंवा कोल्हापूरमध्ये एंटर होत असताना ही स्पंदनं पुढे मागे होतात म्हणून ते क्लिअर ऐकू येत नाही. इतकं सोपं आहे की ती स्पंदनं आपल्याशी जुळवून घेण्यासाठी, म्हणून इथे पंचतत्व याचा पण आपल्यावर होणारा परिणाम आहे. आणि हे सगळं आपल्याला ध्यान संगीतामुळे चक्र संगीत साधना ही सोपी होते.
1: बर, पण मग ह्या आपल्या शरीरावरती त्याचा परिणाम होतो असं आपण मगापासून म्हणतो आहोत आणि या शरीरातली चक्र आपण म्हणतो आहोत, पण ही चक्र काही मुळात अस्तित्वात नाही आहेत. म्हणजे चक्र असं दाखवू शकत नाही की पण हे चक्र आहे, ते त्याचं स्थान आहे. पण मग पूर्ण तुम्हाला शारीरिक रचनेचा अभ्यास करावा लागतो का याच्यासाठी, चक्र थेरपीसाठी?
0: नक्की, म्हणजे मी तरी केला. माझ्याकडे एक डॉक्टर ज्या एनाटॉमी स्पेशालिस्ट आहेत कुंडलकर मॅडम, त्या नरेंद्र साठे काका माझे गुरु त्यांच्याकडे आल्या होत्या आणि त्यांनी विचारलं की मला हे ॲक्च्युअल माहिती हो पण त्याचा परिणाम कसा करून घ्यायचा हे नाही माहिती. म्हणजे मला शरीरामध्ये ती चक्र कुठे आहेत, कशी काम करतात, आपण त्याच्या पाकळ्यांचा पण उच्चार म्हणतो, म्हणजे बीज मंत्र जसं मी म्हणलं प्रत्येक चक्रावर त्या त्या मंत्राचा, जसं मूलाधारासाठी लम हे अक्षर काम करतं, बाराखडीतलेच आपले सगळे उच्चार आहेत, पण प्रत्येक चक्रासाठी वेगवेगळा मंत्रातला उच्चार आहे की जो परिणाम साधतो. तसं त्यांनी विचारलं की कसा काय हा परिणाम साधेल, तर त्यांनी मला बीजे मेडिकल कॉलेजला नेलं आणि तिथे ज्या बॉडीवर त्या त्या अवयवाचं जसं डिसेक्शन होऊन करत असतात अभ्यास तिथले विद्यार्थी, तसा

0: तो अभ्यास की ओके इथे स्थान आहे आणि ऍक्च्युअल तिथे पाकळ्या म्हणजे प्लेक्सस की जे त्याला आपल्याला त्या त्या स्थानाला आपल्याला काय म्हणू आपण त्याचा अनुभव देत असतील असा मला तो विचार तिथे जाणवला आणि त्याचं त्यानंतर तर जास्ती मला त्याचा अनुभव यायला लागला. पण असं नाहीये की प्रत्येकाला हे शक्य होईल असं नाही. त्यामुळे अनाटॉमी विषय समजून घेतला तर चांगलंच आहे. आणि काकांनी अशा नोट्स तयार केल्यात की शरीराचं त्याच्यामध्ये स्थान कुठे आहे, त्याचं सायन्स दृष्ट्या कसं महत्व आहे. नुसतं असं नाहीये की हे उपनिषदामध्ये लिहिलंय म्हणून आहे. तर याचा आपल्या ऋषीमुनींनी पूर्वसुरींनी याचा अभ्यास केलेला होता म्हणून हे ही उपचार पद्धती निर्माण झाली.
1: म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या लोकांवरती याचे करून बघितले प्रयोग आणि त्यातनं मग हा निष्कर्ष काढला की या गोष्टीचा इथे परिणाम होऊ शकतो. आणि मग जसं आपण म्हणतो की शरीरावर परिणाम होतो आणि त्याच्यासाठी आपण शरीराचा अभ्यास, मग मानसिक स्थितीवर पण परिणाम होतो. तर मग मानसिक स्थितीचाही मानस शास्त्राचाही अभ्यास करावा लागतो.
0: म्हणजे डिप्रेशन या विषयावर खूप आत्ताचा अलीकडचा खूप मोठा विषय येतो की अगदी लहान लहान मुलं पण म्हणतात मला डिप्रेशनच आलंय की अभ्यास होत नाहीये. म्हणजे डिप्रेशन हा ऍक्च्युअली खर तर खूप मोठा शब्द आहे. म्हणजे तुमचं मन मनाचं खच्चीकरण जर तुम्हाला एवढ्या लहान वयापासून मनावर याचा होणारा परिणाम, जास्ती ऍक्टिव्ह पण नाही पाहिजे हे चक्र आणि डिऍक्टिव्ह म्हणजे कमी पण नाही पाहिजे, तर बॅलन्स असलं पाहिजे. म्हणजे मन आपल्या ताब्यात येऊ शकतं.
1: अच्छा.
0: आता हे जे मानसिक आपण म्हणतोय त्रास की जो प्रत्येक क्षणाला प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक व्यक्तीमुळे होतो हे आधी खूप जाणून घेतलं पाहिजे की मन आपल्या जर ताब्यात असेल म्हणजे आपण जसं बॅलन्स राहूया तर ते कसं राहायचं, तर हे ध्यानसंगीत आणि चक्रसाधनेने शक्य होतं. आणि मग आपण आपल्याला अनुभवायला लागतो की मी बॅलन्स राहू शकते की नाही, का तर मी हा अभ्यास करते किंवा मी याबद्दल सजग झाली आहे की मला काय करायला पाहिजे. आपण कुठल्याही गोष्टीसाठी दुसऱ्याला दोष देतो, त्याच्यामुळे हे घडलं त्याच्यामुळे ते घडलं, तर माझ्यामुळेच या गोष्टी घडतायत. कारण तो जरी बोलला तरी त्याचा माझ्यावर कितपत परिणाम करून घ्यायचा आहे हे आपल्याला या चक्रसाधनेमुळे जमायला लागतं.
1: अच्छा.
0: त्यामुळे आजारांवर काम तर होतच आणि कसं आपण त्या आजारापर्यंत पोहोचणार नाही म्हणून म्हणलं डिप्रेशन तर मनाचं कच्चीकरण, मग ते सगळ्या बाजूनी. म्हणजे आधी माझ्यामध्ये काय प्लस गोष्टी आहेत या पण कळल्या पाहिजेत आणि त्या आपल्या स्वतःपेक्षा जास्ती कोणाला नाही समजत आणि माझ्यामध्ये काय कमी आहे हे पण कळलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीनुरूप प्रत्येकामध्ये काही ना काही कमी जास्ती गोष्टी असतात. तर स्वार्थ इथे शब्द खूप मी वेगळ्या अर्थाने म्हणते. म्हणजे माझे गुरु म्हणतात की स्वतःचा अर्थ समजणं म्हणजे स्वार्थ आहे. स्वतःचा अर्थ म्हणजे काय, कमी गोष्टी कुठल्या आहेत, ज्या कमी आहेत त्या आपण चांगल्या पद्धतीने वाढवल्या पाहिजेत. म्हणजे दुसऱ्याकडे बघून आपण चांगलं ते घेता आलं पाहिजे आणि दुसऱ्याकडे जर कमी असेल तर त्याला कमी लेखण्यापेक्षा आपल्यामध्ये ते जास्ती असेल तर ते बॅलन्स करता आलं पाहिजे. त्याच्यावर आपल्याला अहंकार नाही वाढला पाहिजे. तर हे सगळं चक्रसाधनेमुळे शक्य होतं.
1: म्हणजे सत्सद विवेक बुद्धी तुमची जागृत करण्याचं काम पण हे चक्र करतात
0: नक्की
1: थोडक्यात. म्हणूनच मला असं वाटतं की हा खरंच सगळ्यांसाठीचा उपचार पद्धती ही आहे. मग या लहान मुलांना हे शिकवताना त्याला काय, कारण त्यांना हे सगळं काहीच कळणार नाही ध्यान कसं लावायचं, कारण ती इतकी चंचल असतात म्हणजे शरीराने पण मनाने पण आणि त्यांची तेवढी आकलन शक्ती पण नसते. मग त्यांना ह्या उपचार पद्धती कसं सांगता येईल किंवा त्यांना कशी देता येईल.
0: नक्कीच. म्हणजे मी हा प्रयत्न करत असते की प सा सा सा जसं मगाशी मी म्हणलं तसं प हा आपल्या वाणी म्हणजे कंठावर जे काम करतो तर ते बॅलन्स म्हणजे आता लहान मुलांना काही आपल्याला आधी मुळात एका ठिकाणी बसवणं हेच अवघड गोष्ट असते. तर त्यांना आपल्याला हे ऐक याच्यात हा स्वर ऐकू येतोय का किंवा हे काय वाजतंय आणि मी त्याच्याबरोबर मेट्रोनम लावते का तर श्वासाची लय पण
1: बरोबर,
0: मग त्या प्रत्येक बीट बरोबर तुमची श्वासाची लय होते का, यामध्ये ते गुंगून जातात, यामध्ये ते

0: एकरूप होऊन जातात. मग इथे मी जसं म्हणलं तसं कंठ चक्र म्हणजे विशुद्ध चक्र हे खूप, मग ते कुठल्याही वयातलं असू दे तर ते खूप काम करतं. म्हणजे कसं तर परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी, तर जिथे काहीच चालू नाही आहे निष्क्रिय आहे ही परावाणी आहे.
1: हो,
0: जिथे पश्यंती आहे काहीतरी दिसतंय, मग हे आपल्याला दिसणं जे आहे तर त्याच्यावर आपल्या आतमध्ये काहीतरी सुरू होतं.
1: हो,
0: चांगलं असू दे वाईट असू दे
1: बरोबर.
0: मग पुढे आहे मध्यमा की काहीतरी मला त्या ज्या जे दिसलंय त्याच्यावर माझं काहीतरी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह म्हणणं आहे.
1: हो,
0: पण मग इथे आपली ती सद्सद्विवेक बुद्धी वापरून माझ्या वैखरीतून योग्य तेच येईल
1: बरोबर.
0: मग हे काम आपल्या ध्यानसंगीतामध्ये घडतं. म्हणजे हे सगळं आतमध्ये चालू असतं, पण हे निष्क्रिय लेवलला होणं हे महत्वाचं आहे. लहान मुलांमध्ये जर त्याच वेळेला घडलं, त्याच वयामध्ये घडायला लागलं, तर त्याचा उपयोग त्यांना हळूहळू जसे मोठे होतात तेव्हा त्यांच्यातला हा सगळा म्हणजे एक योग्य पद्धतीने विचार करण्याची त्यांना सवय लागते. आणि याच्यावर मी नेहमी सांगते की गायत्री मंत्र खूप चांगला काम करतो. की या स्वरामध्ये तुम्ही पांढरी पाच या स्वरामध्ये जेव्हा तुम्ही गायत्री मंत्राचा उच्चार कराल, मग तो लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत तो तुम्ही कराल तेव्हा तो ऊर्जा देतो आपल्याला. मग ती ऊर्जा आपण करत असलेल्या कामासाठी, आपण करत असलेल्या विचारांसाठी, आणि मग विचारच असे झाले की ते काम योग्य पद्धतीने आणि त्याला मिळणारी ऊर्जा पण योग्य पद्धतीने मिळते. मग आपल्यामध्येच ऊर्जा केंद्र जे आहेत त्यालाही ती योग्य पद्धतीने ऊर्जा मिळत जाते.
1: या ऊर्जेवरूनच मला आठवलं की वाढत्या वयामध्ये मुलांच्या अंगात अतिशय ऊर्जा असते, त्यांना योग्य प्रवाहात आणणं किंवा योग्य दिशा देणं हे पण या ध्यानसंगीताने आणि चक्रथेरपीने शक्य होत असेल.
0: म्हणून अलीकडे माझ्याकडे अनेक जण पेरेंट्स येतात की तो जरा एका जागी बसत नाही म्हणून त्याला गाणं तरी शिकवते, किंवा एका जागी बसत नाही म्हणून एखादं वाद्य तरी शिकवते. तर यापेक्षा त्याला एका जागी बसण्यापेक्षा आवड लागावी असं जर म्हणून त्याला शिकवलं तर तो जास्ती पटकन बसेल.
1: खरंय,
0: म्हणून ही दिशा देणं फार महत्वाचं आहे की आपण काय मुलांशी बोलतोय किंवा बोलण्याचा त्यांच्यावर काय परिणाम होतो.
1: बरोबर आहे, बरोबर आहे. आणि ह्याच्याच पुढचा भाग म्हणजे तरुणांसाठी आपण म्हणूया की इतकी प्रलोभनं बाहेर आहेत, त्यांना नुसती प्रलोभनच आहेत असं नाहीये, म्हणजे ते व्यसनांच्या दृष्टीने जातात किंवा बाकीच्या प्रलोभनांना बळी पडतात हेही नाहीये, पण त्यांना ताणतणावही तेवढेच आहेत. कारण का शिक्षण घेताना ताणतणाव आहे, नोकरीच्या ठिकाणी आहे, जगात स्पर्धा इतकी आहे की त्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांना ताणतणाव आहे. पण त्यांच्यासाठी हे चक्रथेरपी कशी उपयोगी पडते?
0: खूप उपयोगी पडते. म्हणजे आता मला असे कॉल येत असतात, आयटी मधला जॉब करते पण मला गाणं पण शिकायचं आहे, खूप आवड आहे, पण माझा जॉबचं काहीच टायमिंग नाही आहे, त्यामुळे मला फक्त संडे रिकाम आहे. मग संडेला तुम्ही तुमच्या आवडीचा छंद जोपासा, पण मला करता येत नाहीये याचं दुःख जे तेवढे बाकीचे 6 दिवस आहे आणि 7व्या दिवशी तुमच्या आवडीचं तुम्ही काम करताय, तर ते पण काम तेवढ्याच आवडीने झालं पाहिजे.
1: बरोबर,
0: परिस्थिती आहे ती स्वीकारण्याची तयारी आपल्याला चक्र साधना त्या मनाची शक्ती वाढवतं. किंवा म्हणून मग एक नेहमी शब्द वापरते की अध्यात्माकडे वळलं पाहिजे.
1: बरोबर,
0: तर काय तुझं म्हणजे आता हे वय का अध्यात्माकडे वळण्याचं? तर ऍक्च्युली लहानपणापासूनच अध्यात्माकडे वळलं पाहिजे. कारण अध्यात्माची व्याख्या अशी म्हणते मी, भूतकाळाचा विचार नाही, भविष्यकाळाचा विचार नाही, फक्त वर्तमानात जगता आलं पाहिजे म्हणजे अध्यात्म आहे. अशा प्रकारे जर रोजचा दिवस बघायला लागलो तर कुठलंही वय, मग तरुण मुलं असू देत, वयोवृद्धांचा तोच प्रश्न आहे. ते अनेक ठिकाणी मला ओल्ड एज होम मध्ये बोलवतात की यांचे प्रश्न खूप आहेत. कारण आता त्यांचे पालक म्हणजे त्यांची मुलं जी आहेत ते त्यांचे पालक आहेत आणि त्या पालकांनी वेळ नाही म्हणून तिथे ठेवलेले.
1: बरोबर,
0: तर याचं ते दुःख करतात आणि म्हणून आजार वाढतात. तसं लहान मुलांना पाळणाघरात ठेवतात, आई बाबांना वेळ नाही म्हणून मला पाळणाघरात ठेवलंय, ही भावना त्यांच्यामध्ये न येता

0: की त्यांचं ते एक हॅपी मुमेंट्स म्हणजे सगळा आनंदाचा दिवस कसा जाईल अशा ठिकाणी किंवा अशा ऍक्टिव्हिटी असलेल्या ठिकाणी मुलांना आपण सोडतो आहे किंवा ठेवतोय. म्हणजे हे दोन्ही वय जे आहेत आणि त्याच्यामधलं तरुण आणि प्रौढावस्था यामध्ये या दोन्ही वयातल्या लोकांना त्यांच्या मानसिकतेचा समतोल सांभाळावा लागत असतो
1: बरोबर
0: म्हणून येणारा ताण
1: हो
0: आणि प्लस कामाचा ताण अशा दोन्ही गोष्टी म्हणजे म्हणलं तर प्रत्येक वयात ताणच
1: आहे आहे.
0: म्हणून चक्रसंगीत उपचार पद्धती ही कुठल्याही वयासाठी आपल्याला हे ताण न येता आपण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलू शकतो यासाठी खूप उपयोगी पडते.
1: हो आपला हा महिलांसाठीचा कार्यक्रम आहे तर सर्व वयोगटातल्या महिलांना हे कसं उपयोगी पडेल कारण प्रत्येक वयोगटात महिलांना एक वेगळ्या प्रकारचं टेन्शन्सना तोंड द्यावं लागतं. म्हणजे घरात आपण म्हणतो तसं की मुलांची काळजी आहे घरातल्या ज्येष्ठांची काळजी आहे नवऱ्याचं करिअर आणि त्याचं स्वास्थ्य त्यांना बघायचं आहे बरोबरीने स्वतःचं स्वास्थ्य बघायचं आहे मानसिक शारीरिक काय असेल ते बाहेर गेल्यावरती ऑफिसेसचे ताण आहेत कामाचे आहेत बाहेरच्या ऑफिसेसमध्ये होणाऱ्या इतर त्रासांनाही त्यांना तोंड द्यायचं आहे तर या सगळ्या गोष्टींना त्यांना तोंड द्यायला ही थेरपी कशी उपयोगी पडते म्हणजे मानसिक बळ वाढवण्याकरता हे कसं आपल्याला उपयोगी पडेल.
0: नक्कीच मी म्हणलं तसं इथे स्त्री असो वा पुरुष म्हणजे स्त्रियांसाठी काय तर स्त्री ही अशी असते की ती कोणाची तरी आई असते कोणाची तरी सून असते कोणाची तरी बायको म्हणजे बायकोचा रोल पण असतो म्हणजे अशी प्रत्येक रोलमधनं ती जात असते मग त्यावेळेला या सगळ्या आजच्या धावपळीच्या आणि जगात तिला बाहेर पडून काम पण करावं लागत असतं मग याच्यातनं काय होतं की पिढ्यांचा पण यामध्ये गोष्ट असते की तुमच्या वेळेला नव्हतं असं आता आमच्या वेळेला असं करायला लागतं म्हणजे यांनी काय होतं तर विसंवाद वाढायला लागतात
1: बरोबर
0: घरामध्ये मग ते स्त्री स्त्री मधले असू दे किंवा पुरुष स्त्री मधले असू दे तर यासाठी घरातली स्पंदनं मी म्हणलं मग अशी तसं घरात वास्तू तथास्तू म्हणत असते तर हे विसंवाद टाळून आपण सुसंवाद आणू शकतो. म्हणजे काय होतं तर घरातली स्त्री जेव्हा या साधनेमध्ये येते किंवा ही साधना करायला लागते तेव्हा या सगळ्या स्तरावर ती अत्यंत बॅलन्स पद्धतीने हे करू शकते. म्हणजे मी नेहमी सांगते मग ती ओळखीची असू दे नसू दे मी सांगते की अगं ना मी तुला ही लिंक देते हा रविशंकरांचा चारुकेशी घरात लावून ठेवतो चारुकेशी रागाने काय होणार आहे राग अगं मला कळत नाही कळला तरी चालेल पण त्याची जी स्पंदनं घरामध्ये होणार आहेत तुला हळूहळू लक्षात येईल की त्या चारुकेशी रागामुळे घरातलं वातावरण बदलतंय. मग काही जण तुला म्हणतील की काय ते सकाळपासून लावून ठेवलंय तर अगदी सगळ्यांच्या कानामध्ये गेलंच पाहिजे मला ते समोर बसून ऐकलंच पाहिजे असे कुठलेही त्याला नियम नाही आहेत. म्हणजे तुम्ही घरात कोणी लावून ठेवा आणि त्याची स्पंदनं घरात उमटू दे तर त्यांनी सुद्धा तुम्हाला जो फरक पडायला लागेल आणि मग नक्की तुम्हाला ही साधना आपण करूया हे शिकून घेऊया. कारण असं नाही आहे की मला किती वर्षानुवर्ष ही साधना करायला पाहिजे रोजच्या आपल्या प्रश्नांमध्ये पण आपल्याला बॅलन्स आत्ता मला करताना काय बाबा केलं पाहिजे तर मी ही मुद्रा करेन मी हा बीजमंत्र म्हणेन मी डोळ्यासमोर हा रंग आणेन अशा सगळ्या गोष्टी यामध्ये आपल्याला शिकता येतात.
1: बरोबर
0: त्यामुळे इतक्या सहज आणि सोप्या गोष्टी आहेत आणि त्या बीजमंत्राचा उच्चार करून आपल्याला ती शक्ती नक्की मिळते.
1: अच्छा
0: आणि आपल्या ते पॉइंट्स पण आपल्या शरीरातच आहेत ती ऊर्जा केंद्र आपल्याच शरीरात आहेत आपल्याला कोणाचा दुसऱ्याचा आधार इथे जरुरीचा नाहीये. त्यामुळे स्त्री ही सजगतेने अशा पद्धतीने जर घर बॅलन्स करू शकली तर खूप चांगला उपयोग होईल.
1: खरंय आणि म्हणजे असंच की घराघरात म्हणा किंवा कामाच्या ठिकाणी म्हणा जर सगळीकडे अशी शांतता तिला अनुभवायला मिळाली तर ती जास्त कार्यक्षमतेने काम करू शकेल.
0: नक्की काम करण्याची क्षमता कधी वाढेल की ती मन

0: शब्द होऊ शकतो आणि आपण इतर गोष्टींचा आनंद घेऊ शकतो. आणि हे इतरांना समजून घेण्याकरता कसं उपयोगी पडतं?
1: म्हणजे मी आत्ता जे बोलतीये ते तिने ऐकून त्या पद्धतीने केलं नाही तर आपलं चिडचिड होणार आहे, किंवा तू म्हणतेस म्हणून मी काय ऐकू. या सगळ्यामध्ये आपलं अनाहचक्र आपल्याला साथ देत. आपण बघ, एखादी गोष्ट कोणी काही विचारलं आपल्याला, निर्णय असेल तो की मी हे करू का ग, तर आपला सहजपणाने दीर्घ श्वास घेतला तो आणि उत्तर दिलं जातं.
0: थोडासा विचार करतो.
1: कारण दीर्घ श्वास का घेतो आपण, तर तिथे आपला तो विचार म्हणजे श्वासावरच पुन्हा आहे गोष्टी. मग दीर्घ श्वास काय, मी चला मी आता श्वास घेते आणि तुला उत्तर देते असा म्हणून नाही घेतला जात. तर माझ्या काहीतरी निर्णयावर ही गोष्ट करणार आहे म्हणून आपण सांगतो. म्हणजे आपण दीर्घ श्वास घेतो म्हणजे आपण एकाग्र करतो तेवढ्या सेकंदापुरतं पटकन आपल्याला आणि उत्तर देतो. मग इथे मी एवढं तिला उत्तर दिलंय आणि तिने तसं नाही मागलं, तर इथे चिडचिड किंवा तो दुजा भाव सुरू झाला. मग हा टाळायचा आहे. मला विचारलंय, माझं सांगून झालंय, पण इथे तू घ्यायचं की नाही म्हणून इथे बुद्धांनी जे सांगितलेलं ते फार महत्वाचं आहे.
0: खरं
1: की कोणावर चिडताना तू त्याचा नोकर होतोस असं त्यांनी एका गोष्टीत सांगितलं. मग तुला प्रत्येकाचं नोकर व्हायचंय का?
0: हो,
1: हा विचार या तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे असं वाटतं मला.
0: खरं म्हणजे हे ध्यानसंगीत किंवा ही चक्र थेरपी स्वतःला बॅलन्स करण्याकरता तर आहेच, पण आपल्या इतरांशी असलेल्या संबंधांनाही बॅलन्स करण्याकरता. म्हणजे तुम्ही इतरांना जास्त चांगल्या रीतीने समजून घेऊ शकता. ठीक आहे, मी सांगितलं, तिने ऐकलं नाही, ऐकणं न ऐकणं तिच्या हातात आहे. तिचा काय म्हणत, तिचं कर्म तिच्याजवळ असं आपण म्हणू शकू. आणि माझं काय कर्तव्य होतं ते मी केलेलं आहे, हे समाधान आपल्याला आहे. म्हणजे इतरांशी असलेले संबंध चांगले होऊ शकतात, आपण आपल्या कामामध्ये चांगल्या तऱ्हेने योगदान देऊ शकतो, पूर्ण कार्यक्षमतेने आपण काम करू शकतो, आपल्या मनाची स्थिरता राहते, आपल्या मनाला समाधान मिळतं, आणि ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम शरीरावर होऊन आपलं शरीर स्वास्थ्यही चांगलं राहू शकतं.
1: म्हणजे मी खूप सोप्या पद्धतीने हे शिकवत असताना सांगत असते की मूलाधारमुळे काय होणार आहे, स्थिरता येणार आहे. मग ती सगळ्या स्तरावर आहे, मानसिक, शारीरिक, मग त्याच्यामुळे असलेली आर्थिक, सामाजिक, सगळ्या स्तरावर. पुढे काय आहे, तोटीपोटाचे इथे स्वादिष्ठांचक्र आहे, तिथे निर्मिती क्षमता आहे किंवा उत्साह आहे. म्हणजे काय, तुमचं मन एकदा स्थिर, म्हणजे तुमच्याकडे स्थिरता आल्यानंतर तुम्ही जे काम करताय त्याच्यामध्ये इतरांपेक्षा काहीतरी वेगळंच घडेल, कारण तुमची स्थिरता आली.
0: बरोबर.
1: पुढे काय आहे, तर मणिपूर आहे, तो आत्मविश्वास देतो, म्हणजे आपल्या बरगड यांच्या खाली त्याचं स्थान आहे. तिथे लक्ष केंद्रित करून तुम्ही बीजमंत्र किंवा तो रंग समोरण्याचा आहे किंवा त्या देवतेचं स्मरण करायचं आहे असं प्रत्येक चक्राचं आहे. तर मणिपूर चक्र काय आपल्याला करताय, तर निर्भर बनवताय, कारण मला स्थिरता आली आहे, माझं निर्मिती छान झाली आहे कुठल्या तरी कामाची, मग आता मी त्यामुळे निर्भर झालीये, म्हणजे मला आत्मविश्वास माझा वाढलाय त्याच्यामुळे.
0: बरोबर.
1: त्यामुळे मणिपूर चक्र तुमचा आत्मविश्वास वाढवतं. मग आत्मविश्वास वाढल्यामुळे पुढे काय, तर हृदय चक्रावर अनाहत चक्र. मग अनाहत चक्र काय करताय, तर आनंद, तुला आवडो ना आवडो मी काम केलेल्याचा मला आनंद आहे.
0: बरोबर.
1: त्यामुळे आनंद हा आपल्या स्वतःसाठी. मग या सगळ्या खालच्या स्थिरतेमुळे, नवनिर्मितीमुळे, आत्मविश्वासामुळे, आनंदामुळे माझी वाणी कंठचक्र विशुद्ध चक्रातून गोडच बोललं जाणार आहे.
0: हो.
1: तिथे मी कोणाला दुखावणार नाहीये.
0: बरोबर.
1: मग पुढे आज्ञाचक्र आहे जे आपल्या दोन बुवा यांच्या मध्ये, ते आपल्याला त्यामुळे योग्य का अयोग्य, चांगलं का वाईट या गोष्टी नक्की दाखवणार आहे.
0: विवेक आपला जागृत
1: ठेवणार आहे. आणि मग सहस्रार, तिथे आपण म्हणतो कुंडलिनी जागृती. मग तू म्हणतेस तसं आपण नातेसंबंध किंवा या सगळ्याच्या पलीकडे गेलेलं असतो. मग तिथे कुठलाही दुजा भाव नाही, द्वैत अद्वैत नाही, सगळ्याच्या पलीकडे जाऊन सहस्रार चक्र माझं बॅलन्स झालंय. त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला ते काम देत राहतं. आणि हे तर रोजच्या आयुष्यात आपल्याला इतक्या ठिकाणी उपयोगी पडू शकतो.
0: बरोबर आहे. पण मग याची पद्धती काय की आधी तुम्ही ध्यान लावायचं, मग प्राणायाम श्वासाकडे लक्ष द्यायचं, मग त्या त्या चक्रात

0: जो बीजमंत्र आहे तो म्हणायचा, त्याचं देवतेचं स्मरण करायचं, त्याचा
1: रंग आहे तो डोळ्यासमोर आणायचा.
0: अशा तऱ्हेने हे चक्र थेरपी चालते.
1: मग आता याच्यासाठी तुम्ही आसन घेऊन बसलात अगदीच योग्य. नाही जमलं जसं तू म्हणलीस की महिलांसाठी आपण हे करतोय, मला वेळच नाहीये या साधनेला, हे तुम्ही जाता येता सुद्धा डोळ्यासमोर आणू शकता.
0: बरोबर.
1: तुम्ही एक लाल रंगाची पर्स जवळ ठेवू शकता, लाल रंगाचा रुमाल जवळ ठेवू शकता की राहू दे मला स्थिरता राहू दे. कारण काय, त्या निमित्ताने मी सजग राहते की मला ही स्थिरता आली पाहिजे. मग नुसतं ते जवळ ठेवून होणार आहे का, तर तसं नाही. त्यासाठी साधनही वेगळी आहेच, पण आपल्याला सजग ठेवण्यासाठी अशा गोष्टी पण आपण करू शकतो.

0: आपलं भारतीय शास्त्रीय संगीत आहे हे तुम्हाला अवगत असो अगर नसो, ते त्या ऐकण्याने आपल्या शरीरावर मनावरती परिणाम होतो, तो नक्कीच सकारात्मक असतो. आणि ते जर सजगतेने आपण ऐकलं तर त्याचा जास्ती परिणाम होतो, आपली क्रियाशक्ती कार्यशक्ती वाढते, सर्जनशीलता वाढते.
1: सजगतेने ऐकण्यासाठी नुसतं ऐकणं नाहीये, तर ते आपल्या त्या त्या शरीरातल्या ऊर्जा केंद्रांवर लक्ष केंद्रित करून परिणाम होण्यासाठी ऐकणं.
0: हो बरोबर बरोबर आहे. तर हे सगळं या चक्र थेरपीमध्ये आणि ध्यानसंगीतामध्ये आपल्याला साध्य करता येतं. आणि ही थेरपी अशी आहे की कोणा डॉक्टरकडे जायला पाहिजे किंवा कोणाकडे तरी जायला पाहिजे असं नाही. एकदा आपण ते शिकवून घेतलं की आपलं आपल्याला सुद्धा करता येतं, आपण आपल्या घरातल्यांनाही सांगू शकतो. आणि अशा तऱ्हेने म्हणजे सामाजिक शांतता आणण्याकरता सुद्धा याचा उपयोग आहे. आणि फार मोठा त्याच्यात काही साधन लागत आहे किंवा फार मोठे त्याला काही वेळ द्यावा लागतो आहे असंही नाहीये. ह्या आपण सहज जाता जाता करता येण्यासारख्या गोष्टी आहेत. आणि ह्याच्यातनं सगळी शाश्वत मूल्य आपली जपली जाणार आहे की इतरांना समजून घ्या, इतरांशी चांगलं वागा, सत्सद विवेक बुद्धी पाळा आणि एकूणच शांतता समाधान समाजात असू दे, यासाठी ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग आपल्याला करता येणार आहे. आणि हा खरंच आजच्या जगामध्ये सध्याच्या या सगळ्या बाहेरच्या परिस्थिती आपल्याला बघताना असं जाणवतं की आजच्या जगामध्ये हे अत्यंत उपयोगी असं साधन आहे आणि त्याचा खरंच उपयोग सगळ्यांनाच होऊ शकतो. आबालवृद्ध सगळ्यांनाच आपण त्याचा उपयोग करून देऊ शकतो. तर योग आणि संगीत असा दोन्हीचा मिलाफ या उपचार पद्धतीमध्ये आहे. आणि 21 जून या जागतिक संगीत दिन आणि जागतिक योग दिनाच्या अनुषंगाने आपण हे सगळं आज इथे बोललो. खूप छान माहिती तुझ्याकडून मिळाली आणि खूप वेगळी दिशा या विचारांना मिळाली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुढच्या तुझ्या सगळ्या प्रकल्पांना आमच्या खूप शुभेच्छा आहेत.
1: धन्यवाद, मला इथे बोलावलं, विषय मला इथे सांगता आला आणि एवढ्या सविस्तर पद्धतीने सांगता आला, त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद.
0: सख्यांनो, ध्यान संगीत चक्र थेरपी आपल्या जीवनाला एका उन्नत पातळीवरती घेऊन जातं हे आताच आपण ऐकलं. आपल्या भारतीय परंपरेत संगीत हे फक्त मनोरंजनाचं साधन नाही तर परमेश्वराच्या आराधनेचं माध्यम आहे. अशा या संगीताचा उपयोग आपण आपल्या आयुष्यात योग्य तऱ्हेने करून घ्यावा यासाठीच हा सगळा आज प्रवास आपण जाणून घेतला. याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम आता समाप्त करण्याची अनुमती द्या. मी यशस्वी पुणेकर सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता प्रसारित करीत आहोत गीतबहार कार्यक्रम. अष्टविनायक या सिनेमातली ही दोन गाणी सुरुवातीची.

महडगाव अति महसूर वरद विनायकाच तीत एक मंदिर मंदिर लय साध सुध जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

0: कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचं प्रतिपादन. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताचं संरक्षण सामुग्री उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात फुटीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अरविंद सावंत यांनी घेतली लोकसभा सभापतींची भेट. आणि गुजरातमध्ये बडोदा इथं बस अपघातात 6 जणांचा मृत्यू, 31 जण जखमी. महाराष्ट्रात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. पुण्याजवळ रांजणगाव औद्योगिक वसाहतीत जबील या इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाच्या विस्तारित सुविधेचं उद्घाटन केल्यानंतर आज ते बोलत होते.
1: महाराष्ट्र में 2,00,000 करोड़ रुपए के प्रोजेक्ट्स आज रेलवे के चल रहे हैं और जल्दी ही मुंबई से पुणे 48 मिनट्स मुंबई टू पुणे. इलेक्ट्रॉनिक्स की इंडस्ट्री में आपने जिस तरह से प्रमोशन किया है पूरे कंट्री में यू हैव सेट अ न्यू एग्जांपल.
0: इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात महाराष्ट्राच्या कामगिरीचं कौतुक त्यांनी केलं. तसंच एकाच दिवसात सर्व परवानग्या देण्याच्या उद्योगस्नेही धोरणाचीही त्यांनी प्रशंसा केली. कौशल्य विकासाकरता गुंतवणूक कमी पडू दिली जाणार नाही असं आश्वासन देऊन त्यांनी महाराष्ट्रातल्या प्रस्तावित आणि प्रगतीपथावरच्या रेल्वे प्रकल्पांची माहिती दिली. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन पाठोपाठ मुंबई ते पुणे प्रवास 48 मिनिटांवर आणणारा तसंच पुणे ते हैदराबाद प्रवास 90 मिनिटांवर आणणारा बुलेट ट्रेन प्रकल्प लवकरच सुरू होईल असं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला उपस्थित होते. मुंबई पुणे हा देशातला सर्वात प्रगत आर्थिक कॉरिडॉर ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. JNPT आणि वाढवण बंदरांना जोडणारा समर्पित मालवाहतूक लोहमार्ग बांधण्याच्या प्रस्तावाबाबत आपण रेल्वेमंत्र्यांशी बोललो आहोत असं त्यांनी सांगितलं. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं आज एक दिवसाच्या दौऱ्यासाठी पुणे विमानतळावर आगमन झालं. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचं स्वागत केलं. केंद्र सरकारच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. आजच्या दौऱ्यात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव पुणे रेल्वे स्थानकावर पुणे साईनगर शिर्डी या थेट दैनंदिन रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. तसंच हडपसर रेल्वे स्थानकालाही ते भेट देतील. फ्रान्समध्ये G7 परिषदेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अनेक उच्चस्तरीय बैठकांमध्ये सहभागी होणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर मोदी यांची द्विपक्षीय चर्चा सुद्धा आज होणार आहे. विविध क्षेत्रांमध्ये भारत आणि अमेरिकेचे द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबरोबरच दोन्ही देशांशी संबंधित अनेक महत्वाच्या स्थानिक तसंच जागतिक मुद्द्यांवरही यावेळी चर्चा होईल. फेब्रुवारी 2025 नंतर पहिल्यांदाच दोन्ही नेत्यांची समोरासमोर भेट होणार आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताचं संरक्षण उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समाज माध्यमावरल्या संदेशाद्वारे सांगितलं. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यात 15.5% वाढ झाली आहे. गेल्या वर्षी हे उत्पादन 1,54,000 कोटी इतकं होतं तर 2020-21 मध्ये 84,000 कोटी रुपये इतकं होतं असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. 2013-14 भारताचं संरक्षण उत्पादन 4,746 कोटी रुपये इतकं होतं. त्यामुळे गेल्या 12 वर्षात संरक्षण उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं ते म्हणाले. संरक्षण उत्पादन विभागाच्या आणि इतर सर्व संबंधितांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हे शक्य झालं. नवनवे उपक्रम, खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग, निर्यात क्षमतेत वाढ यांच्या जोरावर संरक्षण उत्पादन क्षेत्र सातत्यानं प्रगती करत आहे असं राजनाथ सिंह म्हणाले. भारताच्या कृषी उत्पादन निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून भारत दररोज 5,000 उत्पादनं निर्यात करतो असं कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिषेक देव यांनी सांगितलं आहे. भारताची स्पर्धा अमेरिका, ब्राझील, चीन आणि युरोपियन युनियन अशा तगड्या निर्यातदारांसोबत असूनही भारतानं हे साध्य केल्याचं देव म्हणाले. भारताची कृषी मालाची निर्यात गेल्या वर्षी 53 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली असून जगातल्या पहिल्या 10 देशांमध्ये भारताचा क्रमांक लागतो असं ते म्हणाले. तांदूळ आणि मसाल्याच्या पदार्थांशिवाय भारत आता अननस, द्राक्ष, डाळी या पदार्थांचीही निर्यात करत आहे असंही त्यांनी नमूद केलं. भारत आणि थायलंड यांच्यात

काल बँकॉक इथं 10वी संरक्षण संवाद बैठक झाली. उत्पादन संशोधन, नवोन्मेष आणि क्षमता विकास या क्षेत्रात सहकार्य करण्याबाबत दोन्ही देशांनी यावेळी सहमती दर्शवली. भारताकडून संरक्षण विभागाचे सहसचिव सत्यजित मोहंती आणि थायलंडच्या संरक्षण विभागाचे उपसचिव ऍडमिरल नुत्तपोल ड्युनिच यांनी या बैठकीचं अध्यक्षपद संयुक्तपणे भूषवलं. या बैठकीत संरक्षण सहकार्याबाबत तसंच इतर प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. तसंच हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात शांतता प्रस्थापित करण्याविषयीही दोन्ही देशांनी व्यापक चर्चा केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी विनंती करणारं पत्र खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना लिहिलं आहे. प्रसारमाध्यमांमधल्या वृत्तानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत आहेत असं अरविंद सावंत आपल्या पत्रात म्हणाले आहेत. राजकीय पक्षापासून स्वतंत्र असा कोणताही अधिकार विधिमंडळ पक्षाकडे नसतो. नेतृत्व ठरवणं, व्हीप जारी करणं आणि सभागृहातल्या कामकाजाबाबत निर्देश जारी करणं हे अधिकार फक्त मूळ पक्षाकडेच असतात. त्यामुळे पक्षाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दाव्याचा कुठलाही प्रस्ताव आल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतीही अंमलबजावणी करू नये अशी विनंती खासदार अरविंद सावंत यांनी सभापती ओम बिर्ला यांना केली आहे. यासंदर्भात खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी आज सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. शिवसेना ठाकरे पक्षातल्या नेत्यांना फोडण्याच्या तथाकथित प्रयत्नांशी भाजपचा काहीही संबंध नसल्याचं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. भाजप आणि त्यांच्या नेत्यांना या वादात ओढण्याचे प्रयत्न अयोग्य आहेत. उद्धव ठाकरे आपल्या आमदारांना आणि खासदारांना पक्ष सोडून जाण्यापासून रोखण्यात अपयशी ठरले आहेत असा आरोपही त्यांनी केला. महाराष्ट्रात राज्याच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना लोकायुक्त पदावर नेमण्यात आलं आहे. ओपी गुप्ता आणि सुवर्णा केवले हे लोकायुक्त सदस्य असतील. लोकायुक्त नेमणुकीसाठी सक्षम समितीनं काल या नेमणुकांना मंजुरी दिली. राज्य शासनानं 6 IAS अधिकाऱ्यांच्याही बदल्या केल्या आहेत. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेमण्यात आला आहे. तर त्यांच्या जागी MMRDA अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल यांची नेमणूक झाली आहे. मुदगल यांच्या जागी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांची नेमणूक झाली आहे. राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलारासू यांची नेमणूक महसूल आणि वन विभागाचे सचिव म्हणून झाली आहे. त्यांच्या जागी दीपेंद्रसिंह कुशवाह यांची नियुक्ती झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी प्राजक्ता वर्मा यांची नेमणूक झाली आहे. कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेश प्रकल्पावरचा तिसरा रोड शो उद्या मुंबईत होणार आहे. केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्रालयानं आयोजित केलेल्या या रोड शोला केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री जी किशन रेड्डी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज सकाळी झालेल्या सामन्यात गतविजेत्या अर्जेंटिनानं अल्जेरियाचा 3-0 पराभव केला. या सामन्यात लिओनल मेसीनं हॅटट्रिक साधत इतिहास रचला. भारत विरुद्ध अफगाणिस्तान एक दिवसीय क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज लखनौ इथं सुरू झाला. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. गुजरातमध्ये बडोदा इथल्या कोटंबी स्टेडियमजवळ आज पहाटे झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 31 जण जखमी झाले आहेत. जखमींना SSG रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. राजस्थानातल्या बासवाडा इथून सुरतला जाणारी भरधाव बस पहाटे रस्त्यात उभ्या असलेल्या एका ट्रकला धडकून हा अपघात झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्रात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचं प्रतिपादन. आर्थिक वर्ष 2025-26 भारताचं संरक्षण सामुग्री उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात फुटीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अरविंद सावंत यांनी घेतली लोकसभा सभापतींची भेट. आणि गुजरातमध्ये बडोदा इथं बस अपघातात 6 जणांचा मृत्यू, 31 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचे 1:40 आणि 30 सेकंद झाले आहेत. प्रसारित करत आहोत पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसंच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे आणि साईनगर शिर्डी दरम्यान आजपासून सुरू होणाऱ्या थेट दैनंदिन रेल्वे सेवेला दुपारी 4 वैष्णव पुणे रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी रांजणगाव इथं जाबिल कंपनी, इकोबॉक्स इंडस्ट्रियल पार्क आणि रांजणगाव गणपती MIDCला भेट दिली. जाबिल कंपनीच्या अत्याधुनिक निर्मिती केंद्राचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याप्रसंगी उपस्थित होते. केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या गेल्या 12 कार्याचा लेखाजोखा मांडला. जनधन, उज्ज्वला, PM आवास यासारख्या लोकोपयोगी योजना राबवत पायाभूत सुविधांमध्ये झालेल्या वाढीमुळे नागरिकांचं आयुष्य अधिक सुलभ झाल्याचं ते म्हणाले. पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पाचं विस्तारीकरण, पुणे विमानतळाचं विस्तारीकरण, 1000 बसेसना मंजुरी आदी पुण्यासाठी घेतलेल्या निर्णयांचा त्यांनी विशेष उल्लेख केला. गेल्या 12 देशात पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासन आल्याचं ते यावेळी म्हणाले. उन्हाळी सुट्या संपवून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. यानिमित्तानं पुणे शहर आणि जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. नवीन शैक्षणिक वर्षात नव्या वर्गात पाऊल ठेवणाऱ्या लहानग्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मावळ तालुक्यातील PM श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद शाळेतील प्रवेशोत्सवामध्ये सहभागी होत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. महाराष्ट्र शासनाच्या अर्थ आणि सांख्यिकी आयुक्तालयामार्फत राबवण्यात येणाऱ्या नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण म्हणजे PLFS आणि असंघटित क्षेत्रातील उद्योग व्यवसायांचं वार्षिक सर्वेक्षण म्हणजे ASUs पुणे जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. या सर्वेक्षणाचा शुभारंभ जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांच्या हस्ते करण्यात आला. या सर्वेक्षणातून रोजगार, बेरोजगारी, श्रमशक्ती सहभाग दर, स्वयंरोजगार तसंच लघु आणि असंघटित क्षेत्रातील उद्योग व्यवसायांची स्थिती याबाबत महत्वाची आकडेवारी संकलित केली जाणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या RRR म्हणजे रिड्यूस, रियूज, रिसायकल संकलन मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून गेल्या 1 शहरातील विविध भागातून खेळणी, पुस्तकं, कपडे, इलेक्ट्रॉनिक साहित्य तसंच विविध घरगुती वस्तूंचं संकलन करण्यात आलं. नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून कचऱ्यातून संसाधन निर्माण करण्याच्या संकल्पनेला बळ द्यावं असं आवाहन महापौर रवी लांडगे यांनी केलं आहे. पुण्यातल्या खडकवासला इथल्या केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्राचा 110 स्थापना दिवस साजरा करण्यात आला. जलसंपदा प्रकल्प, नदी अभियांत्रिकी, वीज निर्मिती आणि किनारी अभियांत्रिकी प्रकल्पांमधील जलविषयक संरचनांच्या सुरक्षित आणि परवडण्यायोग्य आराखड्यांच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेलं संशोधन आणि विकास कार्य करणारी CWPRS ही प्रमुख केंद्रीय संस्था बनली आहे. स्थापना दिवसानिमित्त संस्थेमध्ये सर्वांना मुक्त प्रवेश देण्यात आला. विद्यार्थी आणि सर्वसामान्य कुतूहल बाळगणाऱ्या सामान्य नागरिकांना विविध धरणांची प्रारूपं इथं पाहता आली. श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी खुलं झालं आहे. मंदिरात दररोज 1000 भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी दर्शन पास अनिवार्य करण्यात आला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात पुढील वर्षी 28 ते 31 जानेवारी या कालावधीत होणार आहे. 4 हे संमेलन ऐतिहासिक आणि भव्य स्वरूपात पार पडेल अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. 100व्या साहित्य संमेलनाच्या अनुषंगानं नांदी 100व्या साहित्य संमेलनाची हा उपक्रम राज्यभरात राबवला जाईल. सद्यस्थितीत राज्यातल्या धरणांमध्ये एकंदर उपयुक्त जलसाठा 25% आहे. तो गेल्या वर्षीच्या तुलनेत खूपच कमी आहे. विशेषतः पुणे विभागातला उपयुक्त जलसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असल्यानं परिस्थिती गांभीर्यानं हाताळावी असे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान पुणे महानगरपालिका क्षेत्रात 1 पाणी पुरवठा करण्यात येत आहे. हे होतं पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. आलेख आणि वाचन मनोज क्षीरसागर. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाद्वारे सादर करण्यात आला.
0: मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर

0: आपल्या रेडिओ सेट तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचे 2:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.
1: द नेक्स्ट वेव.
2: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. उषा मंगेशकर यांना सुरुवातीला ऐकूया.

0: श्रोते हो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य वेद या मालेत ऐकूया विद्या प्रभू यांच्या येथे करमाझे जुळती या पुस्तकाचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेद.
1: येथे करमाझे जुळती हा विद्या प्रभू लिखित व्यक्तिचित्रणाचा संग्रह आहे. या संग्रहात एकूण 11 लेख आहेत ज्यांचं नातं कथेच्या जातकुळीशी जोडता येईल. ललितांगाने एकेका व्यक्तीचा घेतलेला वेद हा त्यांच्या मानसिकतेचा वैचारिकतेचा आणि सजग जाणीवेचा आहे. तशा अनेक व्यक्तिरेखा आपल्या आजूबाजूला वावरत असतात, अनेक कारणांनी आपल्याशी जोडल्याही जातात किंवा आपण त्यांच्याशी जोडले जातो. यात त्यांच्याकडे असलेल्या गुणावगुणामुळे आपण निरीक्षणाच्या नजरेतून पाहतोच असं नाही. त्यामुळे अनेकदा अशा व्यक्तिरेखा आपण अनेकातील एक अशा अर्थाने सोडून देतो. मात्र लेखिकेने माणूस आणि माणसाच्या ठाई असलेल्या गुणांचा

0: व अवगुणांचा नेमका पदर पकडलेला आहे. त्यातून त्यांना भावलेलं निरीक्षण मात्र सामान्य स्तरावरील नसून प्रत्येकाच्या ठाई असलेल्या दिव्य स्पर्शाचा गुणांचा भाव अधिक वेदक वाटला तो शब्दातून व्यक्त करीत त्यांनी या संग्रहाद्वारे आपल्या समोर मांडलेला आहे. लुकतुके गुरुजी प्राथमिक शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान पांडित्य रूपा स्वरूपात प्रदान करत हा आपला वसा आहे अशा मर्यादित वर्तुळात न राहता त्यांनी सर्व जात धर्म समभावाचं आचरण करून इतरांना त्यांची दिशा दाखविण्याचं काम स्व आचरणातून पार पाडलेलं आहे. स्वतःच्या मुलीने इतर जातीच्या मुलाशी लग्न केल्यानंतर तिचा द्वेष न करता मनकपूर्वक स्वागत केलेलं आहे. इतकंच नाही तर अन्य जातीच्या शिक्षकांच्या घरी जेवण व त्यांच्याकडे मुक्काम करताना आपला शिक्षक धर्म एक आहे हे उदाहरण घालून देतात. गोष्ट हरकाम करणाऱ्या भेवाची केवळ बाजारी वायफळ गजाली सांगत नाही तर डोळ्यात अंजन देखील घालतो. गंडे दोरे तंत्र मंत्र यांच्या आहारी जाणाऱ्यांच्या समक्ष संबंधितांना वास्तवाचं दर्शन घडवतो. जेवणाकडे सकारात्मकतेने पाहतो आणि पाहायला शिकवतो देखील. शिक्षणाची आस मनात ठेवून आहे त्या परिस्थितीवर मात करणाऱ्या लखनची मा दुर्गा आणि मुक्ता आपल्याला इथंच भेटतात. उद्याची सुखद पहाट पाहण्यासाठी त्यांची जिद्द धडपड आणि वाटेल ते कष्ट करण्याची तयारी इथं दिसून येते. वसंता नवे बसंती हा प्रवास खूप जीवघेणा स्वतःचीच कसोटी पाहणारा असा. जन्मतःच शारीरिक न्यून असल्याने होणारी मानसिक कोंडी आणि तिच्यातून सुटका करून इतरांच्यासाठी काहीतरी करण्याची धडपड वसंता ते बसंती व्यक्तिरेखेच्या रूपात आपल्याला वाचायला मिळते. किन्नर म्हणून असलेला हा प्रवास केवळ कौटुंबिक न राहता तो सामाजिक आणि मानसशास्त्रीय पातळीवर पोहोचतो. दुर्गा मुक्ता आणि बसंती यांच्या एकूण आयुष्याच्या जगण्याच्या दृष्टीने जी वाटचाल आहे त्यावरून लेखिका लिहितात. ज्ञानाची पहाट त्यांच्या जीवनात खूप उशिरा आली आणि त्यांना प्रकाश वाट दिसू लागली. त्या वाटेवरून चालताना त्यांनी इतरांनाही सोबत घेऊन चालण्याचा संकल्प केला होता. ज्यात ज्योत जगाते चलो याप्रमाणे कोकणातून उदरनिर्वाहासाठी मुंबईत मिलमध्ये कामाला जाणं ही चाकरमानी माणसांचा कसा गळा घोटते याचं जिवंत दर्शन घडवते. बाबी हे त्याचं मूळ प्रातिनिधिक करणारी एक वेगळी कथा. मुंबईतल्या जीवनात लोकल ट्रेन हा प्रवास अविभाज्य भाग आहे. सोबत असलेली व्यक्ती ट्रेनमध्ये चढली आणि आपण गर्दीच्या रेट्यामुळे ट्रेनमध्ये चढू शकलो नाही तर काय अवस्था होते याचा अनुभव थरकाप उडवणारा असताच आहे. यासारखे अनुभव वैयक्तिक पातळीवर प्रत्येकाने घेतलेला असतो तसा तो लेखिकेच्या वाट्यालाही आलेला आहे हे दिसून येतं. नाईक साहेब मताते आजी वासुदेव या व्यक्तिरेखा या संग्रहात आहेत. लेखिकेने या सर्व व्यक्तिरेखा उत्कटपणे साकारताना त्यांच्याशी आपलं नातं तितकंच आतूट आहे इतक्या आत्मीयतेने त्यांची दखल घेतलेली आहे. लेखनासोबतच हिंदी दोहे संस्कृत व मराठी श्लोक यांचेही चपकल संदर्भ ओघवत्या प्रवाहात एकरूप झालेले आहेत. त्यांचा आनंद आणखी वेगळा.
1: श्रोते हो, साहित्य वेद या मालेत आत्ताच आपण ऐकला विद्या प्रभू यांच्या येथे करमाझे जुळती या पुस्तकाचा सांगदेव काळे यांनी घेतलेला वेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. जमीन सजीव आहे कारण जमिनीमध्ये विविध सूक्ष्मजीव वास्तव्य करतात जे पिकांना उपयुक्त आणि अपायकारक असतात. या दोन्ही प्रकारातील सूक्ष्मजीवांची संख्या जमिनीत कमी अधिक प्रमाणात असते. जमिनीत वास्तव्य करणाऱ्या आणि पिकांना रोगकारक्षम सूक्ष्मजीवांच्या संख्येमध्ये बुरशीचं प्रमाण सर्वाधिक आहे, त्यामुळे पिकामध्ये सर्वाधिक रोग बुरशीच्या प्रादुर्भावामुळे होतात. रोगकारक बुरशी मुख्यत्वे जमिनीत वास्तव्य करून असते. ज्या जमिनीत उपयुक्त सूक्ष्मजीवांची संख्या कमी होते आणि पिकांमध्ये रोगनिर्मिती करणाऱ्या सूक्ष्मजीवांची संख्या कमी असते किंवा नसते, त्या जमिनीत पिकावरील मर, खोडकूज, मुळकूज, बुंधाकूज

यासारख्या रोगांचं प्रमाण वाढतं. हे रोग फ्युजेरियम मायक्रोफोमिना रायझोक्टोनिया फोमा फायटोप्थोरा पिथियम इत्यादी जमिनीतील बुरशीमुळे होतात. ट्रायकोडर्मा ही बुरशी जमिनीत आढळणाऱ्या असंख्य बुरशींपैकी एक महत्त्वाची उपयुक्त रोगनाशक बुरशी आहे. शेतामधील पिकांचे अवशेष किंवा टाकाऊ सेंद्रिय पदार्थांवर ही बुरशी वाढते. पेंढा कंपोस्ट खत शेणखत हे सर्व जैविक पदार्थ असून त्यांचा प्रमुख घटक सेल्युलोज हा आहे. जमिनीत वाढणाऱ्या सर्वच शवोपजीवी बुरशी सेंद्रिय पदार्थातील सेल्युलोजमधील साखरेचा अन्न म्हणून वापर करतात. त्याचं विघटन करून सेंद्रिय पदार्थ कुजवण्याचं कार्य करतात. ट्रायकोडर्मा जातीच्या बुरशीचा यात महत्त्वाचा वाटा असतो. या उपयुक्त बुरशीच्या अविश्रांत चाललेल्या कार्यामुळे रोगकारक बुरशींची जमिनीत संख्या मर्यादित आणि संतुलित राहून जमिनीचा कस कायम राखला जातो. परिणामतः उत्पादनात लक्षणीय वाढ होते. ही बुरशी जमिनीमध्ये राहणाऱ्या आणि अनेक पिकांना रोगकारक असणाऱ्या बुरशींना नियंत्रित ठेवण्याचं कार्य करते. या बुरशीमुळे पिकांच्या रोगाचं नियंत्रण कसं होतं किंवा या बुरशीची रोगनियंत्रण करण्याची पद्धत कशी आहे याचा जेव्हा अभ्यास केला तर असं आढळून आलं की बुरशी विविध प्रकारे पिकांच्या रोगकारक सूक्ष्मजीवांचं नियंत्रण करते, म्हणजेच रोगकारक बुरशींचा नाश करते. या बुरशीचं रोगनियंत्रणाचं कार्य प्रामुख्याने तीन प्रकारे चालतं. स्पर्धा प्रतिजैविकता आणि कवक परोपजीविकता यांचा यामध्ये समावेश आहे. ट्रायकोडर्मा बुरशीच्या वापराचा उपयोग वांगी मिरची टोमॅटो काळी मिरी पानवेल पानवेल जायफळ लवंग रताळी हरभरा मूग भुईमूग तूर आलं हळद केळी घोरकंद कणगर करांदा सुरण कलिंगड विविध फुलझाडांची रोपं सुपारी नारळ भात वेलवर्गीय भाजीपाला मोगरा कंद पिकं तेलबिया पिकं सूर्यफूल इत्यादी पिकावरील फ्युजेरियम रायझोक्टोनिया फायटोप्थोरा फोमा मायक्रोफोमिना इत्यादी बुरशीमुळे उद्भवणारे मर मुळकूज रोपावस्थेतील मर रोपकूज बुंधकूज खोडकूज फळ काढणीनंतर फळकूज कंदकूज या रोगांच्या नियंत्रणासाठी होतो. तसंच ही बुरशी बियाण्याद्वारे पसरणाऱ्या बुरशीच्या नियंत्रणासाठी उपयुक्त आहे. याचे फायदे म्हणजे बियाण्यामार्फत प्रसारित पावणाऱ्या बुरशीजन्य रोगांचं नियंत्रण होतं. ही बुरशी सेंद्रिय पदार्थ जलद कुजवण्याचं कार्य करते, म्हणून या बुरशीचा वापर कंपोस्ट खत करण्यासाठी करता येतो. ट्रायकोडर्मा हे नैसर्गिक जैविक बुरशीनाशक असल्यामुळे पर्यावरणाच्या प्रदूषणास आळा बसतो आणि वापराचा वनस्पतीवर विपरीत परिणाम होत नाही. बुरशीच्या जमिनीतील वापरामुळे गाजर गवताच्या बियाण्याची तसंच अन्य तणांची उगवण शक्ती कमी करण्यास मदत होते, म्हणजेच तण नियंत्रणासाठी सुद्धा हिचा उपयोग होऊ शकतो.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात निरोगी वृद्धत्वासाठी योग याविषयीची माहिती आपण ऐकणार आहात. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत.
1: श्रोतेव नमस्कार. यावर्षी आपण 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन निरोगी वार्धक्यासाठी योगा फॉर हेल्थ एजिंग या संकल्पनेवर साजरा करीत आहोत. जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याची संकल्पना विशद करताना आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक परिपूर्णता अथवा संपूर्ण सुस्थिती होय, आनंद होय, केवळ रोगांचा अभाव म्हणजे आरोग्य नव्हे. आजच्या आधुनिक काळात संपत्तीत वाढ होत आहे, ऐषारामाचं जीवन आपण जगत आहोत, परिश्रम, मजुरी, मेहनत यांचे प्रमाण कमी झालेले आहे. तसेच आजची जीवनशैली, आहारविहार यात आमूलाग्र बदल झाल्याने आपण 40 आलेल्यातच पाहतोय की मेदवृद्धी, मधुमेहाचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या वयाबरोबर अनेक प्रकारचे रोग निर्माण झालेले आहेत. यात प्रामुख्याने रक्तदाबाचे कमी किंवा अधिक प्रमाण, हृदयरोग

0: कॅन्सर, संधिवात, सांधेदुखी, मानसिक विकार, विसरभुळेपणा, मलबद्धता, आम्लपित्त यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वार्धक्य, वृद्धत्व धोक्यात आले आहे. मनुष्य शरीर हे एक अलौकिक मंदिर असल्याने ते स्वच्छ, सुंदर, मजबूत, टिकाऊ ठेवणे आवश्यक आहे. तसेच या शरीराचे संवर्धन, संगोपन करणे महत्त्वाचे आहे. याकरिता दररोज योग करणे अत्यावश्यक आहे. योग म्हणजेच आचरण होय. यात आहार, विहार, विचार आणि व्यवहार होय. योग आपण पाहतो की काही जण फक्त आसन आणि प्राणायाम किंवा व्यायाम करतात, मात्र आहार विहाराकडे लक्षच देत नाही. त्यामुळे साहजिकच शरीराच्या समस्या जोर धरत आहे. निसर्गाच्या नियमांचे पालन केल्यास, रोज आपल्या शरीराकरता योगद्वारे वेळ दिल्यास, निश्चितच आपले वार्धक्य मजेत, आनंदात आणि आरोग्यदायी जाईल. काहींना असे वाटते की वृद्धावस्था एक अटळ अवस्था आहे. या अवस्थेत आजारांच्या समस्या येणारच आणि एक दिवस जायचेच आहे असा विचार करतात. मात्र आपल्याला अकाली वृद्धत्व येणार नाही याकरिता आपण योगाद्वारे निश्चितच प्रयत्न करू शकतो. आसन प्राणायामाच्या मदतीने विविध प्रकारांनी स्नायूंची हालचाल, आकुंचन, प्रसरण, शिथिलीकरणाने आरोग्य सुदृढ होते. आयुष्यभर निरोगी राहण्याची शक्ती आसनांमुळे प्राप्त होते. आसने अनेक प्रकारचे आहे, मात्र आपले वय, शरीर, शक्ती आणि प्रकृतीला अनुरूप अशीच आसने आपण यावयात करणे योग्य ठरते. आसन प्राणायामाबरोबरच ध्यान धारणा केल्यास निश्चितच मनाला शांती मिळते. शारीरिक मानसिक रोग दूर होतात. वृद्धावस्थेत कोशिकांची निर्माण क्षमता जी असते तर ती मंदावलेली असते. प्राणायामांच्या मदतीने श्वासाचे संतुलन साधले जाते. ॲसिडिटी, आम्लपित्त या आजारावर आपण बघितलं तर कपालभाती, भस्त्रिका प्राणायाम, तसेच आसनांमध्ये पचिमोत्तासन, वक्रासन, त्रिकोणासन, उड्डयनबन याद्वारे आपण त्याच्यावर मात करू शकतो. मधुमेहामध्ये आपण अनुलोम विलोम प्राणायामाबरोबरच उड्डयनबंद, त्यानंतर आसनांमध्ये सर्वांगासन, मंडुकासन, वज्रासन, सुप्त वज्रासन हे आसन करून आपण याच्यावर मात करू शकतो. मलबद्धता, कॉन्स्टिपेशन आपण ज्याला म्हणतो हे बऱ्याच जणांमध्ये आढळून येतं. याकरता भस्त्रिका प्राणायामाबरोबर उड्डयनबंद, त्रिकोणासन, वक्रासन, पचिमोत्तासन, त्याचबरोबर नवली क्रियासुद्धा केल्यास निश्चितच फायद्याचं ठरेल. लठ्ठपणा आपल्याला जर कमी करायचा असेल तर भस्त्रिका प्राणायामाबरोबर उज्जयी, कपालभाती, उड्डयनबंद, सर्वांगासन, वज्रासन, धनुरासन, पश्चिमोत्तासन हे करू शकतो. अर्धांगवायू पॅरालिसिस आलेल्यांना अनुलोम विलोम प्राणायाम, नाडीशोधन प्राणायाम महत्वाचे ठरते. मूत्रपिंड विकारात अनुलोम विलोम, नाडीशोधन, उड्डयनबंद, भुजंगासन, धनुरासन हे महत्वाचे ठरते. चिंता, मनोदौर्बल्य, डिप्रेशनकरिता नाडीशोधन, भ्रामरी, सूर्यभेदन प्राणायामाबरोबर वक्रासनसुद्धा महत्वाचे ठरते. याबरोबरच सर्व आजारांकरिता हास्यासन, धारणा आणि ध्यान केल्यास निश्चितच अकाली वृद्धत्व आपण टाळू शकतो आणि आपण योगाद्वारे निरोगी जीवन आनंदाने जगू शकतो. नमस्कार.
1: निरोगी वृद्धत्वासाठी योग याविषयीची माहिती आपण ऐकली आजच्या आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत, कार्यक्रमाचे सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर, निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची.

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, भारत हा मान्सून म्हणजेच मोसमी पावसावर अवलंबून असलेला देश आहे. भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांमुळे आणि पृथ्वीवरील स्थानामुळे भारतात 3 ऋतू आहेत, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. भारतात मान्सून पाऊस पडतो कारण उन्हाळ्यात समुद्राच्या तुलनेत जमीन जास्त तापते, त्यामुळे जमिनीवर हवेचा दाब कमी होतो. समुद्रावरील तापमान जमिनीच्या तुलनेत कमी असल्यामुळे समुद्राकडे हवेचा दाब वाढतो, त्यामुळे आर्द्रतायुक्त वारे समुद्राकडून भारताकडे येतात. हे नैऋत्य मान्सून वारे म्हणून ओळखले जातात. हे वारे हिंदी महासागर आणि अरबी समुद्रातून बाष्पयुक्त आर्द्रता घेऊन येतात, त्यामुळे पावसाची निर्मिती होते. मान्सून हा शब्द अरबी भाषेतील मौसिम या शब्दापासून आला आहे. अरबी भाषेत त्याचा अर्थ ऋतू किंवा हंगाम असा आहे. ऋतूनुसार दिशा बदलणाऱ्या

0: यांना मान्सून असे म्हणतात. भारतात साधारणतः 1 जून पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होतो आणि हळूहळू संपूर्ण देशात पसरतो. मान्सून पावसावर भारताची शेती, उद्योग आणि सामान्य जनतेचे जीवन अवलंबून आहे. आपल्या देशात फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यात उन्हाळा ऋतू असतो. होळी हा सण येऊन गेला की हळूहळू उन्हाळा आपला प्रभाव वाढवू लागतो. हिवाळ्याच्या 4 महिन्यांच्या थंडीनंतर उन्हाळा हा ऋतू सुरू झाला की वातावरणात उष्णता जाणवू लागते. मे महिन्यात तर उन्हामुळे कंटाळलेला प्रत्येक जीव पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो. आपल्या देशात मोसमी पावसाचे म्हणजेच पावसाळ्या ऋतूचे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे 4 महिने आहेत. काही वेळेस एप्रिल मे महिन्यात वाळिवाचा पाऊस पडतो. मे महिन्याच्या कडक उन्हानंतर जूनमध्ये पावसाळा ऋतूला सुरुवात होते. पण अलीकडे काही वर्षात जूनमध्ये सुद्धा पाऊस पडत नाही असे चित्र पाहायस मिळत आहे. यावर्षी तर तापमानाने उच्चांक गाठला आहे. या वाढत्या तापमानाचा आपल्या आरोग्यावर, आपल्या जीवनशैलीवर विपरीत परिणाम होतो. यावर्षी तर भारतातल्या काही ठिकाणी तब्बल 47 ते 48 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान होते. ही खूप चिंताजनक गोष्ट आहे. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान वाढ ही पर्यावरणीय समस्या आहे आणि ती भारतासारख्या विषुववृत्तीय देशांमध्ये प्रकर्षाने जाणवत आहे. तापमान वाढ झाल्यामुळे उष्माघाताच्या बळींची संख्या वाढत आहे आणि या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी तापमान वाढ थांबवली पाहिजे. आणि तापमान वाढ थांबवण्यासाठी आपले खरेखुरे साथीदार, पर्यावरणाचे शिलेदार म्हणजे वृक्ष. मग आपल्याला आठवण होते पर्यावरण जपण्याची. मग आठवण होते झाडे लावली पाहिजेत, प्रदूषण टाळलं पाहिजे. पण एकदा जूनच्या शेवटी पावसाळ्याला सुरुवात झाली की आपण आपल्याच कामकाजात मग्न होतो आणि केलेला संकल्प विसरून आपल्या कामाला लागतो. आपल्या मूलभूत गरजांची पूर्तता ही पूर्णपणे पर्यावरणातून होत असते, निसर्गातून होत असते हे आपल्याला माहीत असून सुद्धा पर्यावरण संवर्धनाकरिता आपल्याकडून कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाही. उलट पर्यावरणातील उपलब्ध घटकांचा वापर आपण आपल्या हव्यासापोटी करीत आहोत. मानवाच्या या स्वार्थी वृत्तीमुळे पर्यावरणाचे संतुलन मोठ्या प्रमाणावर बिघडत चालले असून त्याबाबत वेळीच जागरूकता न झाल्याने येणाऱ्या काळात गंभीर समस्यांना सामोरे जावे लागेल. यामध्ये कोणतीही दुमत नाही. मानव इतर सजीवांपेक्षा बुद्धिमान असला तरी तो सुद्धा पर्यावरणाचाच एक घटक आहे हे विसरता कामा नये. याबद्दल अधिक माहिती उद्याच्या भागात जाणून घेऊया. नमस्कार
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.
1: दुपारचे 2:15 वाजत. आता दिल्लीहून प्रसारित होणारे हिंदीतलं बातमीपत्र समाचार दोपहर समाचार आम्ही सहक्षेपित करत आहोत.

रागेश्री कुलकर्णी यांनी गायलेला राग शुद्ध सारंग आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ श्रीकांत भावी यांनी, हार्मोनियमची साथ लीलाधर चक्रवर्ती यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकला होता आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचं प्रतिपादन. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात फुटीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अरविंद सावंत यांनी घेतली लोकसभा सभापतींची भेट. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताचं संरक्षण सामुग्री उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर. आणि राज्यात धार्मिक राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल झालेले 44 खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय. राज्यात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विन वैष्णव यांनी म्हटलं आहे. पुण्याजवळ रांजणगाव औद्योगिक वसाहतीत जबील या इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाच्या विस्तारित सुविधेचं उद्घाटन केल्यानंतर आज ते बोलत होते.
1: प्लांट में एक बड़ा रिफॉर्म किया है. 1950s में एक ऐसा लेफ्ट

0: ओरिएंटेड माइंडसेट था गवर्नमेंट्स का कि हर चीज पे कंट्रोल हो, उसके कारण एक बड़ा इंडियन इकोनॉमी में और विशेषकर मैन्युफैक्चरिंग सेक्टर में देयर वाज अ ह्यूज बैरियर व्हिच वाज देयर। देवेंद्र जी साहब, आपने ये जो रिफॉर्म किया है इसके लिए एक आपका हार्दिक अभिनंदन बनता है, जो देश की तकदीर को बदलने वाला रिफॉर्म है।
1: इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात महाराष्ट्राच्या कामगिरीचं कौतुक त्यांनी केलं, तसंच एका दिवसात सर्व परवानग्या देण्याच्या उद्योगस्नेही धोरणाचीही त्यांनी प्रशंसा केली। कौशल्य विकासाकरता गुंतवणूक कमी पडू दिली जाणार नाही असं आश्वासन देऊन त्यांनी महाराष्ट्रातल्या प्रस्तावित आणि प्रगतीपथावरच्या रेल्वे प्रकल्पांची माहिती दिली। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन पाठोपाठ मुंबई ते पुणे प्रवास 48 मिनिटांवर आणणारा, तसंच पुणे ते हैदराबाद प्रवास 90 मिनिटांवर आणणारा बुलेट ट्रेन प्रकल्प लवकरच सुरू होईल असं त्यांनी सांगितलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित होते। मुंबई पुणे हा देशातला सर्वात प्रगत आर्थिक कॉरिडोर ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। जेएनपीटी आणि वाढवण बंदरांना जोडणारा समर्पित मालवाहतूक लोहमार्ग बांधण्याच्या प्रस्तावाबाबत आपण रेल्वेमंत्र्यांशी बोललो आहोत असं ते म्हणाले। G7 परिषदेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सर्वांसाठी संतुलित सर्वसमावेशक आणि शाश्वत आर्थिक विकासाला चालना यावर आयोजित चर्चा सत्रात भाग घेणार आहेत। फ्रान्समध्ये एव्हियन इथं सुरू असलेल्या या परिषदेत G7च्या सदस्य देशांबरोबरच OECD म्हणजेच जागतिक आर्थिक सहकार्य करणाऱ्या देशांचे तसंच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित आहेत। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर मोदी यांची आज संध्याकाळी द्विपक्षीय बैठक होणार आहे। विविध क्षेत्रांमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यामधले द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबरोबरच दोन्ही देशांशी संबंधित अनेक महत्वाच्या स्थानिक तसंच जागतिक मुद्द्यांवरही यावेळी चर्चा होईल। फेब्रुवारी 2025 नंतर पहिल्यांदाच दोन्ही नेत्यांची समोरासमोर भेट होणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी विनंती करणारं पत्र खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना लिहिलं आहे। प्रसारमाध्यमांमधल्या वृत्तानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत आहेत असं अरविंद सावंत आपल्या पत्रात म्हणाले आहेत। राजकीय पक्षापासून स्वतंत्र असा कोणताही अधिकार विधिमंडळ पक्षाकडे नसतो। नेतृत्व ठरवणं, व्हीप जारी करणं आणि सभागृहातल्या कामकाजाबाबत निर्देश जारी करणं हे अधिकार फक्त मूळ पक्षाकडेच असतात। त्यामुळे पक्षाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दाव्याचा कुठलाही प्रस्ताव आल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतीही अंमलबजावणी करू नये अशी विनंती खासदार अरविंद सावंत यांनी सभापती ओम बिर्ला यांना केली आहे। यासंदर्भात खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी आज सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या नेत्यांना फोडण्याच्या तथाकथित प्रयत्नांशी भाजपाचा काहीही संबंध नसल्याचं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे। आपल्या पक्षातल्या काही खासदारांना विकत घेण्यासाठी भाजपाकडून 15 कोटी रुपयांची आगाऊ रक्कम दिली जात असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता। त्या दाव्यावर बावनकुळे यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे। भाजप आणि त्यांच्या नेत्यांना या वादात ओढण्याचे प्रयत्न अयोग्य आहेत। उद्धव ठाकरे आपल्या आमदारांना आणि खासदारांना पक्ष सोडून जाण्यापासून रोखण्यात अपयशी ठरले आहेत असा आरोपही त्यांनी केला। भारताच्या कृषी उत्पादन निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून भारत दररोज 5,000 उत्पादनं निर्यात करतो असं कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिषेक देव यांनी सांगितलं आहे। भारताची स्पर्धा अमेरिका, ब्राझील, चीन आणि युरोपियन युनियन अशा तगड्या निर्यातदारांसोबत असूनही भारताने हे साध्य केल्याचं देव म्हणाले। भारताची कृषी मालाची निर्यात गेल्या वर्षी 53 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली असून जगातल्या पहिल्या 10 देशांमध्ये भारताचा क्रमांक लागतो असं ते म्हणाले। तांदूळ आणि मसाल्याच्या पदार्थांशिवाय भारत आता अननस, द्राक्ष, डाळी या पदार्थांचीही निर्यात करत आहे असंही त्यांनी नमूद केलं। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आर्थिक वर्ष 2025-26 भारताचं संरक्षण उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशाद्वारे सांगितलं। गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यात 15.5% वाढ झाली आहे। गेल्या वर्षी हे उत्पादन 1,54,000 कोटी इतकं होतं तर 2020-21

84,000 कोटी रुपये इतकं होतं असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. 2013-14 भारताचं संरक्षण उत्पादन 4,746 कोटी रुपये इतकं होतं, त्यामुळे गेल्या 12 वर्षात संरक्षण उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं ते म्हणाले. संरक्षण उत्पादन विभागाच्या आणि इतर सर्व संबंधितांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हे शक्य झालं. नवनवे उपक्रम, खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग, निर्यात क्षमतेत वाढ यांच्या जोरावर संरक्षण उत्पादन क्षेत्र सातत्यानं प्रगती करत आहे असं राजनाथ सिंह म्हणाले. राज्यात झालेल्या धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल 44 खटले मागे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आहे. यासंबंधीची शिफारस सरकारला करण्यात आल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि उपसमितीचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली आहे. शेलार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह इथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र महिलांशी संबंधित गुन्हे, गंभीर स्वरूपाचे खटले, वैयक्तिक आणि दिवाणी प्रकरणं ही शासनाच्या धोरणांतर्गत माफ केली जाऊ शकत नाहीत, त्यामुळे अशा प्रकरणांवरील खटले मागे घेतले जाणार नसल्याचं शेलार यांनी सांगितलं. महाराष्ट्रात राज्याच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना लोकायुक्त पदावर

कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांवरचा तिसरा रोड शो उद्या मुंबईत होणार आहे. केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्रालयाने आयोजित केलेल्या या रोड शोला केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री जी किशन रेड्डी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. भारताच्या कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्पात उद्योगांचा सहभाग वाढावा या उद्देशाने कोळसा मंत्रालयाच्या संकल्पनेतला हा रोड शो नवी दिल्ली आणि हैदराबाद नंतर आता मुंबईत होत आहे. राज्यातल्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर तयारी पूर्ण झाली असून मतदान केंद्र अधिकाऱ्यांना निवडणूक साहित्याचं वितरण करण्यात आलं आहे. भारत विरुद्ध अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज लखनौ इथं सुरू झाला. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 22 षटकात 2 बाद 163 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचं प्रतिपादन. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात फुटीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अरविंद सावंत यांनी घेतली लोकसभा सभापतींची भेट. आर्थिक वर्ष 2025-26 भारताचं संरक्षण सामुग्री उत्पादन 178,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर. आणि राज्यात धार्मिक राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल झालेले 44 खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 3 अजून 10 मिनिटं झालेली आहेत. पहिली सभा संपली, पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो नमस्कार, शुभसंध्या. सायंकाळचे 5 वाजत आहेत, आमची दुसरी सभा आता सुरू होत आहे. दुसऱ्या सभेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. सभेच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहोत ठळक बातम्या.

नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूयात काही ठळक घडामोडी। राज्यात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल अशी माहिती तंत्रज्ञान अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे।

0: पुण्याजवळ रांजणगाव औद्योगिक वसाहतीत एका इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाच्या कार्यक्रमात आज ते बोलत होते. इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात महाराष्ट्राच्या कामगिरीचं कौतुक त्यांनी केलं, तसंच एकाच दिवसात सर्व परवानग्या देण्याच्या उद्योगस्नेही धोरणाचीही त्यांनी प्रशंसा केली. त्यानंतर अश्विनी वैष्णव यांनी पुणे रेल्वे स्थानकावर पुणे साईनगर शिर्डी या थेट दैनंदिन रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवला. आर्थिक वर्ष 2025-26 भारताचं संरक्षण उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोचल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समाज माध्यमावरल्या संदेशाद्वारे सांगितलं. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यात 15.5% वाढ झाली आहे असं सिंह म्हणाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कोणत्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी विनंती करणारं पत्र खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना लिहिलं आहे. यासंदर्भात खासदार सावंत आणि अनिल देसाई यांनी आज सभापतींची भेट घेतली. राज्यात झालेल्या धार्मिक राजकीय आणि सामाजिक आंदोलनादरम्यान दाखल 44 खटले मागे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीनं घेतला आहे. यासंबंधीची शिफारस सरकारला करण्यात आल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि उपसमितीचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 347 अंकांची वाढ झाली आणि तो 77,156 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 97 अंकांची वाढ नोंदवत 24,086 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 5:02 होत आहेत. सादर करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात महावीर बागवडे यांनी गायलेला राग मुलतानी. विलंबित बंदिश आहे 1 तालात, द्रुत आणि तराना बंदिश आहे 3 तालात. यांना तबला साथ दिली आहे मोहन पारसनीस यांनी आणि हार्मोनियमची साथ आहे साहिल पुंडलिक यांची. तर ऐकूया महावीर बागवडे यांनी गायलेला राग मुलतानी.

0: श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात महावीर पागवडे यांनी गायलेला राग मुलतानी ऐकलात. यांना तबला साथ दिली होती मोहन पारसनीस यांनी आणि हार्मोनियमची साथ दिली होती साहिल पुंडलिक यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. अवश्य ऐका बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.

0: नव्या पिढीची आघाडीची गायिका शरयू दाते आपल्या भेटीला येणार आहे. जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने मराठी हिंदी रियालिटी शो मधली स्पर्धक ते पार्श्वगायिका हातीचा सुरेल प्रवास.
1: नारी सात जन्मासाठी बांधली गदोरी.
0: गायिका शरयू दाते हिच्याशी गप्पा मारल्या आहेत दीप्ती आंबेकर हिने. नक्की ऐका रविवारी 21 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 FM गोल्ड मुंबई आणि न्यूज ऑन AR ऍप वरही.
2: श्रोते हो, संध्याकाळचे 5:30 होत आहेत. सादर करीत आहोत कार्यक्रम युववाणी.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात आज ऐकूयात वीरांगणा महाराणी लक्ष्मीबाई अर्थात झाशीची राणी यांच्या पुण्यतिथीच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम शौर्याची अमरगाथा. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं आहे गायत्री सुतार यांनी, सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: युवक मित्रमैत्रिणींनो नमस्कार. युवानीच्या स्टेट्यून या सदरात मी गायत्री अविनाश सुतार आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. जिस उम्र में लोग जिंदगी के ख्वाब बुनते हैं, उसने अपनी पूरी उम्र एक मुल्क के नाम लिख दी. तख्त उसका था मगर फिक्र वतन की थी. वो रानी कम आज़ादी का पहला ख्वाब ज़्यादा थी. झांसी की मिट्टी आज भी ये सदाई देती है, वफा की आखिरी हद लक्ष्मीबाई होती है. मित्रांनो, वीरांगणा महाराणी लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर ज्यांना झाशीची राणी लक्ष्मीबाई म्हणून ओळखले जाते, ती भारतातील महिला सक्षमीकरणाचे प्रतीक आहे. भारतीय इतिहासात त्यांना एक प्रसिद्ध व्यक्तिरेखा म्हणून ओळखले जाते. त्यांचा दृढ निश्चय अतुलनीय होता. त्यांना भारताची जोन ऑफ आर्क म्हणून व्यापकपणे ओळखले जाते आणि भारताच्या पहिल्या मुक्ती लढाईतील त्या एक प्रमुख व्यक्तिरेखा होत्या. लक्ष्मीबाईंनी ब्रिटिशांविरुद्ध शौर्याने लढा दिला आणि भारतीय इतिहासावर अमिट छाप पाडली. देशभक्ती आणि आपल्या देशाबद्दल अभिमानाने भरलेली ती एक कन्या आणि राणी म्हणून मिळणे हे भारताचे भाग्य होते. महाराणी लक्ष्मीबाईंचे मूळ नाव मणिकर्णिका होते. त्यांचे वडील मोरोपंत तांबे हे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते. तांबे कुटुंब मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील गुढेगावचे होते. राणीचा जन्म मोरोपंत तांबे आणि भागीरथीबाई तांबे यांच्या पोटी उत्तर प्रदेशातील काशी येथे 19 नोव्हेंबर 1835 रोजी झाला. त्यांचे वडील व्यवसायानिमित्त पुणे आणि सातारा येथे स्थायी झाले होते. नेवाळकर कुटुंब मूळचे कोट रत्नागिरी येथील होते. पेशव्यांनी त्यांना जळगावच्या पारोळा येथील जहागीर दिली आणि कालांतराने झांशी संस्थानची सुभेदारी दिली. इसवी सन 1818 नंतर इंग्रजांशी तह करून नेवाळकरांनी झांशी वंश परंपरागत

ताब्यात घेऊन महाराजा ही पदवी धारण केली. राणी लक्ष्मीबाई धोरणी, चतुर, युद्धशास्त्र निपुण, शूर आणि थोर नेतृत्वगुण असणाऱ्या होत्या. त्या जन्मतः कोणत्याही राजघराण्यातील नव्हत्या, परंतु राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमध्ये वावरत वाढल्या होत्या. त्यांचे पालनपोषण पेशव्यांचे राजवाड्यात झाले आणि पेशवा बाजीराव दुसरे यांनी तिला स्वतःच्या मुलीसारखे वागवले. ते त्यांना चबिली असे म्हणत, ज्याचा अर्थ खेळणारी असा होतो. नानासाहेब आणि तात्या टोपे यांच्यासोबत ती वाढत असताना त्यांना मार्शल आर्ट्स, तलवारीने लढणे आणि घोडेस्वारीचे प्रशिक्षण देण्यात आले. अशा असामान्य संगोपनामुळे राणी लक्ष्मीबाई त्यांच्या वयाच्या इतर मुलींपेक्षा अधिक स्वतंत्र होत्या.

राजवाडे आणि मंदिरांमध्ये फिरताना लक्ष्मीबाईंना पालखीऐवजी घोड्यावर स्वार होणे जास्त आवडायचे. मनाची एकाग्रता, चपळता, शरीराचं तोल सांभाळण्याचे कौशल्य आणि चतुरस्त्र भान वृद्धिंगत करणाऱ्या मल्लखांब विद्येतही राणी लक्ष्मीबाई तरबेज होत्या. 19 मे 1842 रोजी त्यांचे विवाह झांशी संस्थानचे राजे श्रीमंत महाराजाधिराज महाराजा गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला. तेव्हा त्यांचे नाव बदलून लक्ष्मीबाई असे ठेवण्यात आले. लग्नानंतर झांशीच्या प्रजेत राणीबद्दल विशेष प्रेम निर्माण झाले. मात्र दरबारचे कामकाज राणीने पाहणे गंगाधररावांना पसंत नव्हते. त्यामुळे राणीने आपला वेळ स्वतःच्या कौशल्यांना जपण्यासाठी वापरला. त्यांनी रोजचा व्यायाम, कसरत, घोडेस्वारी आणि तलवारबाजी नियमित सुरू ठेवली. महाराज गंगाधरराव आणि महाराणी लक्ष्मीबाई यांना एक मुलगा झाला, परंतु तो 3 महिन्यांचा असताना मृत्यू पावला. या दुःखातून गंगाधरराव खचले. त्यांनी वासुदेवराव नेवाळकर यांचा मुलगा आनंदराव याला दत्तक घेऊन त्याचे नाव दामोदरराव असे ठेवले. 21 नोव्हेंबर 1853 रोजी महाराज गंगाधररावांचे निधन झाले. महाराजांच्या मृत्यूनंतर ब्रिटिश

0: दामोदरराव यांना झाशीच्या सिंहासनाचा कायदेशीर वारस म्हणून मान्यता देण्यास नकार दिला, कारण तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी यांनी भारतीय संस्थाने काबीज करण्यासाठी सुरू केलेल्या धोरणाचा उल्लेख डॉक्ट्रिन ऑफ लॅप्सचा होता. लॉर्ड डलहौसीच्या द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 या पुस्तकात विस्ताराच्या योजना स्पष्ट करताना विनायक दामोदर सावरकर लिहितात, केवळ पंजाबच नव्हे तर ब्रह्मदेशाचे विस्तृत अधिराज्य गिळंकृत करूनही डलहौसीची भूक समाधानी नव्हती. भारताच्या सीमा वाढल्या असल्या तरी आत प्राचीन राज्यांच्या कबरी होत्या, त्यामुळे डलहौसीने त्यांना उपटून टाकण्यास आणि सर्व काही समतल करण्यास सुरुवात केली. त्यांनी केवळ खूप मौल्यवान जागा व्यापली नाही तर त्या कबरींमधून एके दिवशी भारताच्या चुकांचा बदला घेणारे उदयास येतील अशी भीती होती. ईस्ट इंडिया कंपनी भारतीयांविरुद्ध वापरत असलेल्या अनेक दडपशाही उपायांपैकी एक म्हणजे डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स. भारत धार्मिक छळ, राजकीय मानवी हक्कांचे उल्लंघन आणि नैसर्गिक संसाधनांचे शोषण यासारख्या संघटनांना तोंड देत होता. त्याच्या शतकानुशतके जुन्या स्थापित संस्था नामशेष होण्याच्या मार्गावर होत्या.
1: देश से है प्यार तो हर पल ये कहना चाहिए, मैं रहूं या ना रहूं भारत ये रहना चाहिए. भारत रहना चाहिए.

जून 1857 रोजी राणी लक्ष्मीबाईंनी स्वतःचा राज्याभिषेक करून बुंदेलखंडच्या सम्राज्ञी म्हणून घोषणा केली. झांसीच्या राजदरबारात त्यांना बिरुदावली लावली जायची. जेव्हा त्या शाही पोशाखात, विशेषतः महाराष्ट्रीय नववारी साडी, खांद्यावर शेला किंवा निळा मखमली पायजमा आणि लाल मखमली अंगारखा, डोक्यावर चंदेरी निळा फेटा आणि कमरेला रत्नजडित तलवार बांधून राजदरबारी यायच्या, तेव्हा ही बिरुदावली त्यांना दिली जायची. 1853 मध्ये महाराणी लक्ष्मीबाईंनी महाराज गंगाधरराव नेवाळकर यांच्या परवानगीने झांशी राजमहालाच्या अंगणात एक महिला सेना तयार केली होती. या सेनेचे नाव दुर्गा दल असे होते. इसवी सन 1857 ते 1858 स्वातंत्र्य युद्धात या नारी सेनेने इंग्रजांविरुद्ध लढा देत महत्वाची भूमिका बजावली. त्यावेळी हिंदुस्थानातील संस्थाने खालसा करण्याचा निर्णय गव्हर्नर जनरल डलहौसीने घेतला होता. त्यानुसार 13 मार्च 1854 रोजी झांसीच्या जनतेला उद्देशून जाहीरनामा काढण्यात आला. दत्तक विधान नामंजूर करून झांसी संस्थान ब्रिटिश सरकारात विलीन करण्यात आले. त्यावेळी स्वाभिमानी राणीने मेरी झांसी नहीं दुंगी असे स्फूर्तीदायक उद्गार काढले. कंपनी राजवटीविरुद्ध आणि त्याच्या मार्गांविरुद्ध सुरू झालेला मोठा उठाव जून 1857 मध्ये झांसीला पोहोचला. राणी लक्ष्मीबाईंच्या सक्षम राजवटीत झांसी लवकरच स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांचा गड बनला. 5 जून 1857 रोजी झांशीतही शिपायांचा उद्रेक झाला. केवळ 35 शिपायांनी इंग्रजांना पळवून लावले. या परिस्थितीत राणी लक्ष्मीबाईंनी इंग्रजांच्या परवानगीची वाट न पाहता किल्ल्यावर राहण्याचा निर्णय घेतला. पुढे 22 जुलै 1857 रोजी ब्रिटिशांनी राणींना झांशीची अधिकार सूत्रे हाती घेण्यास सांगितले. राणी पुन्हा राजकर्त्या झाल्या, परंतु त्यांच्यासमोर अत्यंत बिकट परिस्थिती होती. मनुष्यबळाची कमतरता आणि रिकामा खजिना यामुळे प्रजेच्या मनात असुरक्षिततेची भावना. तरीही राणी लक्ष्मीबाईंनी खंबीरपणे परिस्थिती हाताळली. त्यांनी जुन्या विश्वासू लोकांना परत बोलावून त्यांना महत्वाची पदे दिली. दिवान लक्ष्मणरावांना प्रधानमंत्री तर वडील मोरोपंत तांबे यांना खजिनदार नेमले. लक्ष्मणरावांचे भाऊ, मुलगा मुनसब भोलानाथ आणि नामांकित गोलंदाज खुदाबक्ष यांना फौजेचे शस्त्रास्त्रांच्या जोडणीचे काम दिले. बंडखोर ठाकूरांना धोरणीपणाने आपल्या बाजूस वळवून राज्याच्या सल्लागार मंडळात सामील करून घेतले. ब्रिटिशांनी निकामी केलेल्या 22 तोफा पुन्हा सुरू करून तोफगोळ्यांची निर्मिती केली. इंग्रजांविरुद्ध बंड करणाऱ्या विद्रोही शिपायांना आपल्या सैन्यात सामील करून घेतले. यामुळे झांशीवर हल्ला करू पाहणाऱ्या ब्रिटिशांना राग आला. झांशीवर हल्ला करण्याची जबाबदारी सर ह्यू रोज यांना देण्यात आली. परंतु झांशीच्या भूमीवर पाऊल ठेवताच इंग्रजी सैन्याचे मोठे नुकसान झाले. शत्रूला पुरवठा रोखण्यासाठी राणीच्या आदेशानुसार झांशीच्या सभोवतालच्या सर्व जमिनी उद्ध्वस्त करण्यात आल्या होत्या. शेतात धान्याचा एक तुकडाही नव्हता, कुरणात गवताचा एकही तुकडा नव्हता, त्यांना आश्रय देणारे एकही झाड नव्हते. पण इंग्रज झांशीपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले. ही सर्व परिस्थिती पाहता लक्ष्मीबाईंनी क्रांतिकारी सैन्यात सामील होण्याचा निर्णय घेतला आणि ग्वाल्हेर राज्यात सैन्याला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यांच्या सक्रिय सहभागाने आणि सामरिक कौशल्याने सर्वांना प्रेरणा दिली.

झाशीचे लोक देशाच्या यशासाठी प्रार्थना करत होते. येथील मंदिरे युद्धभूमीवर गेलेल्या सैनिकांना आशीर्वाद देत असत आणि परत आलेल्या जखमींची काळजी घेत असत. दरम्यान 21 मार्च 1858 रोजी सकाळी सर ह्यू रोज आपल्या फौजेसह झांशीजवळ आला. त्याने राणीला निशस्त्र भेटीस येण्यास किंवा युद्धास तयार राहण्यास सांगितले. ब्रिटिशांच्या विश्वासघातामुळे आणि अन्यायामुळे भारतात परकीय शासन नको अशा ठाम मताच्या राणींनी भेटीस जाण्यास नकार दिला. त्याचवेळी त्यांनी तात्या टोपे यांच्याशी संधान बांधून एका बाजूने इंग्रजांवर हल्ला करण्याची सूचना केली. उत्तम सेनानी आणि कर्तबगार राजकारणी असणाऱ्या ह्यू रोजने झांशीच्या किल्ल्यावर मारा करण्यासाठी आजूबाजूच्या टेकड्यांवर कब्जा मिळवला आणि तिथे तोफा चढवल्या. सुरुवातीला झांशीची बाजू अभेद्य होती. घनगर्ज, नालदार, भवानी शंकर, कडक बिजली या तोफांनी चांगला प्रतिकार केला. गौस खान याने तर तोफेमधून असा मारा केला की 2 शिवमंदिरे वाचली. या गोष्टीसाठी आजही झांशीतील लोक त्यांना धन्यवाद देतात. युद्धाच्या 9व्या दिवशी इंग्रजांनी पश्चिमेकडील तोफा बंद पाडून त्या बाजूच्या तटाला खिंडारी पाडली. ही खिंडारी बुजवण्यासाठी

0: रातोरात काम झाले, ज्यामध्ये स्त्रियांनी चुना, दगड आणि विटा ने आण करण्याचे काम केले. शेवटी झांशीमधील शंकर किल्ल्यावरील मोठ्या विहिरीतून संपूर्ण झांशीला पाणी पुरवठा होत असे. ही विहीर आणि दारूगोळा तयार होणारा कारखाना इंग्रजांनी उद्ध्वस्त केला. अशा परिस्थितीत राणींची आशा पेशव्यांकडून येणाऱ्या मदतीवर होती. 31 मार्चला तात्या टोपे यांचे सैन्य आले, परंतु इंग्रजांपुढे त्यांचा टिकाव लागला नाही. राणी लक्ष्मीबाईंनी सर्व फौजेला धीर देताना स्वतःच्या बळावर लढण्याचे आवाहन केले. त्यांनी सैनिकांना आश्वासन दिले, रणांगणात तुम्हाला मृत्यू आला तर तुमच्या विधवांच्या निर्वाहाची व्यवस्था मी करेन. राणीचे डावे उजवे हात असणारे खुदाबक्ष आणि गौस खान इंग्रजांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडले. तेव्हा परिस्थिती बिकट झाली. ब्रिटिश सैन्य शिड्या लावून शहरात उतरले. शांत आणि सुंदर शहराची होणारी वाताहत पाहून राणी संतापल्या आणि त्यांनी स्वतः रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतला. संतापलेल्या राणीची तलवार अशी तळपत होती की समोर येणारा गोरा शिपाई गारदच होत होता. त्यांचे धैर्य आणि शौर्य पाहून हिव रोजही थबकला. तरीही एका अनुभवी सरदाराने पुढचा धोका लक्षात घेऊन राणीला परत किल्ल्यावर नेले. सर्व फौजी अधिकाऱ्यांशी चर्चा करून राणीने रातोरात झांशी सोडण्याचा निर्णय घेतला. सतत 11 दिवस त्यांनी ब्रिटिशांना झुलवत ठेवले. लढाईचे साक्षीदार ह्यू रोजने नंतर म्हटले, राणी लक्ष्मीबाई सर्वोत्कृष्ट सैनिक आणि सर्वाधिक हिंमतवान व्यक्ती होती. झांशीतील पराभवानंतर 3 एप्रिलच्या मध्यरात्री राणी लक्ष्मीबाई आपल्या सारंगी घोडीवर स्वार होऊन दामोदररावाला पाठीशी बांधून किल्ल्यावरून खंदकात उडी मारून काल्पीला गेल्या. कोंच आणि काल्पी येथील पराभवानंतर त्या रावसाहेब पेशव्यांसह 30-31 मे 1858 रोजी ग्वाल्हेरला पोचल्या. तिथेही त्यांनी स्वस्थ न बसता सैन्याची कवायत नियमित चालू ठेवली. सैनिकांची चौकशी करीत इंग्रजांना रोखण्यासाठी रणनीती आखत होत्या. 16 जून 1858 रोजी ग्वाल्हेर जवळील कोट्याच्या लढाईत राणी लक्ष्मीबाईंनी शेवटपर्यंत लढा दिला. 17 जून 1858 रोजी रणांगणातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पार्थिव बाबा गंगादास यांच्या मठात नेण्यात आले, जिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. झांशीच्या राणीचे वर्णन करताना सर ह्यू रोज म्हणाले, राणी तिच्या शौर्य, हुशारी आणि चिकाटीसाठी उल्लेखनीय होती. तिच्या अधीन स्थानांबद्दल तिची उदारता अमर्याद होती. हे गुण तिच्या पदासह एकत्रितपणे तिला बंडखोर नेत्यांपैकी सर्वात धोकादायक बनवत होते. भारतीय विद्रोहाने फक्त एकच पुरुष निर्माण केला होता आणि तो पुरुष एक महिला होती. तिच्या मृत्यूनंतर 20 वर्षांनी कर्नल मॅलेसन यांनी हिस्ट्री ऑफ द इंडियन म्युटिनी खंड 3 मध्ये लिहिले, ब्रिटिशांच्या नजरेत तिच्या चुका काहीही असल्या तरी तिचे देशवासी नेहमीच लक्षात ठेवतील की ती तिच्या देशासाठी जगली आणि मरण पावली. भारतासाठी तिचे योगदान आपण विसरू शकत नाही. 1857च्या क्रांतिकारी युद्धात ब्रिटिश वसाहतवादाला सर्वात शक्तिशाली सर्वव्यापी प्रतिकार मिळाला. मातृभूमीच्या मुक्तीचे एक समान ध्येय विविध वर्ग, पंथ आणि धर्मांच्या लोकांना कसे जोडू शकतो आणि त्यांना राष्ट्रीय संघर्षाचे नेतृत्व करण्यासाठी एकत्र कसे आणू शकते हे याने दाखवून दिले. आपण भारताच्या स्वातंत्र्याचे 79 वर्ष साजरे करणार असताना ही भावना पुन्हा जागृत आणि आदरणीय झाली पाहिजे. राणी लक्ष्मीबाईंनी दिलेल्या बलिदानांना तीच खरी श्रद्धांजली असेल. तर भेटूयात पुन्हा एकदा नवीन भागामध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. युवावाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आय डी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आय डी आहे yuvavaniairpune@gmail.com. ईमेल आय डी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया, अभिप्राय यासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच मेल आय डीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. नमस्कार.
1: युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात 18 जून या वीरांगणा महाराणी लक्ष्मीबाई अर्थात झाशीची राणी यांच्या पुण्यतिथीच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम शौर्याची अमरगाथा आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं गायत्री सुतार यांनी. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, युवावाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. अवश्य ऐका बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.

0: and also asked to address the grievances arising out of freezing of bank accounts. Union Minister for Environment, Forest and Climate Change, Bhupinder Yadav, today said that India has already brought about 22 million hectares of land under restoration efforts against the target of restoring 26 million hectares by 2030. He said this while addressing the event to commemorate World Day to Combat Desertification and Drought 2026 in New Delhi. Speaking on the theme of this year's observance, Rangelands, Recognize, Respect, Restore, Mr. Yadav said that rangelands and grasslands play an important role in biodiversity conservation, livestock-based livelihoods, regulation of the water cycle, carbon sequestration, and climate resilience. In Gujarat, six people, including a 9-year-old child, died in an accident between a truck and a private bus in Vadodara. 27 others were injured and shifted to SSG Hospital in Vadodara for treatment. Prime Minister Narendra Modi and Union Home Minister Amit Shah have expressed grief over the tragic accident on the Vadodara-Jarod road in Gujarat. In another incident, at least six women died while three others got injured after the e-rickshaw in which they were travelling collided with a tractor in Ujhani area of Badaunyo district of Uttar Pradesh this afternoon. Prime Minister Narendra Modi and Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath have expressed deep sorrow over the incident. In sport, in cricket, India have set a target of 403 runs for Afghanistan in the second ODI of the three-match series in Lucknow. India were bowled out 402 in 49.4 overs. Both Shubman Gill and Ishan Kishan scored centuries. Gill made 154 while Kishan contributed 125. In reply, Afghanistan were 18 for no loss in 3.4 overs. That is the end of this news bulletin.
1: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. विकसनशील देशांमध्ये आर्थिक लवचिकता निर्माण करणारी यंत्रणा विकसित करण्याची गरज पंतप्रधानांकडून व्यक्त. पुण्याजवळ जबील या इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाच्या विस्तारित सुविधेचं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते उद्घाटन. राज्यात धार्मिक राजकीय आणि सामाजिक आंदोलनादरम्यान दाखल 44 खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय. विधान परिषदेच्या 17 11 जागांसाठी उद्या मतदान. 5 जागांवर उमेदवारांची बिनविरोध निवड. आणि लखनौ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं अफगाणिस्तान समोर 403 धावांचं लक्ष. आता सविस्तर बातम्या. विकसनशील देशांमध्ये आर्थिक लवचिकता निर्माण करणारी यंत्रणा विकसित करण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. G7 शिखर परिषदेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी सर्वांसाठी संतुलित सर्वसमावेशक आणि शाश्वत आर्थिक विकासाला चालना यावर आयोजित चर्चासत्रात पंतप्रधानांनी संबोधित केलं. त्यावेळी ते बोलत होते. प्रत्यक्ष विकासातूनच लोकांचा सर्वसमावेशक विकास आणि कल्याण साधलं जातं यावर त्यांनी भर दिला. तसंच सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास या तत्वांवर आधारित भारताच्या विकासगाथेचाही त्यांनी उल्लेख केला. आफ्रिका लॅटिन अमेरिका आणि पॅसिफिक द्वीपसमूहातील देशांना जोडणाऱ्या संपर्क प्रकल्पांचा पंतप्रधान मोदी यांनी प्रस्ताव मांडला. तसंच इंटरनॅशनल मोबिलायझेशन पार्टनरशिप फॉर ॲक्सलरेटिंग कनेक्टिव्हिटी अँड ट्रेड इम्पॅक्ट स्थापन करण्याची सूचनाही केली. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात आज द्विपक्षीय बैठक होणार आहे. फेब्रुवारी 2025 वॉशिंग्टन इथं झालेल्या भेटीनंतर दोन्ही नेत्यांची ही पहिली प्रत्यक्ष भेट आहे. या चर्चेत व्यापार संरक्षण तंत्रज्ञान गुंतवणूक ऊर्जा तसंच प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर सविस्तर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. भारत एक प्रमुख इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्र म्हणून उदयास आला असून जगातला 6वा सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक्स निर्यातदार देश बनला असल्याचं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. पुण्याजवळ रांजणगाव औद्योगिक वसाहतीत जबील या इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाच्या विस्तारित सुविधेचं उद्घाटन केल्यानंतर ते आज बोलत होते. उद्योगांना लागणारं कुशल मनुष्यबळ आधुनिक तंत्रज्ञान आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार पूर्ण सहकार्य करेल असं त्यांनी स्पष्ट केलं. राज्यात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं वैष्णव म्हणाले.
2: लँड में एक बड़ा रिफॉर्म किया है. 1950s में एक ऐसा लेफ्ट ओरिएंटेड माइंडसेट था गवर्नमेंट्स का कि हर चीज पे

0: कंट्रोल हो, उसके कारण एक बड़ा इंडियन इकोनॉमी में और विशेषकर मैन्युफैक्चरिंग सेक्टर में देयर वाज अ ह्यूज बैरियर व्हिच वाज देयर। देवेंद्र जी साहब, आपने ये जो रिफॉर्म किया है इसके लिए एक आपका हार्दिक अभिनंदन बनता है, जो देश की तकदीर को बदलने वाला रिफॉर्म है।
1: इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात महाराष्ट्राच्या कामगिरीचं वैष्णव यांनी कौतुक केलं, तसंच एकाच दिवसात सर्व परवानग्या देण्याच्या उद्योगस्नेही धोरणाचीही त्यांनी प्रशंसा केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित होते। मुंबई पुणे हा देशातला सर्वात प्रगत आर्थिक कॉरिडॉर ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। JNPT आणि वाढवण बंदरांना जोडणारा समर्पित मालवाहतूक लोहमार्ग बांधण्याच्या प्रस्तावाबाबत आपण रेल्वे मंत्र्यांशी बोललो असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। दरम्यान रेल्वे स्थानकावर पुणे साईनगर शिर्डी या थेट दैनंदिन रेल्वे गाडीला वैष्णव यांनी आज हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं। महाराष्ट्रातल्या रेल्वे विकासासाठी केंद्र सरकारकडून यंदा 23,900 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून मुंबई पुणे मार्गावरील क्षमता वाढवण्यासाठी तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका उभारण्याचं काम वेगाने सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। तसंच मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद या प्रस्तावित बुलेट ट्रेन मार्गांमुळे पुणे मुंबई प्रवास अवघ्या 48 मिनिटात तर पुणे हैदराबाद प्रवास सुमारे 2 तास 8 मिनिटात पूर्ण होऊ शकेल असं वैष्णव यांनी नमूद केलं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी विनंती करणारं पत्र खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना लिहिलं आहे। प्रसारमाध्यमांमधल्या वृत्तानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत आहेत असं अरविंद सावंत यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे। या संदर्भात खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी आज सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली। दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या नेत्यांना फोडण्याच्या तथाकथित प्रयत्नांशी भाजपाचा काहीही संबंध नसल्याचं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं। उद्धव ठाकरे आपल्या आमदारांना आणि खासदारांना पक्ष सोडून जाण्यापासून रोखण्यात अपयशी ठरले आहेत असा आरोपही त्यांनी केला। राज्यात झालेल्या धार्मिक राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल 44 खटले मागे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीनं घेतला आहे। यासंबंधीची शिफारस सरकारला करण्यात आल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि उपसमितीचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली आहे। मात्र महिलांशी संबंधित गुन्हे, गंभीर स्वरूपाचे खटले, वैयक्तिक आणि दिवाणी प्रकरणं ही शासनाच्या धोरणांतर्गत माफ केली जाऊ शकत नाहीत, त्यामुळे अशा प्रकरणावरील खटले मागे घेतले जाणार नसल्याचं शेलार यांनी सांगितलं।
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत। आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता।
1: राज्यातल्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे। 17 जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, चंद्रपूर आणि अहिल्यानगर इथले महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले। सर्व मतदान केंद्रावर तयारी पूर्ण झाली असून मतदान केंद्र अधिकाऱ्यांना निवडणूक साहित्याचं वितरण करण्यात आलं आहे। औरंगाबाद जालना मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे सुहास शिरसाट आणि महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गणेश लोखंडे यांच्यात थेट लढत होणार आहे। या दोघांसह इसाक सांडू खान हे तिसरे अपक्ष उमेदवारही निवडणूक रिंगणात आहेत। छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात 13 मतदान केंद्रांवर महापालिका, जिल्हा परिषद, नगर परिषदेचे सदस्य असलेले 637 मतदार मतदान करणार आहेत। दरम्यान या मतदानाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरात विभागीय आयुक्त यांच्या निवासस्थानासमोरील दर्ग्यापर्यंत जाणाऱ्या मार्गावरील जिल्हाधिकारी कार्यालयालगतची डावी बाजू सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पूर्णपणे बंद राहणार असल्याचं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे। नांदेड स्थानिक प्राधिकार मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीकडून भाजपचे उमेदवार अमरनाथ राजूरकर आणि महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांच्यात थेट लढत होणार आहे। प्रशांत इंगोले हे अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत। परभणी हिंगोली विधान परिषद मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. काँग्रेसचे माजी आमदार सुरेश देशमुख यांचे चिरंजीव सुशील देशमुख, महायुतीकडून शिवसेनेचे सईद खान, महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब

0: ठाकरे पक्षाचे उमेदवार डॉक्टर विवेक नावंदर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी लोकभवन इथं त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. लोकभवनातले अधिकारी कर्मचारी जवान यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय निवासस्थानी तर मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंत्रालयात महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. छत्रपती संभाजीनगर इथं महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती अनिल मक्रिये यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. गोव्याचे प्रसिद्ध नट, गायक आणि कलाकार पद्मश्री पंडित प्रसाद सावकार यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. ते 98 वर्षांचे होते. पणजीतील करंजाळे इथल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शास्त्रीय संगीत गायक म्हणून नावाजलेले सावकार यांनी अनेक प्रसिद्ध नाटकात मुख्य गायक नटाची भूमिका साकारली. त्यांच्या पार्थिव देहावर उद्या सकाळी पणजी इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात लखनौ इथं सुरू असलेल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानला 403 धावांचं आव्हान दिलं आहे. प्रथम फलंदाजी करत भारताचा संघ केवळ एक चेंडू शिल्लक असताना 402 धावांवर सर्वबाद झाला. कर्णधार शुभमन गिलने 154 तर ईशान किशनने 125 धावा केल्या. ICC महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि नेदरलँड्स यांच्यात सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7 सामन्याला सुरुवात होईल. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विकसनशील देशांमध्ये आर्थिक लवचिकता निर्माण करणारी यंत्रणा विकसित करण्याची गरज पंतप्रधानांकडून व्यक्त. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उद्या मतदान. आणि लखनौ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं अफगाणिस्तानसमोर 403 धावांचं लक्ष. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: इयम आकाशवाणी. संप्रति वार्ताः श्रूयन्ताम्. प्रवाचिका निधिः झा. मुख्याः वार्ताः. G7 इत्यस्य नेतारः वैश्विक स्थिरतां सुरक्षा सहकारं बहुराष्ट्रीय संघटित अपराधस्य प्रतिकार प्रयत्नांच केन्द्रीयमानाः घोषणानां श्रृंखलाः स्वीकृतवन्तः. फ्रांस देशस्य इवियान नगरे G7 इति शिखर सम्मेलनेन समं प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी अमेरिका देशस्य राष्ट्रपतिना डोनाल्ड ट्रम्पेन सह मेलनं करिष्यति. सः फ्रांस देशस्य भ्रमणं भागत्वेन अद्य सायंकाले पेरिस नगरं प्राप्स्यति. रक्षामंत्री राजनाथ सिंहः भारतस्य सार्वभौमता निर्विवाद्यमिति कथयन् आतंकवादं विरुध्य सर्जिकल स्ट्राइक्स, बालाकोट, ऑपरेशन सिंदूर इत्येतानि च निर्णायकानि कार्याणि इति उदघोषयत्. भारतस्य रक्षोत्पादनं निवर्तमान वित्तीयवर्षे 0.78 लक्षं कोटिरूप्यकाणि अभिलेख्यं यावत् वर्धितं. 2021 वर्षात् 10.1% वर्धितमस्ति. विद्रोह प्रतिरोध कार्याणि अभिलक्ष्य रक्षाबलानि सम्पूर्णे मणिपुरे सजगाः सक्रियाश्च सन्ति. 3 आतंकवादिनः गृहीताः. 26 अवैध अन्तः भूमियानि गुहास्थानानि नष्टानि. अपि च क्रीडावार्तासु. पुरुष क्रिकेट क्रीडायां भारत अफगानिस्तान देशयोर्मध्ये त्रिक्रीडा श्रृंखलायाः द्वितीया एकदिवसीया क्रीडा लखनौ नगरे प्रचलति. अथ वार्ताः विशदीकृत्य. G7 देशैः वैश्विक स्थिरतायाः सुरक्षा सहयोगस्य अथ सीमापार संघटित अपराध निवारणस्य उद्देश्येन विभिन्नाः प्रमुखाः घोषणाः विहिताः. मुख्य वक्तव्ये नेतृभिः अमेरिका ईरान देशयोर्मध्ये संजातं सन्धि निश्चयम् अभिनन्दितम्. सहैव होर्मुज जल सन्धौ सुरक्षित समुद्रीय परिवहनस्य महत्त्वं प्रतिपादितं. क्षेत्रीय सुरक्षा संवर्धनाय च समर्थनं प्रदत्तम्. अन्य घोषणापत्रे G7 देशैः मादक द्रव्यस्य अवैध कार्यं निरोद्धुं संकल्पो विहितः. अस्मिन् अभियाने ब्राजील, दक्षिण कोरिया देशौ अपि सहमतिं प्रदर्शितवन्तौ अवैध मार्गान् रोद्धुं G7+ पोर्ट्स नेटवर्क इति नवमञ्चस्य प्रस्तावः दत्तः. फ्रांस देशस्य इवियन नगरे चलायमाने G7 शिखर सम्मेलन

0: नमस्कार मंडळी, बलसागर भारत होच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मी रश्मी महांबरे. मंडळी, आपण रोज घरगुती गॅसचा वापर इंधन म्हणून करतो. तो सहज आणि सोप्या पद्धतीने वापरता येतो. त्यात ना धुराची कटकट असते ना लाकूड फाट्याची. पण इतक्या सहज सोप्या इंधन प्रकाराची काहीतरी काळजी घ्यावीच लागत असेल ना. नाहीतर आग लागणं, स्फोट होणं अशा अनेक घटना घडतात आणि त्याबाबत आपण वाचत सुद्धा असतो. तर या इंधनाची काय दक्षता बाळगावी लागते, सुरक्षिततेचे काय नियम पाळावे लागतात, याविषयी सविस्तर माहिती करून घेऊया आजच्या आपल्या कार्यक्रमातून. त्यासाठी आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनचे संस्थापक आणि सामाजिक कार्यकर्ते नितीन माणिकराव सोळंके, जे गेली 10 वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहेत. नमस्कार सर, आमच्या स्टुडिओत आपलं खूप स्वागत आहे.
1: नमस्कार
0: सर. आत्ताच मी म्हटलं तसं घरगुती वापराचा जो गॅस सिलेंडर आहे त्याच्या दक्षतेसंबंधी आज आपण जाणून घेणार आहोत. पण अशा वेगळ्या क्षेत्रात कार्य करावं याची सुरुवात नेमकी कुठून झाली?
1: याची सुरुवात तर आम्ही नागपूरमधूनच केलेली आहे. असं आहे की जेव्हा मी माझ्या घरून बघितलं की जेव्हा आपल्या घरी घरगुती गॅस, तर माझी आई किंवा माझे वडील जे कोणी आहेत ते आपला घरगुती सिलेंडर जो आहे तो सरळ डिलिव्हरी बॉयकडनं आपल्या स्वयंपाकघरात नेतो आणि ते स्वयंपाकाला सुरुवात करतात. तर त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की आपण आपल्या घरी जर समजा अशा पद्धतीनं होत आहे तर हे सगळे

0: होत आहे. तर मग आपण याच्याविषयी जर जनजागृती केली आणि लोकांना लोकांचे अधिकार म्हणजे ग्राहकांना ग्राहकांचे अधिकार जर पटवून दिले, तर याच्यामध्ये जे होणारे स्पोर्ट्स आहेत, त्याच्यामध्ये होणारे जे धोके आहेत ते टाळता येणार. हल्ली आपण बघितलं आहे की लोकसभेमध्ये पण हा एक प्रश्न उचलला होता की याच्यामध्ये वर्षाला 1000 जवळपास ब्लास्ट होतात आणि एकदम धोकादायक पद्धतीने 1000 लोकांचे याच्यामध्ये जीव जातात. तर याच्यामध्ये आपण सतर्कता बाळगली पाहिजे, याच्यामध्ये आपण सावध राहायला पाहिजे.
1: पण मग सावध राहायचं म्हणजे नेमकं काय करायचं? कारण रोजच्या वापरातला आपला गॅस सिलेंडर आहे, त्याची काळजी नेमकी कशी घ्यायची?
0: बघा, आपल्या घरी येणारा जो गॅस सिलेंडर आहे, सर्वात पहिले तर आपण मोजून घ्यायला पाहिजे ते. त्याचा वजन काटा जे आहे जो डिलिव्हरी बॉय आहे त्याच्याकडेच असतो, नंबर एक. नंबर दोन, त्याच डिलिव्हरी बॉयकडे लिकेज डिटेक्टर असतात, पीडीआय किट ज्याला म्हणतात ते. एक ओरिंग चेक करायचं असतं आणि एक वॉल चेक करायचं असतं. आणि हे सर्व डिलिव्हरी बॉयकडे IOCL, BPCL, HPCLच्या डीलर्सनी ते दिलेले आहे, म्हणजे केंद्र सरकारने ती व्यवस्था केलेली आहे की लिकेज कसं चेक करायचं. तिसरं जर म्हटलं तर आपण सिलेंडरवरती एक व्हॅलिडिटी लिहिलेली असते, म्हणजे जसं D25, जसं उदाहरणार्थ D एक आकडा असतो 26, तर त्यामध्ये असं आहे की म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च म्हणजे A, त्याच्यानंतर एप्रिल, मे, जून B, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर C, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर D, म्हणजे ह्या जे आकडे आहेत ते आपल्याला दर्शवतात की याची व्हॅलिडिटी म्हणजे याचा इथपर्यंतची कालावधी आहे. तर ही लक्षात घेणं खूप गरजेचं आहे.
1: आणि मग ही सगळी तपासणी केल्यानंतर आपण तो सिलेंडर आपल्या ताब्यात घ्यावा.
0: हो, हे सगळी तपासणी केल्याच्या नंतर त्याच्यावरती जे भुगदान आहे ते तेवढंच आपण दिलं पाहिजे. त्याच्यामध्ये जे बिल येते, स्लिप येते, तेवढंच द्यायचं. हल्ली काय होतंय की आपलं घर समजा दुसऱ्या मजल्यावरती आहे, तिसऱ्या मजल्यावरती आहे, चौथ्या मजल्यावरती आहे, आणि डिलिव्हरी बॉय जे आहेत ते आपल्याकडनं अतिरिक्त शुल्क पण घेतात कधी, तर याला ओव्हर चार्जिंग होते आणि याच्यावरती 1-1 लाख रुपयापर्यंत पेनॉल्टी लावल्या जातात. तर हा एक विषय खूप महत्वाचा आहे. ग्राहकांची जी आहे ना ही अशा प्रकारे फसवणूक पण होते. तर हे ओव्हर चार्जिंग वगैरे करायची गरज नाही. एखाद्या वेळेस आपल्याला आता कृत्रिम टंचाई भासत आहे घरगुती गॅस सिलेंडरची, त्याच्यामध्ये गोडाऊनमधून घेऊन जा वगैरे असं येतात, तर त्यावेळेस आपल्याला एका सिलेंडरवरती 70-75 रुपये कमिशन असतं डीलरचं, आणि त्याच्यामध्ये 30-35 रुपये हे जे चार्जेस आहे हे डिलिव्हरी बॉयचे जे आहे ट्रान्सपोर्टेशनचा जो चार्जेस आहे ते आहे. जर आपण जर तिथून जर घेत असेल तर ते कापून द्यावं.
1: अच्छा, त्यांच्या गोडाऊन मधून जर आपण आणत असू तर डिलिव्हरी चार्जेस कापून द्यायला हवेत आपण पैसे त्यांना. ओके, पण आता तुम्ही जसं म्हणालात तसं काही कारणामुळे जगभरच गॅसची कमतरता भासते, तर बेकायदेशीर गॅसचं रिफिलिंग बऱ्याचदा होताना दिसतं, तर त्याच्यात नेमके धोके काय असू शकतात?
0: बघा, गॅस अवैध रिफिलिंगचे 4-5 प्रकार आहेत. एक तर प्रकार असा आहे की म्हणजे 14 किलो 200 ग्रामचं जे आपलं घरगुती गॅस सिलेंडर आहे त्याच्यामधून ते 2-5 किलोचं जे गॅस सिलेंडर असतात त्याच्यामध्ये ते पलटी करून देतात. हल्ली विद्यालयीन जे विद्यार्थी आहेत ते वापरतात, तर ते पण अशाच एखाद्या ठिकाणावरनं ते पाईपच्या माध्यमातून ते भरून घेतात. दुसरी असं आहे की काही गॅसच्या ज्या वाहनं आहेत त्या वाहनांमध्ये पण घरगुती गॅस सिलेंडरचा वापर केला जातो. त्याच्यानंतर तिसरं असं आहे की व्यावसायिक जे गॅस सिलेंडर आहेत 19 किलोची टाकी म्हणा किंवा इतर आकाराची, त्यामध्ये पण हे घरगुती जे आपला सिलेंडर आहे ज्याला आपण मुंबईमध्ये बाटला म्हणतो ते पलटवून टाकतात आणि त्याचे म्हणजे भाव जे आहेत ते कमी असतात घरगुतीचे आणि व्यवसायाचे जास्त असतात, कारण का त्याच्यामध्ये GST फरक असतो. यामध्ये GST 18% असते आपल्या कमर्शियलमध्ये आणि व्यावसायिकच्या याच्यामध्ये 5% असते, तर 13% GST फरक आणि किमतीमध्ये पण फरक आहे. म्हणजे साधारण आज 3200 रुपयाचं 19 किलोची टाकी मिळते आणि घरगुती टाकी 950 किंवा 60 रुपयाचं जवळपास आहे. तर हा खूप मोठा फरक आहे. किलोच्या मागे जे आहे ते 30-35 रुपयाचं हे आहे. तर या सगळ्या भानगडीसाठी लोक हे अवैध काम करायला समोरे गेलेले आहे, तर याच्यावरती कारवाई सरकार तर करत आहे, पोलीस विभागही करत आहे, म्हणजे फूड अँड सिव्हिल सप्लायन्स, म्हणजे त्याला आपण आपल्या मराठी याच्यावर जर म्हटलं अन्नधान्य पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग आहे, ते यावरती कार्य करते.
1: अच्छा,

0: आणि इसेन्शियल कम्युनिटी ॲक्ट 1950 3 आणि 7 अंतर्गत त्याच्यावरती कारवाई होतात.
1: बरोबर.
0: आणि यामध्ये खूप मोठ्या प्रकारचे हे काळाबाजार करताना खूप मोठा धोका पत्करावा लागतं. तर हल्ली यावरती कारवाई चालू आहेत, हे सगळं करत आहे, परंतु ग्राहकांनी जर आपला अधिकार म्हणून जर हे जाणून घेतलं आणि घरगुती गॅस सिलेंडर घरीच जर वापरला तर हे धोके आपण कमी करू शकतो.
1: बरोबर सर, खूप छान माहिती तुम्ही देत आहे. पण गॅस सिलेंडर आता बऱ्याचदा वेळेवर मिळत नाही किंवा इतके दिवस झाल्याशिवाय तो बुक करता येत नाही, त्यामुळे मग बऱ्याचदा त्याची अवैध मार्गाने विक्री केली जाते आणि खरेदी होते. पण मग अशा गोष्टी लक्षात आल्या तर काय पावलं उचलायला हवी?
0: बघा, आज सरकारने जे काही आता टंचाई चालू आहे, कृत्रिम टंचाई चालू आहे, त्याच्यामध्ये सरकारने काही नियम घालून दिलेले आहेत की आपला सिलेंडर जे आहे 25 दिवसांनी आपल्याला बुक करता येतो. 25 दिवसाच्या नंतर ते 2 ते 3 दिवसामध्ये आपल्या घरी डिलिव्हरी येते. आता DAC एक कोडिंगचं जे काम आहे ते चालू केलं आहे, म्हणजे डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड येतो ग्राहकाला. तर जे ग्राहकाला कोड आला, तर तो जो डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड जर आला तर ते ग्राहकांनी फोनवरती कोणाला देऊ नये. जोपर्यंत आपल्या घरी डिलिव्हरी होत नाही, तो डिलिव्हरी बॉय जो आहे तो डिलिव्हरी बॉय नसून तो सुरक्षा दूत आहे आमच्यामध्ये, तर त्याच्यासोबत ते शेअर करावं, इतर कोणाला नाही. आणि जर तुम्हाला असं वाटलं की आपला सिलेंडर बुक झालेला आहे आणि ते आपल्याला 2-3 दिवसात मिळत नाही आहे, तर तुम्ही त्याची तक्रार तुमच्या IOCL BPCL HPCLच्या जे पुस्तक आहे तुमचं, त्याच्यावरती जे टोल फ्री नंबर आहे त्याच्यावरती पण तुम्ही करू शकता. आणि जे तुमची गॅस एजन्सी आहे त्यांना टेलिफोनिकली पण तुम्ही सांगू शकता आणि ते तुम्हाला तुमचा सांगेल की कधी तुमच्याकडे डिलिव्हरी होणार.
1: पण मग आपल्या सामान्य पोलीस स्टेशनला जाऊन आपण करू शकतो याची तक्रार?
0: नाही, तुम्हाला डिलिव्हरी भेटत नाही त्याच्यासाठी नाही, पण जर काळा बाजार होत असेल कुठे आणि तुमच्या जर ते लक्षात आलं तर जवळच्या पोलीस स्टेशनला तुम्ही तक्रार देऊ शकता किंवा पुरवठा विभागामध्ये पण ते त्याची तक्रार देऊ शकता. आणि जर समजा जर तुम्हाला तुमच्या अधिकाराचा सिलेंडरचा काळा बाजार होत आहे किंवा तो मिळत नाही आहे बरोबर आणि दुसरीकडे वापरला जातात, तर त्यावेळेस हे स्टेप्स तुम्ही उचलू शकता.
1: अच्छा. आणि आपण असंही बऱ्याचदा बघतो की एकच ग्राहक असतो पण त्याच्या नावावर अनेक सिलेंडर दिले जातात किंवा अनेक वेळा बुकिंग केलं जातं, तर हे कशा प्रकारे घडतं आणि त्यावेळी काय करायचं?
0: बघा, असं आहे, मार्केटिंग डिसिप्लिन गाईडलाईन्स म्हणजे MDGच्या अंतर्गत एका ग्राहकाच्या नावी एकच सिलेंडर किंवा एकच कनेक्शन दिले जातात. जर त्याच्या कसं असते की एकच ॲड्रेस असते, फक्त फ्लॅट नंबर किंवा घराचा क्रमांक असा बदलून ते एकाच परिवारातल्या 2-3 लोकांच्या नावाने ते सिलेंडर दिलेले आहेत, पण त्याच्यावरती आता हल्ली त्याच्यावरती कारवाई होणं चालू झालेली आहे आणि डुप्लिकेट कनेक्शन्स म्हणून ते बंद करून ते गव्हर्नमेंट जे आहेत ते त्याच्यावरती नियंत्रण ठेवत आहे. आणि हे काम युद्ध पातळीवरती आता सुरू आहे. जिकडनं तिकडनं आता हे बातम्या येत आहेत की 80,000, 20,000, 30,000 असे कनेक्शन ते डुप्लिकेट कनेक्शन ते काढून घेते.
1: खूप छान. खर तर शासन किंवा सरकार बऱ्याच गोष्टी ग्राहकांसाठी करत असतं, पण ग्राहकांनी स्वतः सजग राहणं हे सुद्धा तितकंच आवश्यक असतं, नाही का? आता तुम्ही म्हणालात तसं गॅसची टंचाई भासते. बऱ्याच वेळा असं लक्षात येतं की अनेक वेळा गॅसचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जातो, जिथे की गॅस तुम्हाला 10 दिवस पुरणार असेल तर तो 5-6 दिवसच पुरतो. तर त्यासंबंधी तुम्ही काय सांगाल की गॅस योग्य तऱ्हेने कसा वापरावा आणि त्याची सुरक्षितता कशी लक्षात घ्यावी?
0: बघा, आपल्या घरी जेव्हा गॅस सिलेंडर येतं ना, तर तेव्हा सर्वात पहिले जर तुम्ही वजन करून जर घेतलं तर गॅस सिलेंडरच्या गॅसची जी आहे वजन ते 14 किलो 200 ग्राम असते. टाकीवरती लिहिलं असते की त्याचं ग्रॉस वेट किती आणि नेट वेट किती. काय होते की आपण बऱ्याचदा म्हणतो की आपलं सिलेंडर हल्ली लवकर संपलं, पण ते लवकर संपलं नसून तुम्हाला घेतानाच तुम्ही कमी घेतलेलं आहे ना, तर तुमचा वापर तर तेवढाच आहे. आपण आता कुकर वापरतो, बऱ्याचशा ठिकाणी असे भांडे वापरतो की ज्याला कमी गॅस असते बरोबर आहे, आणि त्याच्यामध्ये जे गॅसची जी नळी असते, ट्यूब जी असते, ती पण ISI मार्कवाली घेतली पाहिजे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून. आपलं जे किचन आहे, त्या किचन म्हणजे जे स्वयंपाक खोली आहे, त्या स्वयंपाक खोलीचं जे खिडक्या असायला पाहिजे तिथे, तुमचं जे सिलेंडर आहे, जे बाटला आहे, ते अशा ठिकाणी खुल्या ठिकाणी राहायला पाहिजे, ते पॅक नसायला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण बारीक बारीक आहे. आणि कधी कधी काय होतं की आता ग्रामीण भागामध्ये गॅस

0: छोटा नसतो, खाली स्वयंपाक वगैरे
1: बरं.
0: करतात, तर हे खाली स्वयंपाक करणं हे धोक्याचं असते. त्याला गॅस ओटाच पाहिजे असते, उंच ठिकाणीच त्याला सिलेंडरवरती म्हणजे
1: स्टोव.
0: गॅसवरती आपला हे स्टोव, तर ते करायला पाहिजे, उंच
1: अच्छा,
0: ठिकाणीच ते राहायला पाहिजे. तर
1: म्हणजे
0: हे सगळे
1: स्टोव वर असायला पाहिजे आणि सिलेंडर खाली
0: खाली
1: असायला
0: असायला
1: पाहिजे.
0: पाहिजे. काय होतं की आपण हल्ली आपल्याला उभं राहून आपण स्वयंपाक न करता खाली घेऊन घेतो, कधी म्हणजे दिवाळीचा जर फराळाचा करायचा आहे तर ते खाली घेऊन घेतो, तर ते तसं न करता ते उंच पाहिजे, त्याचा काही रेशो असते एलपीजीचा, तर
1: अच्छा.
0: ते पसरते लवकर. तर ते असं काही झालं तर अपघात होण्याची शक्यता दाट असते. तर याला आपण ह्या दृष्टिकोनातून तुम्हाला डिलिव्हरी बॉय जो आहे तो सुरक्षा दूत म्हणून का बरं म्हणतो, की कारण ते सगळ्या गोष्टी ते सांगतात, ते बोलतात, तर तेव्हा ते आपण त्याचं फॉलो करायला पाहिजे.
1: पण मग अशी माहिती अनेकांना नसते, ती देण्यासाठी काही सोय उपलब्ध आहे की आता जसं तुम्ही म्हणाला डिलिव्हरी बॉय देतो किंवा मग गॅस एजन्सी अशा प्रकारची माहिती देतात, काय असतं
0: हो,
1: नेमकं?
0: गॅस एजन्सीचे जे वेबसाईट्स आहेत त्याच्यावरती पण ह्या सगळ्या माहिती आहेत, त्यांचे सोशल हँडल्स आहेत त्याच्यावरती पण माहिती आहे. ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन म्हणून आम्ही पण हा याचा प्रचार प्रसार करत राहतो की ग्राहकांनी कुठल्या बाबी खबरदारी घेतली पाहिजे, काय केलं पाहिजे, कशा प्रकारे त्यांची पिळवणूक होऊ नये याकरिता सावध राहिलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आम्ही सांगत असतो. हे सगळं आहे, आपण जर योग्य ठिकाणी जर शोधलं तर ही माहिती आपल्याला मिळते.
1: तुम्ही आत्ता म्हणालात की चुकीच्या पद्धतीने गॅस ठेवला जातो, तर त्याच्यामुळे किंवा इतर काही कारणामुळे कोणकोणत्या प्रकारचे अपघात होऊ शकतात?
0: बघा कसं आहे, आपण जर लिकेज डिटेक्टरने चेक करून सिलेंडर घेतलं नाही तर कधी पण आपल्या वॉलमधून किंवा आपल्या ओरिंगमधून गॅसची गळती होते, आणि ती गळती होऊन त्याचा जसं एखादा इलेक्ट्रिक स्विचेस असेल किंवा ते असेल तर कुठे लिकेज जर असं ना ब्लास्ट होतो, आणि तो ब्लास्ट होऊन खूप भयंकर होतो, त्याच्यामध्ये कित्येक लोकांचे जीव पण गेले आणि घर उद्ध्वस्त होऊन जातं. अशा वेळेस गॅस कंपन्यांनी पण इन्शुरन्स काढलेलं असते, आणि
1: अच्छा.
0: डीलर डिस्ट्रीब्युटरनी पण ग्राहकांचे इन्शुरन्स काढलेले असतात, तर ते त्याबद्दल पण आपण माहिती आपल्या गॅस डीलरकडनं पण घेऊ शकतो.
1: अच्छा,
0: तर ह्या सगळ्या बाबी आहेत त्यामध्ये.
1: म्हणजे प्रत्येक सिलेंडर हा इन्श्युअर्ड असतो.
0: येस,
1: ओके, आणि त्याबद्दल आपल्याला माहिती असायला हवी.
0: असायलाच हवी.
1: बरोबर. पण मग जेव्हा अशा प्रकारचा एखादा अपघात होतो तेव्हा कशी ॲक्शन घ्यायला हवी, नेमकं काय करायला हवं?
0: बघा त्यावेळेस जे आहे त्यांचा टोल फ्री नंबर आहे, राष्ट्रीय अपघात क्रमांक जे आहे 1906, यावरती
1: अच्छा.
0: सर्वात पहिले कॉल करायला पाहिजे, आणि आपल्या घराच्या किंवा आपल्या फ्लॅटच्या खिडक्या दारे हे उघडे करून द्यायला पाहिजे, आणि त्यावेळेस इलेक्ट्रिक कुठलं पण उपक्रम चालू किंवा बंद नाही करायला पाहिजे आपण. आणि
1: म्हणजे
0: आपण
1: चालू असेल तर चालूच
0: चालू
1: ठेवायचं.
0: असेल तर चालू, बंद असेल तर बंद, कारण का चालू बंद करताना त्याच्यामुळे फ्रिक्शन स्पार्क होण्याची शक्यता असते आणि ते आग पकडून जातं. म्हणजे गॅस सिलेंडर असं ब्लास्ट होऊ शकत नाही, ते खूप सुरक्षित आहे, त्याच्यावरती पेट्रोलियम अँड विस्फोटक विभागाचं पण लायसन असते, फायरचे असतात, अशा 15-16 NOC असतात, त्याच्यानंतर ते मॅन्युफॅक्चरिंग होते, बॉटलिंग होते, आणि ते नंतर आपल्या उपयोगात येतात, म्हणजे
1: बरोबर,
0: सहजपणे असा ब्लास्ट
1: होत नाही.
0: होत नाही,
1: खूपच निष्काळजीपणा झाला तरच ते
0: तरच
1: होऊ
0: म्हणजे होते.
1: शकतं. पण मग कधी कधी असं होतं की आम्ही मुंबईसारख्या महानगरात राहतो, खूप व्यवधानं असतात आणि घाईघाईत आम्ही निघून जातो आणि मग लक्षात येतं अरे बापरे गॅस चालूच राहिला. मग अशा वेळी काय करायचं? किंवा घरी आल्यानंतर लक्षात येतं की गॅस चालू राहिला आणि सगळीकडे वास येतोय किंवा गॅस पसरलाय.
0: बघा आपण छोटीशी ही निष्काळजी आपल्या जीवावर बेतू शकतो, म्हणून जेव्हाही आपण स्वयंपाक आपला झाला की लगेच रेग्युलेटरने ते बंद करायला पाहिजे. आणि जर समजा एखाद्या वेळेस जर आपल्या नंतर लक्षात आलं तर घरी जर कोणी असेल तर त्याला ते सांगावं, किंवा मग आपण तिकडनं आल्याच्या नंतर ते पहिले रेग्युलेटर बंद करावं जर गॅस पसरला असेल, आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या असेल, आणि नंतर ते 1906 वरती तुम्ही फोन करून त्यांना पण सांगून ते आगीच्या सावध राहू शकतो, ते आग लागू शकत नाही, म्हणजे सावधानी आपण ठेवायलाच पाहिजे. आपण म्हणतो की आपण ठीक आहे, आपण खूप धावपळीचं जीवन जगतो ह्या सगळ्या गोष्टी, पण आपण आपल्या जीवाशी खेळ का बरं खेळायचा, तर थोडीशी सावधगिरी ठेवायला काय अडचण आहे. मी समजू शकतो की मुंबईसारख्या महानगरामध्ये 1 मिनिट जर उशीर झाला तर आपली लोकल सुटून जाते, आणि जर एकदा लोकल सुटली तर परत अर्धा किंवा 1 तास लागतो, आणि ते जायला वेळ होते आपल्याला, पण आपण

0: जर ते निघायच्या आधी जर समजा 5 मिनिट किंवा 2 मिनिट आधी जर ते सगळं बघितलं तर
1: हो ना.
0: आपलं जीव सुरक्षित राहिलं, तर ह्या सगळ्या गोष्टी शक्य आहे आपल्याला करणं. मग
1: सर, सुरक्षा धोरणासाठी प्रोत्साहन म्हणून आपण काय करता, आणि तुम्ही म्हणालात तसं या क्षेत्रात तुम्ही अनेक वर्ष काम करता, तर गॅस त्याचा ग्राहकांची घ्यायची काळजी किंवा त्यांचे हक्क यासंबंधी जनजागृतीसाठी तुम्ही कशा प्रकारे कार्य करता?
0: बघा, राजस्थानमध्ये जे सचिवालय यांनी एक चांगला एक निर्णय घेतला होता, गॅस वितरणातील सुरक्षतेसाठी डिलिव्हरी करणारे जे डिलिव्हरी बॉय आहे त्यांना सुरक्षा दूत म्हणून प्रशिक्षण करण्यासाठी एक अभिनव संकल्पना सरकार पातळीवरती ते करत आहेत आणि त्याला सकारात्मक पाठिंबा मिळत आहे. म्हणजे याचं कौतुक करावं आपण की अशा प्रकारची संकल्पना आपण राबवत आहोत किंवा आज महाराष्ट्रामध्ये पण राबवल्या गेली पाहिजे. तर कसं आहे की मी डिलिव्हरी बॉयला सुरक्षा दूत का बरं म्हणतो की कारण असं आहे की आज कुठले पण वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे म्हणजे डिलिव्हरी बॉय, परंतु गॅस सिलेंडर हा जो आहे एक स्फोटक पदार्थ आहे, तो एका ठिकाणावरून तुमच्या घरापर्यंत जेव्हा येते तर हे सुरक्षित असायला पाहिजे. कारण का आपण कष्टानं केलेली एवढ्या मेहनतीनं केलेलं एवढं सगळं वैभव आपण उभं करतो आणि छोट्याशा चुकीमुळे ते खूप मोठा अपघात होऊ शकतो किंवा खूप मोठी दुर्घटना होऊ शकते. याच्यापासून आपल्याला सुरक्षित राहण्याकरिता आपण सुरक्षा दूत म्हणून जर त्या डिलिव्हरी बॉयला जर आपण अशा प्रकारचं जर ट्रेनिंग दिलं, अशा प्रकारची जर प्रशिक्षण जर दिलं की कशा पद्धतीनं त्यांनी जे ग्राहक आहेत त्यांना गॅस सुरक्षितपणे वापरण्यासाठी किंवा ते कशा प्रकारे त्याची डिलिव्हरी करता येईल, कशा प्रकारे त्याच्यामध्ये सुरक्षता ठेवता येईल, जर ही जर माहिती ते जर देणारा व्यक्ती जर असेल तर त्याला सुरक्षा दूत म्हणून आपण त्याला प्रशिक्षण देणं खूप गरजेचं आहे. राजस्थान सरकारने तिथे बैठकीमध्ये त्यांनी ह्या सगळा निर्णय घेतला आणि त्यामध्ये आता एक विभागीय लेवलवरती हे प्रशिक्षण सुरू होणार आहे आणि तिथे खूप मोठे अपघात झाले होते आणि त्यावरती आमची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये सेक्रेटरीने तो निर्णय घेतला आणि ते आता अंमलात येणार आहे.
1: आणि तुम्ही तुमच्या पातळीवर कशा प्रकारे प्रबोधन करता?
0: असं आहे की आम्ही यूथ सेमिनार घेतो, त्यानंतर गाव परिसंवाद घेतो आणि जे मोहल्ला परिसंवाद आहेत ते घेतो आणि ह्या परिसंवादाच्या माध्यमातून किंवा आपल्या माध्यमातून हे ग्राहकांची जनजागृती आम्ही करत असतो. म्हणजे कशाप्रकारे आपण घेतली पाहिजे काळजी, आपली लूट कशी होते, या सगळ्या बाबीची त्यांना आपले अधिकार काय, ग्राहकांचे अधिकार काय आहे, या सर्व बाबीबद्दल आम्ही त्यांना जनजागृती करतो. एक म्हणजे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पण होते, एक मोहल्ल्यामध्ये एक कमिटीच्या माध्यमातून होते. तर हे अशा सगळे जनजागृती आम्ही करत असतो आणि आमच्या पत्रव्यवहारांनी आम्ही सरकारला किंवा इतर प्रशासकीय कामामध्ये त्यांना ते मदत कशी व्हावी याकरिता पण वारंवार आम्ही पत्रव्यवहार आणि वारंवार ह्या बैठका वगैरे घेत असतो की यामध्ये कशाप्रकारे सुरक्षितता आपण बाळगली पाहिजे किंवा याचा काळा बाजार कसा थांबला पाहिजे याबद्दलचं आम्ही हे पत्रव्यवहार आणि अशा पद्धतीचं काम जे आहे आमची संस्था करत आहे.
1: खूप छान अशी माहिती तुमच्याकडून मिळते सर, पण वेळेचं बंधन आपल्यावर असतं. जाता जाता आमच्या सगळ्या श्रोत्यांना आपण काय सांगाल?
0: कार्यक्रमाच्या शेवटी आपल्या सर्व श्रोत्यांना एकच आव्हान करू इच्छितो की सुरक्षा ही केवळ सरकारची किंवा गॅस कंपन्यांची यामध्ये जबाबदारी नाही आहे, तर ती एक जागरूक ग्राहक म्हणून ती आपली जबाबदारी आहे. दक्षता ही सुरक्षतेची खरी वाट आहे, म्हणून आपण स्वतः ही जबाबदारी स्वीकारायला पाहिजे आणि ही यामध्ये ग्राहकांनी दक्षता ठेवायला पाहिजे, एवढंच मी इथे सांगू इच्छितो.
1: खूप छान सर, याच मुद्द्यावर आज आपण इथे थांबूया. तुम्ही तुमचा बहुमोल वेळ दिलात आणि इतकी छान माहिती आमच्या सगळ्या श्रोत्यांना दिली त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आपले खूप धन्यवाद.
0: मी आपलेही धन्यवाद देतो आणि आपल्या श्रोत्यांचेही धन्यवाद देतो जे इतक्या चांगला कार्यक्रम ते ऐकत आहात आणि मला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद.
1: मंडळी, याचबरोबर आजचा आपला बलसागर भारत हो हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला रश्मी महामरेला अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात छानच्या विषयासह, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य रश्मी महामरे यांचं आणि सादर करते रोशन जाधव.

0: श्रोतेहो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद. गुणसागर गंभीर.
1: कैसे कैसे मैं कैसे कैसे
0: अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.

0: नव्या पिढीची आघाडीची गायिका शरयू दाते आपल्या भेटीला येणार आहे जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने. मराठी हिंदी रियालिटी शो मधली स्पर्धा ते पार्श्वगायिका हातीचा सुरेल प्रवास.
1: सात जन्मासाठी बांधली गादोरी.
0: गायिका शरयू दाते हिच्याशी गप्पा मारल्या आहेत दीप्ती आंबेकर हिने. नक्की ऐका रविवारी 21 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 FM गोल्ड मुंबई आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही.
2: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे. अरे राम, हा पंखा का चालू ठेवलायस? वीज बिल का तुझा बाप भरणार?

0: पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते. आणि हुकुम सिंग ही
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
2: यार कोई ऐसी लाइफ इंश्योरेंस पॉलिसी बताओ जिसमें कम प्रीमियम हो, बोनस भी अच्छा मिले और भरोसे वाला भी हो.
3: PLI है ना?
4: सरकारी कर्मचारी के साथ साथ सभी प्रोफेशनल, ग्रेजुएट और डिप्लोमा होल्डर्स ले सकते हैं PLI पॉलिसी का फायदा और साथ में पोस्टल डिपार्टमेंट का भरोसा भी. अपने नजदीकी पोस्ट ऑफिस से आज ही संपर्क करें या लॉग इन करें indiapost.gov.in पर.
5: माझा आवार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात आहे का? अल्निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत, सोबतच आहे का रसायनविरहित कीडा व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
6: श्रोत्याहो, ठीक 7 वाजता आपण ऐकणार आहात मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र.

आकाशवाणी मुंबई. राजेश शर्भा ते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला दाखवला हिरवा झेंडा. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी पक्षाची लोकसभेच्या सभापतींना विनंती. राज्यात धार्मिक राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल झालेले 44 खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय. आणि लखनौ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं अफगाणिस्तान पुढे विजयासाठी 403 धावांचं आव्हान. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून आणखी 6 नवीन फलाट उभारले जातील असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सांगितलं. पुणे रेल्वे स्थानकावर पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून रवाना केल्यावर तसंच विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी केल्यानंतर ते बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरस्थ पद्धतीनं उपस्थित होते. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसंच शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते. जेएनपीटी आणि वाढवण या बंदरांपर्यंत विदर्भ आणि मराठवाड्याचा संपर्क मजबूत करण्यासाठी समर्पित मालवाहतूक लोहमार्ग मिळावा असा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आहे. त्यावर लवकरच काम सुरू करण्याचं आश्वासन वैष्णव यांनी दिलं.

0: महाराष्ट्र में 2 लाख करोड़ रुपए के प्रोजेक्ट्स आज रेलवे के चल रहे हैं और जल्दी ही मुंबई से पुणे 48 मिनट्स मुंबई टू पुणे।
1: मुंबई पुणे रेलवे मार्गाच्या चौपदरीकरणाचं काम वेगानं सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद या प्रस्तावित बुलेट ट्रेन मार्गामुळे मुंबई पुणे प्रवास अवघ्या 48 मिनिटात तर पुणे हैदराबाद प्रवास सुमारे 2 तास 8 मिनिटात पूर्ण होऊ शकेल असं त्यांनी नमूद केलं। राज्यातल्या रेल्वे विकासासाठी केंद्र सरकारनं यंदा सुमारे 23,900 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचं त्यांनी सांगितलं। हडपसर रेल्वे स्थानकावरून पुणे हडपसर पाटणा दाणापूर या अमृत भारत एक्सप्रेसला श्री वैष्णव यांनी हिरवा झेंडा दाखवला। एक दिवसाच्या दौऱ्यासाठी आज सकाळी वैष्णव यांचं पुणे विमानतळावर आगमन झालं। केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचं स्वागत केलं। राज्यात आकाशवाणीची यंत्रणा अधिक मजबूत करण्याचा केंद्र सरकारचा विचार असल्याचं यावेळी वैष्णव यांनी सांगितलं। पनवेल रेल्वे स्थानकावर

0: वरची गर्दी कमी करण्यासाठी भारतीय रेल्वेनं राज्यात सोमाटणे चिखली क्वाड लाईन प्रकल्पाला 172 कोटी रुपये खर्चासह मंजुरी दिली आहे. हा नवीन रेल्वे मार्ग कर्जत मार्गावरच्या चिखली आणि रोहा मार्गावरच्या सोमाटणे यांना जोडणारा अत्यंत महत्वाचा दुवा ठरेल असं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. यामुळे कर्जत आणि रोह्यादरम्यान रेल्वेगाड्यांना पनवेल स्थानकात प्रवेश करण्याची किंवा इंजिनाची दिशा बदलण्याची गरज न पडता अखंड प्रवास करता येईल. हा प्रकल्प विशेषतः जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि ट्रस्टशी संबंधित मालवाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी विनंती करणारं पत्र खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना लिहिलं आहे. प्रसारमाध्यमांमधल्या वृत्तानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत आहेत असं अरविंद सावंत आपल्या पत्रात म्हणाले आहेत. राजकीय पक्षापासून स्वतंत्र असा कोणताही अधिकार विधिमंडळ पक्षाकडे नसतो, त्यामुळे पक्षाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दाव्याचा कुठलाही प्रस्ताव आल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतीही अंमलबजावणी करू नये अशी विनंती खासदार अरविंद सावंत यांनी सभापती ओम बिर्ला यांना केली आहे. यासंदर्भात खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी आज सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. पक्षाच्या शिष्टमंडळानं बिर्ला यांना पक्षबद्दल विरोधी कायद्यातील तरतुदींविषयीचं निवेदन सादर केल्याचं खासदार अनिल देसाई यांनी भेटीनंतर बातमीदारांना सांगितलं.
1: लोकसभा स्पीकर ने कहा जो व्यवस्था रहेगी उसी के तहत कायदे कानून को ये रखें वो अलग. हमारी आशंका कुछ नहीं है, हमारे सांसदों के ऊपर पूरा विश्वास है और जो अटकलें माध्यमों के द्वारा आ रही है तो एक सावधानता बरतने के लिए हमने ये कदम लिया हुआ है.
0: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या नेत्यांना फोडण्याच्या तथाकथित प्रयत्नांशी भाजपाचा काहीही संबंध नसल्याचं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे. आपल्या

जाणार नसल्याचं शेलार यांनी सांगितलं. एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आज लखनौ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तान 3 धावांचं आव्हान ठेवलं आहे. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यावर शुभमन गिल आणि ईशान किशन यांच्या 224 धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारतानं 402 धावा केल्या. शुभमन गिलनं 154 तर ईशान किशननं 125 धावा केल्या. अफगाणिस्तानतर्फे नांगी आलीन खरोतेनं 4 तर रशीद खाननं 3 गडी बाद केले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा अफगाणिस्तानच्या 16 षटकात 2 बाद 84 धावा झाल्या होत्या. आयसीसी महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि नेदरलँड्स यांच्यातला सामना UK लीड्स इथं होत आहे. नेदरलँडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर तयारी पूर्ण झाली असून मतदान केंद्र अधिकाऱ्यांना निवडणूक साहित्याचं वितरण करण्यात आलं आहे. फ्रान्समध्ये एव्हियन इथं G7 परिषदेत आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भाषण झालं. सर्वांच्या फायद्यासाठी समतोल, समावेशक आणि शाश्वत आर्थिक विकासाला प्रोत्साहन या विषयावर बोलताना प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं की विकसनशील देशांच्या

0: वरती त्यांनी जी बंदी घातलेली आहे ती बंदी उठवली जाईल. आणखीन एक जे महत्वाचं म्हणजे आता हा आर्थिक मुद्दा आहे इराणच्या संदर्भातला, इराणच्या बाजूनी जे करारामधला जो मुद्दा आहे तो की इराण अगदी सुरुवातीच्या याच्यामध्ये त्यांच्या वाटाघाटींमधून जो एक मुद्दा येत होता तो रिपेरेशन म्हणजे युद्ध खंडणी अमेरिकेने द्यावी आम्हाला, कारण अमेरिकेने हा आमच्यावरती एकतर्फी हल्ला केलेला आहे, हे बेकायदेशीर युद्ध आमच्यावर लादलंय आणि त्यामुळे आमचं जे नुकसान झालंय त्या नुकसान भरपाई आम्हाला द्यावी. तर आता त्या पद्धतीचे रिपेरेशन नाहीये म्हणजे निदान करारामध्ये त्याबद्दलची चर्चा नाहीये, पण अमेरिकेने गेली अनेक वर्ष निदान 20-25 वर्ष इराणची मालमत्ता अमेरिकेत असलेले त्यांचे जे काही इन्व्हेस्टमेंट आहेत ते जे गोठवलेले आहेत त्या मालमत्ता ते खुल्या करणं आणि इराणवरती असलेले आर्थिक निर्बंधही ते काढून घेणे ही एक महत्वाची बाब ज्याच्यामुळे इराणने कदाचित या प्रकारच्या प्रस्तावाला मान्यता दिली असणार आहे. आणि अमेरिकेच्या दृष्टीने याच्यामध्ये काय आहे तर इराणने मान्य केले की आता युद्ध थांबवू म्हणजे मला अमेरिकेच्या दृष्टीने याच्यात काय फायदेशीर आहे हे फार मोठं काही दिसत नाहीये, पण युद्ध संपेल हे त्याच्यामधली महत्वाची गोष्ट आहे.
1: थोडक्यात अनेक बाबतीत हा करार जितका इराणच्या हिताचा आहे तितकाच अवघ्या जगाच्या पण हिताचा आहे शांततेच्या दृष्टीने आपण असं नक्कीच म्हणू शकतो. पण अनेक वेळा असा करार होण्याच्या शक्यता निर्माण झाल्या होत्या आणि पुन्हा पुन्हा नंतर संघर्ष उफाळून आला आणि त्यामुळे असा करार होऊ शकला नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर आत्ताचा करार होईल याबाबतची निश्चितता अनिश्चितता याबाबतीत तुम्ही काय सांगाल आणि त्याची कारणमीमांसा कशी करायला?
0: आपण जो प्रश्न विचारला त्याच्याबद्दल सांगायचं म्हणजे 100 दिवसापेक्षा जास्त हे युद्ध चालू होतं आणि या युद्धामुळे एकंदरीतच जगावर बरेच परिणाम झाले, जागतिक राजकारणावर मोठे परिणाम झाले आणि प्रामुख्याने पश्चिम आशियाई देशांच्या राजकारणावर मोठा त्याचा प्रभाव पडणार आहे आणि पडतोय. कराराच्या मुळे काय मोठं होणार आहे कसं होणार आहे माहिती नाही. कराराचा मुख्य उद्देश आहे युद्ध थांबवणे आणि ह्या कराराने युद्ध थांबेल अशी आता आपण आशा करूया, पण अजून 2 दिवस आहेत म्हणजे परवा शांतता करारावर सह्या होतील. पण आधीचे सुद्धा ह्याच पद्धतीचे जे प्रयत्न होते ते प्रयत्न बघता बघता कोसळलेले आपल्याला दिसले आणि त्याचं एक कारण आपल्याला दिसतं आणि ते अजूनही तसंच आहे आणि त्यामुळे ही चिंता आहे. अजून मला असं वाटतं जगात जे कोणी ह्या घडामोडींचा अभ्यास करतायत त्यांच्याही डोक्यामध्ये ते आहे, ते म्हणजे इस्रायल. इस्रायलनी या करारामध्ये सामील व्हायला नकार दिलेला आहे. खरं तर इस्रायल हा युद्धामधला एक मोठा घटक आहे. अमेरिका आणि इस्रायल दोघांनी मिळून इराणवर हल्ला केला आणि त्याच वेळेला इस्रायलनी लेबाननवर पण हल्ला सुरू केला, गाझामध्ये त्यांनी आपले हल्ले वाढवले आणि आता परिस्थिती अशी आहे की त्यांना हा करार नको असल्यामुळे पुन्हा लेबाननवर त्यांनी कालपासून हल्ले सुरू केले. प्रश्न असा आहे की हा करार ट्रम्प यांना किती महत्वाचा वाटतो त्यावर ह्या कराराचं भवितव्य काही प्रमाणात अवलंबून आहे, कारण इराण आणि अमेरिका दोन्ही बाजूनी काही बाबतीमध्ये माघार घेतली आणि काही बाबतीमध्ये त्यांनी आपल्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत आणि त्यावर ते ठाम आहेत. पण लेबनन मध्ये सुद्धा म्हणजे एक महत्वाची अट इराणने जी घातलेली आहे ह्या कराराच्या आधीची ती अशी आहे की सर्व प्रकारचे हल्ले आणि सर्व प्रकारचं जे काही युद्ध आहे ते थांबलं पाहिजे सर्व भागात, त्याच्यामध्ये लेबनन पण येतं. आता ही गोष्ट ते किती रेखतात हे आपल्याला बघावं लागेल, पण मला असं वाटतं की या बाबतीत ट्रम्प यांनी काही प्रमाणात इस्रायलच्या बाबतीत नाराजी दर्शवलेली आहे. त्यांनी नेतान्याहू यांच्याबद्दल असंही म्हटलं की हा फारच कठीण माणूस आहे, पण कदाचित अमेरिका पुन्हा एकदा इस्रायलच्या या ट्रॅपमध्ये न अडकता अमेरिकेने जर का पुढाकार घेऊन पुढे गेली आणि इराणनेही आपली अट थोडी हलकी केली तर हा करार होईल, या करारावर सह्या होते आणि ह्या करारावर सह्या होणं म्हणजे आता जे युद्ध चालू आहे ते युद्ध थांबणं आणि ते युद्ध थांबण्याची केवळ बातमी आली तरी गेल्या 2 दिवसांमध्ये कच्च्या तेलाच्या किमती खाली आलेल्या आहेत आणि काही प्रमाणात मला असं वाटतं लोकांच्या मनात आशा निर्माण झाली की आता हे जे संकट आलेलं आहे युद्धामुळे ते संकट काही प्रमाणात कमी होईल.
1: अरुणा मॅडम, आता थोड्याच वेळापूर्वी तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे इराणचा अणु कार्यक्रम हा या संघर्षातला एक कळीचा मुद्दा होता, आता या पुढच्या वाटाघाटींमध्ये त्याबद्दलची स्थिती काय दिसते याविषयी काय माहिती द्याल?
0: त्यांनी पहिल्यापासून हे म्हटलेलंच होतं की आमचा अणु कार्यक्रम हा शांततेसाठी आहे आणि वारंवार आंतरराष्ट्रीय अणु नियामक जे मंडळ आहे त्या मंडळाच्या सभासदांनी इराणमध्ये वारंवार भेटी देऊन हे चेक केलेलं होतं की आहे का, आणि त्यांनी म्हटलेलं होतं की इराण हा अणुशस्त्र बनवत नाहीये, त्यांचा कार्यक्रम शांततेसाठी आहे. आता गुप्तपणे ते काही करत असतील तर आपल्याला कोणालाच माहिती नाही, ते कुठल्याच राष्ट्राला तसं सांगता येणार नाही बाहेरून, पण त्यांना कायमच याबद्दलची सर्टिफिकेट मिळाले की ते नाही आहे. याच्या अगोदर ओबामांच्या बरोबर त्यांनी करार केलेला होता अणु कार्यक्रमाच्या बद्दल आणि इराणने आपल्यावरती बंधनं लादून घेतलेली होती. इराणने

0: काही तेच म्हटलंय, पण इराणी एक म्हटलंय की आम्ही युरेनियम आमच्याकडचं नष्ट करणार किंवा देणार नाही, म्हणजे आपला शांततेसाठीचा अणु कार्यक्रम चालू राहील हा मुद्दा त्याने ठेवलेला आहे. आज आपल्याला असं दिसतंय की हा कार्यक्रम इराण चालू ठेवतं का नाही, पण अगदी शांततेसाठी सुद्धा जर का तुमच्याकडे न्यूक्लिअर कपॅसिटी असेल तर तुम्ही शस्त्र केव्हा निर्माण करू शकताय जगात सगळ्यांना. अमेरिकेने सध्या तरी इराणच्या या अणु कार्यक्रमाच्या बद्दलच्या ज्या धोरणाला की आम्ही शांततेसाठी बनवतो याला मान्यता दिलेली असं दिसतंय, किंवा या करारात ते चालू ठेवू असं दिसतं. आणखीन एक मुद्दा सांगायचा होता तो म्हणजे क्षेपणास्त्रांच्या संदर्भात इराणने कोणत्याही प्रकारचं लिमिट मान्य करणार नाही हे आधी स्पष्ट केलं की आमच्या क्षेपणास्त्रांच्या कार्यक्रमावर आम्ही बंदी आणू देणार नाही, हे तो नॉन निगोशिएबल आहे हाही भाग आहे.
1: या करारातून अवघ जग ज्याची वाट पाहतंय ते म्हणजे हॉर्मुझची समुद्रधुनी खुली होणार आहे. पण हॉर्मुझची समुद्रधुनी खुली होणार म्हणजे नेमकं काय होणार, त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेला पर्यायानं भारताला कशा प्रकारे दिलासा मिळणार आहे याबद्दल सगळेच जण जाणून घ्यायला उत्सुक आहेत, त्याबद्दल काय सांगा.
0: हॉर्मुझची समुद्रधुनी अगोदर खुलीच होती 28 फेब्रुवारीच्या आधी, त्याच्यात काहीही प्रॉब्लेम्सच नव्हते, अगदी नॉर्मली जहाजी सर्व प्रकारचा व्यापार तिथून चालत होता. त्यावेळेला तो एक चोक पॉइंट असेल याबद्दलची काही कल्पनाही नव्हती, म्हणजे स्वेज होतात पण हा सुद्धा चोक पॉइंट होईल असं त्यावेळेला वाटलेलं नव्हतं. पण युद्ध चालू झाल्यावर इराणने हॉर्मुझच्या समुद्रसेनेचा हा जो सामरिक त्याचं जे महत्व आहे ते लक्षात घेऊन त्यांनी ते बंद केलं, कारण हा त्यांनी शस्त्र म्हणून एका परीने ह्या गोष्टीचा वापर केला आणि त्यामुळे जो व्यापारात अडथळा निर्माण झाला आणि ज्याच्यामुळे पुढे तेलाच्या बाबतीत जे जागतिक संकट तयार झालं, कारण जवळजवळ दुप्पट झाल्या तेलाच्या किमती बॅरल मागे, आणि त्याचा परिणाम सगळीकडे झाला, अमेरिकेमध्ये सुद्धा त्याचा परिणाम झाला. तर तो मुद्दा अमेरिकेने आता लावून धरलेला आहे की हॉर्मुझची समुद्रधुनी खुली व्हायला पाहिजे, आणि इराणने त्याला तत्वत मान्यता दिली की 60 दिवस तरी ही समुद्रधुनी पूर्ण खुली असेल किंवा पुढेही खुली असेल, पण पुढे ते काय करतील कारण आता असं आहे की त्याच्यामध्ये काही ठिकाणी तुरुंग पेरलेले, त्यामुळे त्यांना अजून त्या समुद्रधुनीचं सेफ करण्यासाठी त्यांना काही पावलं उचलावी लागतील. पण बऱ्याच अंशी जिथे सेफ्टी आहे तिथे ते ही समुद्रधुनी खुली करतील. आता समुद्रधुनी खुली होईल काही काळाने, कदाचित ते त्या ठिकाणी टोल आकारतील एका परीने, टोल म्हणजे ते म्हणतील आम्ही ते मॅरिटाईम सर्व्हिस असा शब्द वापरला जातोय की जहाजांची सुरक्षितता आम्ही देण्यासाठी आम्ही त्यांच्याकडून काही फीज वसूल करू, ते आता ते म्हणत नाहीये पण ते करणार ते, कारण त्यांच्या प्लॅनमध्ये तो एक भाग आहे. तर त्यांचं प्रचंड नुकसान झालं युद्धामध्ये, ते भरून कसं काढायचं तर ते आम्ही या पद्धतीने भरून काढू हेही त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता पहिले 60 दिवस ती पूर्ण खुली असेल, आता पुढे काय होतं हे आपल्याला पाहायला लागेल, आताच आपण सांगू नाही शकत. पण खुला झाल्यामुळे भारताच्या दृष्टीने काय होणार आहे, तर भारतात पूर्वीप्रमाणे आपल्याला तेल आयात करता येणार आहे. तेल आपली आयात जर का पूर्ववत झाली तर आपल्या देशातलं सुद्धा हे जे तेलाचं संकट आहे, म्हणजे गॅस न मिळणं किंवा कमर्शियल गॅस अत्यंत महाग होणं, ह्या गोष्टी कदाचित रिव्हर्ट होतील आणि भारतीय अर्थव्यवस्थेला काही प्रमाणात दिलासा मिळू शकेल. हे युद्ध थांबणं आणि सातत्याने हा जो हॉर्मुझच्या समुद्रधुनीचा वापर करून जागतिक व्यापारावरती जे काही बंधनं येत होती ती निघणं हा एक महत्वाचा भाग आहे, आणि त्यामुळे काही प्रमाणात जागतिक व्यवहार आहेत ते सुरळीत होतील आणि शांतता प्रस्थापित होईलच.
1: अरुणा मॅडम, हे युद्ध जरी अमेरिका इस्रायल आणि इराण मधलं असलं तरी हा करार अवघ्या जगासाठी आणि भारतासाठी सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. इतक्या महत्वाच्या विषयावरती तुम्ही फार सोप्या शब्दांमध्ये नेमकी माहिती दिली, त्यासाठी आपला वेळ दिला, याकरता आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार.
0: या मुलाखतीसाठी मला बोलावलं त्याबद्दल धन्यवाद.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर तसंच आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि मुलाखत तुषार पवार.
2: श्रोतेहो, वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: ध्यानधारणा योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
1: मेंटल हायजीन साठी आपण काय करतो?

0: समद्या मंडळीला शेवंता वहिनीचा नमस्कार.
1: समद्या मंडळीला राधा वहिनीचा नमस्कार.
0: बघ राधे, आता पारावर समद्या मंडळीची हजेरी झालेली आहे. लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमाअंतर्गत वेगवेगळे तज्ज्ञ आपल्या पारावर येत आहेत आणि छान अशी माहिती, जे काही आपल्या शेतकरी बांधवांच्या मनातले जे प्रश्न आहेत पशुपालनाविषयी, त्या समद्या प्रश्नाचं निरसन अगदी चांगल्या प्रकारे व्हायला लागलं, नाही का?
1: अगदी बरोबर आहे. आणि ह्या माहितीचा उपयोग आपल्या समद्या गावकरी मंडळीला आणि शेतकरी बांधवांना बी होत आहे, बरं का शेवंता? कारण कसं, ही मुलाखत ऐकू ऐकू मन आपल्या शेतीमध्ये आपण प्रगती करत आहोत, आपल्या पशुधनामध्ये कशा पद्धतीने आपण व्यवस्थापन करायला पाहिजे याविषयीची माहिती आपल्याला तज्ज्ञ व्यक्तींकडून मिळत आहे.
0: खरंच आहे बघ, म्हणजे एकंदरीतच जे काही पशुपालनाविषयीचे बरेचसे असे प्रश्न आपल्या मनात नेहमी येत असतात. कारण कोणताही व्यवसाय आपल्याला सुरू करायचा म्हणलं ना की त्यासाठी आपल्याला तंत्रशुद्ध असं मार्गदर्शन हे तज्ज्ञाकडून पाहिजे असतं. आणि त्यानंतरच मग कुक्कुटपालन असेल, त्यानंतर शेळीपालन असेल, अजून जे आपले दुग्ध व्यवसाय असेल, हे जे व्यवसाय आपण करतो ना त्यासाठी योग्य असं मार्गदर्शन जर आपल्याला मिळालं तर मग आपला व्यवसाय हा उत्तम प्रकारे पुढे पुढे जाऊ शकतो.
1: नाही, नक्कीच. मग मी काय म्हणते शेवंता, मग आज कोणती महत्वाची माहिती भेटणार आहे? म्हणजे कसं, मनामध्ये प्रश्न तयार करावा लागेल, मंडळीकडून बी प्रश्न घ्यावा लागेल.
0: वय वय राधे, कसे शेतीसाठी समद काम ही महिला आपली करत असते, नाही
1: बरोबर आहे? पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून ती शेतीमध्ये काम करत असते,
0: बरोबर आहे? आणि आपल्या महिलांच्या सबलीकरणासाठी आपण वेगवेगळे असे आपल्या शेतीला पूरक असे व्यवसाय बी आपण करतो. आता आपण पाहतो की बचत गटाच्या माध्यमातून महिला किती पुढे गेलेले, नाही का? असंच आपल्या महिलांना सबलीकरण करण्यासाठी लाभी पक्षीपालन एक यशस्वी असा उद्योग आता सध्या प्रचलित झालेला आहे,
1: बरोबर.
0: आणि त्याच्यामुळे कसं, या उद्योगाविषयी आपल्या ज्या काही इथं बसलेल्या पारावरच्या महिला आहेत त्यांना बी बऱ्याच वेळेला मनामध्ये प्रश्न आलेले आहेत. आणि हा एरवी तर आपण परिसरातील कुक्कुटपालन करतो, पण लाभी पक्षीपालन हा एक यशस्वी असा उद्योग कशा प्रकारे ठरू शकतो ही महत्वाची अशी माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला घ्यायची आहे.
1: हा, म्हणजे कसं, हा एक तर नवीन विषय आहे आणि त्याच्याविषयीची माहिती आपल्या बऱ्याचशा शेतकरी बांधवांना मन महिलांना नाही आहे बघ. त्यामुळे जी माहिती आपल्याला तज्ज्ञ व्यक्तीकडून मिळाली तर उत्तम होईल.
0: आपण नाव काढलं आणि साहेबाची हजेरी पारावर झाली. नमस्कार. नमस्कार.
2: नमस्कार. नमस्कार
1: साहेब. नमस्कार
0: साहेब. आता बसण्याची चोख व्यवस्था झालेली आहे आणि आज आपल्याला लाभी पक्षीपालन या विषयीची महत्वाची अशी माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मंडळीपर्यंत आपल्याला पोहोचवायची आहे.
1: अगदी खरंय, बरं का? तर साहेब, आता एक महत्वाचा पहिला प्रश्न आहे आमच्या गंगूमावशीचा की हा जो लाभी पक्षी आहे तर ह्याचं नेमकं महत्त्व आपल्याला काय सांगता येईल? म्हणजे कसं, या पक्षाची काय काय माहिती आहे, त्याचा फायदा काय होतो, हे जर आम्हाला माहिती झालं तर नक्कीच आम्ही ह्या व्यवसायाकडे वळतो असं ह्यांचं म्हणणं आहे बघा. तर तुम्ही काय सांगाल बरं?
2: हा प्रश्न जो आहे तो अपेक्षित होताच, कारण लाभी पक्षी पालन जे आहे त्याला आपण बटर पण म्हणतो आणि हा जो पक्षी आहे तो अतिशय आकाराने लहान आहे आणि या पक्षाचं जे वजन आहे साधारणतः 180 ते 220 ग्रामच्या आसपास त्या ठिकाणी होत असतं. आणि कमी जागेमध्ये, कमी पैशामध्ये, कमी खाद्यामध्ये हा जो पक्षी आहे तो त्या ठिकाणी आपण वाढवू शकतो. हा एक पक्षी जो आहे त्या पक्षाला कुठल्याही प्रकारचा औषधोपचार आपल्याला करायची आवश्यकता लागत नाही. लसीकरण पण ह्या पक्षाला आपण नाही केलं तरी त्या ठिकाणी चालतं. हा, आणि हा पक्षी जो आहे तो अतिशय काटक असा हा पक्षी आहे. आणि भारतामध्ये आता जे काही पक्षी आपल्याकडे लाभी पक्षी आहेत त्यामध्ये दोन प्रकारचे लाभी पक्षी आपल्याला सांगता येतील. एक तर आहे जंगली लाभी पक्षी आणि दुसरा आहे जापानी लाभी पक्षी.

0: असं असं.
1: तर आपल्याला जो संगोपन करायचा जो पक्षी आहे तो आहे जापानी लावी पक्षी. की आपण त्याचं संगोपन करू शकतो आणि त्या पक्ष्याला जे आहे ते आपण मांस उत्पादनासाठी म्हणा किंवा अंडी उत्पादनासाठी म्हणा आपण त्या पक्ष्याला जे आहे ते त्या ठिकाणी पाळू शकतो. त्याला कुठल्याही प्रकारची आपल्याला अडचण त्या ठिकाणी येणार नाही. आणि पक्षी आकारानं लहान असल्यामुळं त्याला कमी जागा लागते आणि खाद्य पण त्या पक्ष्याला त्या ठिकाणी कमी लागतं आणि रुचकर मांस आणि अतिशय उत्कृष्ट अंडी ह्या पक्ष्यापासून आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतात. आणि ग्रामीण भागामध्ये जसं की आता आपण मगाशी बोलताना सांगितलं की बाबा महिलांच्या सहभागाशिवाय कुठलाही व्यवसाय जो आहे तो त्या ठिकाणी यशस्वी होऊ शकत नाही. आणि महिलांचा व्यवसायामध्ये सहभाग असल्याशिवाय त्या व्यवसायाला योग्य ती दिशा पण त्या ठिकाणी मिळत नाही. कारण महिला ह्या प्रत्येक व्यवसायामध्ये पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी काम करत असतात. आणि त्यांच्या कामाला जे आहे या व्यवसायातून जर समजा काही नफा जर होत असेल तर त्याच्यामध्ये महिलांचा जो सहभाग आहे बचत गट असेल महिलांचे किंवा मग दोन चार महिलांनी मिळून एखादा जर समजा व्यवसाय चालू केला तर कुठेही महिला जी आहे ती एक रुपया पण एक्स्ट्रा त्या ठिकाणी खर्च करत नाही. आणि प्रत्येक बाबीमध्ये महिलांची नोंद त्या ठिकाणी महिला करत असतात, खर्चाची नोंद वगैरे. बऱ्याच वेळेस काय होतं की काही काही गोष्टी पुरुषांच्या नजरेतून सुटून जातात आणि त्याच्यामुळे काय होतं की त्या व्यवसायामध्ये नफा होतो का तोटा होतो हे लक्षात येत नाही. पण महिला ज्या आहेत त्या सगळ्या नोंदी व्यवस्थित ठेवतात आणि त्याच्यामुळे तो व्यवसाय जो आहे तो त्या ठिकाणी यशस्वी होत असतो. तसंच हा लावी पालन जो आहे तो पण एक यशस्वी उद्योग त्या ठिकाणी होण्यासाठी ज्या काही गोष्टींची आवश्यकता आहे त्या महिला त्या ठिकाणी करत असतात. शेतीचं काम करतील, घरकाम करतील आणि दोन्ही कामं करून मिळालेल्या फावल्या वेळामध्ये हा लावी पालन जर त्यांनी केलं तर निश्चितच त्यांना त्यांच्या दैनंदिन गरजेसाठी काही त्या ठिकाणी भांडवल लागतं ते ह्या व्यवसायातून त्यांना चांगल्या प्रकारे मिळू शकतं. त्याच्यामुळं हा जो आहे जपानी लावी पक्षी पालन किंवा बटेर पालन वेगवेगळ्या भागामध्ये ह्याला वेगवेगळ्या प्रकारे नावाने ओळखलं जातं. तसं आपण त्याला लावी पक्षी म्हणतो किंवा लावा म्हणतो. शेतामध्ये आपण पाहतो ना लहान लहान पक्षी दिसतात ते त्याला भुरगुंजे म्हणतो. तर आता हे जंगली असतात पण आपण जे आता जी चर्चा करत आहे हे जपानी लावी पक्षी असतात. याला कुठल्याही प्रकारचा आपल्याला त्या ठिकाणी प्रतिबंध नाही. आपण चांगल्या प्रकारे हा जो व्यवसाय जो आहे तो त्या ठिकाणी करू शकतो आणि या व्यवसायातून निश्चितच महिला स्वयंपूर्ण त्या ठिकाणी होऊ शकतात. महिलाच नाही तर त्यांचा जो पूर्ण बचत गट आहे तो पण त्या ठिकाणी व्यवस्थित त्या ठिकाणी उभा राहू शकतो आणि त्यांना फायदा होऊ शकतो.
2: अगदी बरोबर आहे. म्हणजे आपल्या शेतीला जोडव्यवसाय म्हणून आपण परसातील कुक्कुटपालनासोबतच आता जी आपण माहिती सांगत आहोत की लावी पक्षीपालन हा देखील एक यशस्वी असा उद्योग महिलांना सक्षम करण्यासाठी हा उद्योग करू शकते, नाही का साहेब? जर जापानी लावा पक्ष्याची वैशिष्ट्ये सांगायची झाली तर काय सांगाल बरं?
1: मगाशी आता आपण चर्चा करताना बोलत आहोत की जापानी लावी पक्षी जो आहे तो साधारणतः तपकिरी रंगाचा असतो आणि वजन त्याचं जे आहे ते 180 ते 220 ग्रामच्या आसपास त्या ठिकाणी असतं. आणि ह्या जापानी लावी पक्ष्यामध्ये एक थोडासा फरक असा आहे ह्याच्यामध्ये मादीचं वजन नरापेक्षा जास्त असतं. म्हणजे इतर कोंबड्यांमध्ये आपण पाहिलं तर नराचं वजन जास्त असतं पण ह्याच्यामध्ये मादी पक्ष्याचं वजन जे आहे ते नर पक्ष्यापेक्षा जास्त असतं. साधारणतः 280 ते 300 अंडी प्रतिवर्ष हा पक्षी त्या ठिकाणी देत असतो आणि हे पक्षी खूड होत नाहीत. म्हणजे सारखे हे पक्षी त्या ठिकाणी अंडी घालत राहणार आणि अंड्याचं जे वजन आहे ते 10 ते 12 ग्राम इतकं असतं. अंडा आकारान लहान असतं आणि त्याचा रंग जे आहे ते तपकिरी रंगाचा अंड आणि त्यावर काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे त्या ठिकाणी ठिपके असतात. तर बऱ्याच वेळेस काय होतो शेतकरी बंधूंचा गैरसमज होतो की बाबा हे अंड इतर कुठल्या पक्ष्याचं आहे का किंवा मग काही ट्यूटीचं वगैरे आहे का, अशा मनामध्ये समज निर्माण होतात आणि त्याच्याबद्दल थोडी जनजागृती करणं आवश्यक आहे. आपण त्याच्यासाठी हे लावी पक्ष्याचे जे काही अंडी आहेत त्याला आपण बॉईल करून किंवा उकडून जे आहे त्याला आपण लोकांना त्या ठिकाणी जर उपलब्ध करून दिली त्यांच्या मनामधल्या शंका गैरसमज त्या ठिकाणी बाहेर पडू शकतात. कारण काय की मोठ्या अंड्याचं वजन 50 ते 60 ग्राम असतं आणि ह्याचं 10 ते 12 ग्राम आहे. म्हणजे एखाद्याला जर अर्धा अंड खायचं असेल तर तो हे लावी पक्ष्याचे 2 अंडी खाऊ शकतो.
0: म्हणजे छोटी असल्यामुळे
1: लहान असल्यामुळे आणि लहान बाळांना पण काय कधी मोठा अंड थोडस ते खाऊ शकत नाही पूर्ण, पण हे छोटं अंड जे आहे ते पूर्ण ते खाऊ शकतात. त्याच्यामुळं हा पण एक वैशिष्ट्य आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. आणि पक्ष्याचं जे काही मांस उत्पादन आहे ते पण त्या ठिकाणी चांगलं आहे आणि हाडाचा आकार लहान असल्यामुळं आपण त्याला बारीक करून जे आहे ते आहारामध्ये त्या ठिकाणी वापरू शकतो. आणि अंड्याचं जे पौष्टिकता आहे किंवा मांसाची जी पौष्टिकता आहे त्यात प्रथिनांचं प्रमाण पण थोडं जास्त त्या ठिकाणी आढळून आलेलं आहे. आणि जे काही आपण चरबी म्हणतो किंवा कोलेस्ट्रॉल म्हणतो त्याचं प्रमाण थोडं त्या ठिकाणी कमी आहे मांसामध्ये. तर असे वेगवेगळे वैशिष्ट्ये जे आहेत ह्या जपानी लावी पक्ष्याचे त्या ठिकाणी आहेत.
0: असं होय. आता माधवरावांनी विचारलेला अजून एक प्रश्न मी तुम्हाला विचारते बरं का साहेब? तर ते म्हणाले की आता आपल्याला समजा लावी पक्ष्यांचं पालन करायचं आहे पण कोणी पण कसं कोणताही व्यवसाय

0: करायचं म्हणलं तर आपल्याला फायदा होतो का नाही हे समजा त्यांना पाहतच असतात, आणि त्यानुसार त्या व्यवसायाची आपण निवड करत असतो. तर मग आर्थिकदृष्ट्या हे जे लाभी पक्षी जे पालन आहे हे आपण कशा पद्धतीनं करायला हवं, त्याचा नेमका आर्थिकदृष्ट्या काय फायदा होतो हे आमच्या माधवरावांना सांगा.
1: निश्चितच, कारण कुठल्या व्यवसायामध्ये जोपर्यंत आपल्याला नफा होत नाही किंवा जोपर्यंत त्याच्यातून आपल्याला काही भांडवल मिळत नाही तर आपण तो व्यवसाय करत नाही. तर हा जपानी लाही पक्षी पालनचा जो व्यवसाय आहे तो आपल्या भागामध्ये जो आहे त्या ठिकाणी त्याला चांगली चालना मिळालेली आहे. आणि सांगायचं जर झालं तर हा लहान पक्षी असल्यामुळं अंड्याचा आकार पण लहान आहे, आणि या पक्ष्याचं एका दिवसाचं पिल्लू जे आहे साधारणतः 6 ते 8 रुपयाला त्या ठिकाणी मिळतं. आपल्या भागात पण त्या ठिकाणी पक्षी पिलं उपलब्ध आहेत, काही काही खाजगी लोकांकडे आहेत. पण जर पाहायचं जर म्हणतं हैदराबाद येथे पशुवैद्यक महाविद्यालय जे आहे त्या महाविद्यालयामार्फत मोठ्या प्रमाणावर हे पक्ष्यांचं उत्पादन त्या ठिकाणी होतं आणि ते आपल्याला पक्षी त्या ठिकाणी उपलब्ध करून देतात. तर साधारणतः 180 ग्राम ते 220 ग्रामचं या पक्ष्याचं वजन आहे. उत्पादनाचा जो खर्च आहे साधारणतः 30 ते 40 रुपयाच्या आसपास त्या ठिकाणी होत असतो. आणि जर विक्री जर आपण पाहिली तर साधारणतः 50 ते 60 रुपयाला आपण तो पक्षी त्या ठिकाणी विकू शकतो. म्हणजे एका पक्ष्यामागं आपल्याला साधारणतः 15 ते 20 रुपये खर्च वजा जाता त्या ठिकाणी मिळतात. आणि अंडी जी आहे त्या अंड्याचं जे विक्री आहे साधारणतः 50 ते 60 पैशाला एक अंडा आपण त्या ठिकाणी विकू शकतो. तर त्याचं पण अंड्यापासून आपल्याला त्या ठिकाणी पैसे त्या ठिकाणी मिळू शकतात. आणि जसं आता मगाशी सांगितलं की आधुनिक काळामध्ये आता विभक्त कुटुंब पद्धती आलेली आहे, तर प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या आहेत. तर कोणाला कोंबडीचं अंडं आवडतं, मोठं अंडं आवडतं, कोणाला लहान अंडं आवडतं. तर ज्यांना समजा लहान अंडं पाहिजे, पूर्णच अंडं पाहिजे, त्याच्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला संधी चालून आलेली आहे. आपण लाही पक्षाच्या अंड्याचा त्या ठिकाणी उपयोग त्या ठिकाणी करू शकतो. जसं आता मी आपल्याला आर्थिकदृष्ट्या फायदेशीर जर आपल्याला सांगायचं झालं तर ह्या लाही पक्षाच्या अंड्यापासून बनवलेले लोणचं आपण बनवू शकतो. जसं आपण आंब्यापासून लोणचं बनवतो तसं ह्या लाही पक्षाच्या अंड्यापासून आपण लोणचं बनवू शकतो. किंवा उकडलेली अंडी जी आहेत ती आपण आपल्या आहारामध्ये त्या ठिकाणी त्याचा समावेश करू शकतो, त्याची भाजी करू शकतो. पक्षी जे आहेत ते कमी काळामध्ये तयार होतात, साधारणतः 6 ते 7 आठवड्यात तयार होतात. आणि त्याच्यामुळं खाद्याचं प्रमाण पण त्याला कमी लागत असतं. साधारणतः 550-600 ग्राम म्हणजे 1/2 किलोच्या आसपास खाद्य लागतं. आणि कमी खाद्यामध्ये हा पक्षी तयार होत असल्यामुळं खर्च पण उत्पादनाचा कमी आहे. त्याच्यामुळं हा जो काही व्यवसाय आहे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर त्या ठिकाणी ठरण्यासाठी आपल्याला कुठली अडचण त्या ठिकाणी येणार नाही. फक्त सुरुवातीला आपल्याला ह्या पक्षाची काळजी त्या ठिकाणी व्यवस्थित घेणं गरजेचं आहे.
2: म्हणजे एकंदरीत ह्या लाभी पक्षापासून आपल्याला चांगल्या प्रकारे आर्थिक फायदा आपल्याला राधी मिळू शकतो, नाही का?
0: म्हणजे एक नाही तर असे अनेक फायदे त्याचे आहेत, बरं का? म्हणजे आपल्या बचत गटामध्ये जर लाभी पालन जर केलं तर आपल्याला अनेक फायदे त्याचे होऊ शकतात. म्हणजे एक तर त्यापासून छोटे छोटे अंडे बी मिळतात, त्याचप्रमाणे त्यापासून सरांनी आता सांगितलं की लोणचं बी तयार करता येते. म्हणजे पाय एक नाही तर असे अनेक फायदे जे आपल्या मानवी शरीराच्या आरोग्यदृष्ट्या फारले महत्वाचे आहे.
2: बरोबर आहे. आणि जशी म्हणाव तशी जनजागृती या लाभी पक्षाबद्दल बऱ्याच लोकांच्या मनामध्ये काही काही प्रश्न असतात, नाही का? पण आता कसं ही माहिती ऐकता असं वाटायला लागले की लाभी पक्षी पालन खरंच एक यशस्वी उद्योग होऊ शकतो, नाही का?
0: नक्कीच नक्कीच.
2: पण बघा आता बोलता बोलता साहेब तुम्ही म्हणाले होतात की लाभी पक्ष्यांची पिल्ले ही खूप नाजूक असतात, छोटी असतात, मग त्या पिल्लांच्या पक्ष्यांची काळजी कशी घ्यायची? बरं,
1: सगळ्यात महत्वाची बाब जी लाभी पालनामध्ये आहे जपानी लाभी पक्षी पालनमध्ये ती लहान पिल्लांची काळजी घेणे आहे. कारण जसं आता मगाशी आपण सांगितलं की साधारणतः 10 ते 12 ग्रामचं अंडं असतं आणि 10 ते 12 ग्राम अंड्यामधून जे आहे ते साधारणतः 6 ते 7 ग्रामचं पिल्लू त्या ठिकाणी निघत असतं. आणि एवढं लहान जे पिल्लू असतं त्याला सुरुवातीला उब देणं, उष्णता देणं अतिशय गरजेचं असतं. आणि जर आपण त्याला उष्णता दिली नाही तर त्या पक्ष्यांचे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी मृत्यू होऊ शकते. म्हणजे 100 मधले 30-40 पक्षी आपले त्या ठिकाणी 2 दिवसामध्ये पहिल्या मरू शकतात. आणि जर आपण व्यवस्थित काळजी घेतली, व्यवस्थित उष्णता दिली तर त्या पक्ष्यांचे मृत्यू त्या ठिकाणी आपण थांबवू शकतो. त्याला आपण कृत्रिम उब देणे असं म्हणतो. तर लाही पालनामध्ये जे आहे ते लहान पिल्लांना उब देणं त्या ठिकाणी अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला बल्ब असतील, लाईटचे बल्ब वगैरे लावून त्याला ब्रूडरच्या खाली साधारणतः एका पक्ष्याला 2 ते 2.5 वॅट एवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला उष्णता त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यायची आहे. आणि ब्रूडरची जमिनीपासून उंची जी आहे 30 ते 50 सेंटीमीटर एवढी ठेवायची आहे. ब्रूडरच्या खाली पक्षी येऊन जर जमा व्हायला लागले तर समजायचं की बाबा उष्णता कमी पडत आहे, त्यावेळेस त्या ब्रूडरची उंची कमी करायची. आणि ज्यावेळेस जर आपल्याला वाटलं की बाबा सगळे पक्षी आपल्या ब्रूडरच्या पासून लांब पडायला लागले त्यावेळेस आपण त्या ब्रूडरची उंची जी आहे ती वाढवायची. आणि सोपं आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे काही लोकांना शेतकऱ्यांना म्हणा किंवा महिलांना काही अडचण येणार नाही. खाली पक्षी कशा प्रमाणात बसलेले आहेत त्याच्या अनुषंगाने आपल्याला त्याची उंची जी आहे ब्रूडरची कमी जास्त करून मग आपण त्या पक्ष्यांना जी आहे योग्य ती उष्णता जी आहे ती आपण त्याला त्या ठिकाणी देऊ शकतो. तर बऱ्याच वेळेस आपल्याला

0: उष्णतेच्या बाबतीमध्ये लाईटचा अडथ, विद्युत पुरवठा त्या ठिकाणी खंडित होऊ शकतो. तर अशा वेळेस आपल्याला जर गॅस उपलब्ध असेल तर गॅसवर पण आपण त्या ठिकाणी गॅस ब्रुडर नावाचा एक आपल्याकडे उपकरण आहे, त्या गॅस ब्रुडर मार्फत पण आपण पक्ष्यांना उष्णता देऊ शकतो. एखाद्या वेळेस जर समजा गावामध्ये गॅस पण त्या ठिकाणी मिळत नसेल तर आपल्याकडं पाण्याचा माठ असतो, त्या माठामध्ये आपण कोळसा वगैरे भरून त्याला थोडस आग लावून बाहेर ठेवायचं आहे, आणि ज्यावेळेस त्याच्यातून उष्णता बाहेर येईल त्यावेळेस त्याला उचलून जे आहे ते आपल्याला आपल्या कोंबड्याच्या शेड मध्ये ठेवायचं आहे. त्याच्यापासून पण आपल्याला उष्णता जी आहे ते पक्ष्यांना उब जी आहे ते त्या ठिकाणी मिळू शकते. सुरुवातीचे 3 आठवडे पक्ष्यांना आपल्याला सांभाळायचं आहे, त्यातले सुरुवातीचे 2 आठवडे अतिशय महत्वाचे आहेत. पाण्याचं व्यवस्थापन असेल, खाद्याचं व्यवस्थापन असेल, जर आपण सुरुवातीला 2 आठवडे चांगलं सांभाळलं तर त्याच्यानंतर तुमची 1% पण मर्तुक होत नाही.
1: बरोबर,
0: फक्त आपल्या चुकीमुळे मर्तुक होऊ शकते, पण नैसर्गिक पद्धतीने जी मर्तुक होणारी आहे ती पहिल्या आठवड्यामध्येच होणार. त्याच्यानंतर जी मर्तुक जी आहे ती आपल्या चुकीमुळेच होणार आहे दुसऱ्या आठवड्याच्या नंतर. तर लहान पिलांची काळजी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आहे. ब्रुडिंग मध्ये व्यवस्थित खाद्य द्यायचं आहे, त्याचं पाणी व्यवस्थापन करायचं आहे, लसीकरण करण्याची आवश्यकता ह्या पक्ष्यामध्ये त्या ठिकाणी नाही.
2: ते महत्वाचा मुद्दा सांगितले बघ, नाही का?
1: अगदी बरोबर साहेब. आता अजून एक प्रश्न म्हणजे बघा, हे लाभी पक्षी जे आहेत तर त्याचे जे उपयुक्तेनुसार ज्या 2 पद्धती आहेत तर त्या कोणकोणत्या आहेत आणि त्याचं महत्व नेमकं काय काय आहे? जसं गादी पद्धत, पिंजरा पद्धत आहे की नाही, त्याचं नेमकं काय काय उपयोग होतो आणि कशा पद्धतीने आपण लाभी पक्ष्याचं पालन करू शकतो याविषयी तुम्ही सांगा.
0: आता लाभी पक्ष्याचं जे संगोपन जे आहे ते आपण गादी पद्धत आणि पिंजरा पद्धत ह्या 2 पद्धतीमध्ये त्या ठिकाणी करू शकतो. तर मांसल जे लाभी पक्षी आहेत त्याला आपण ब्रॉयलर मांसल पक्षी म्हणतो. ब्रॉयलर आपले बाजारातले कोंबडे वेगळे आणि ब्रॉयलर मांसल पक्षी वेगळे
1: असतात म्हणा.
0: हा, दोन्ही मध्ये पण त्या ठिकाणी फरक आहे. 6 आठवड्यामध्ये ब्रॉयलर पक्षी पण तयार होतो आणि 6 आठवड्यामध्ये जपानी लाभी पक्षी पण मांसासाठी तयार होतो. पण ब्रॉयलरचं वजन 2.5 ते 3 किलो पर्यंत जातं आणि ह्याचं वजन जे आहे ते 220 ग्रामच्या वर जात नाही. तर आता हा लाभी पक्ष्यांच्या बाबतीमध्ये 2 प्रकारच्या आपल्याला जे काही संगोपनाच्या पद्धती आहेत त्या आहेत. एक आहे गादी पद्धत आणि दुसरी आहे पिंजरा पद्धत. तर मांसासाठी जे ब्रॉयलर पक्षी आपण जपानी लाभी पक्षी जे आपण वापरतो किंवा ज्यांचा आपण त्या ठिकाणी संगोपन करतो त्यांना साधारणतः 4 आठवड्यापर्यंत 30 ते 35 चौरस सेंटीमीटर एवढी जागा प्रतिपक्षी त्या ठिकाणी आपण देत असतो. 6व्या आठवड्याच्या नंतर 200 चौरस सेंटीमीटर प्रतिपक्षी एवढी जागा द्यायची आहे आपल्याला आणि साधारणतः 6 ते 8 आठवड्याच्या आसपास त्याचं वजन जे आहे ते 180 ते 220 ग्रामच्या आसपास त्या ठिकाणी जात असतं आणि तो पक्षी जो आहे तो त्या ठिकाणी विक्रीला तयार झालेला असतो. आणि सुरुवातीला पक्ष्यांना खाद्य देताना त्याच्यामध्ये 27% प्रथिने असलेलं खाद्य आपल्याला देणं आवश्यक आहे. त्या 2800 किलो कॅलरी एवढी ऊर्जा आपल्याला त्या पक्ष्यांना द्यायची आहे. गादी पद्धतीमध्ये एक काळजी घ्यायची आहे की हे पक्षी साधारणतः 6 फूट उंचपर्यंत उडी मारतो, उडतो असा, मग त्याच्यावर आपल्याला वरतून जे आहे ते जाळी वगैरे लावणं आवश्यक आहे, नाहीतर पक्षी उडून बाहेर त्या ठिकाणी येऊ शकतो. 4x2 पिंजरे लाकडाचे बनवायचे आणि त्याची उंची जी आहे ती 2 फूट ठेवायची, लांबी जी आहे ती 8 फूट राहणार आणि रुंदी जी आहे ती 4 फूट राहणार. याच्यामध्ये साधारणतः 60 ते 70 पक्षी मोठे अतिशय चांगल्या प्रकारामध्ये त्या ठिकाणी राहू शकतात. तर खाद्याच्या बाबतीमध्ये प्रथिनाची गरज असेल, ऊर्जेची गरज असेल ती आता आपण पाहिलेलं आहे. तसंच अंडी देण्यासाठी जर लाभी पक्षी आपल्याला ठेवायचे असतील तर ते अंडी देणारे लाभी पक्षी जे आहेत ते आपल्याला पिंजरा पद्धतीमध्ये त्या ठिकाणी ठेवावं लागतील. कारण अंडी उत्पादन जे आहे ते बऱ्याच वेळेस काय होतं की गादी पद्धतीवर अंडी पक्ष्यांनी घातल्यानंतर पक्ष्यांच्याच उडी मारल्यामुळे म्हणा किंवा पक्ष्यांनी बसल्यामुळे म्हणा अंडी त्या ठिकाणी फुटू शकतात आणि अंड्याचं नुकसान होऊ शकतं. ज्यावेळेस आपल्याला हे लाभी पक्षी अंडी उत्पादनासाठी ठेवायचे आहेत, जपानी लाभी पक्षी अंडी उत्पादनासाठी ठेवताना त्याला आपल्याला पिंजऱ्यामध्ये त्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून अंडी फुटणार नाहीत, अंडी स्वच्छ राहतील, अंडी घाण होणार नाहीत आणि अंडी त्या ठिकाणी आपल्याला उपयोगात येतील. त्या पद्धतीने जे आहे ते आपल्याला लाभी पक्ष्याचं जे संगोपन जे आहे गादी आणि पिंजरा पद्धतीमध्ये करता येईल. खाद्यामध्ये प्रथिनांची गरज जसं आपण मगाशी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने आपल्याला त्या अंडी देणाऱ्या पक्ष्यांसाठी 20% प्रथिने आणि 2750 किलो कॅलरी ऊर्जा असलेलं खाद्य ते 4थ्या ते 5व्या आठवड्याच्या दरम्यान त्यांना आपल्याला द्यायचं आहे. हा जो पक्षी आहे साधारणतः 7व्या किंवा 8व्या आठवड्यामध्ये अंडी देण्यास त्या ठिकाणी सुरुवात करतो आणि एकदा जर ह्या पक्ष्याने अंडी देण्यास सुरुवात केली साधारणतः 280 ते 300 अंडी हा पक्षी त्या ठिकाणी घालत असतो आणि ह्या काळात ह्या पक्ष्यासाठी 18% प्रथिने आणि 2700 किलो कॅलरी एवढी ऊर्जा असलेलं खाद्य आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं आहे. आणि खाद्यामध्ये कॅल्शियम जे आहे कारण अंडी तयार होण्यासाठी अंड्याचं जे वरचं टर्फल आहे ते तयार होण्यासाठी कॅल्शियमची अत्यंत त्या ठिकाणी आवश्यकता असते आणि हा कॅल्शियम जो आहे तो साधारणतः 3 ते 3.5% आहारामध्ये आपल्याला अंडी देणाऱ्या लाभी पक्ष्यासाठी त्या ठिकाणी द्यायचं आहे. तर साधारणतः 7व्या आठवड्यापासून अंडी द्यायला सुरुवात केल्यानंतर 52 आठवड्यापर्यंत 280 ते 380 अंडी हा लाभी पक्षी त्या ठिकाणी घालत असतो. आणि जर खाद्याचं जर सांगायला गेलं

0: तर खाद्याच्या बाबतीमध्ये मका आहे, तांदूळ आहे, तेलविरे, सोयाबीनची पेंड आहे, शेंगदाणा पेंड आहे, सूर्यफूल पेंड आहे, हे सगळे खाद्याचे घटक आहेत. आणि हे सगळे घटक वेगवेगळ्या प्रमाणामध्ये घेऊन आपण त्याच्यापासून जे काही खाद्य जे आहे ते लावी पक्षाचं त्या ठिकाणी बनवत असतो. थोडक्यात सांगायचं जर झालं, मांसल पक्षासाठी ज्या प्रकारे आपण खाद्य तयार करतो त्याच प्रकारे लावी पक्षासाठी आपण खाद्य बनवू शकतो. फक्त ह्याच्यामध्ये प्रथिनांची आणि ऊर्जेची गरज जी आहे ती थोडी जास्त आहे. त्याच्यामुळे आपल्याला प्रथिनांचं जे काही घटक आहेत ते थोडे जास्त प्रमाणामध्ये याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी टाकावं लागणार आहेत. त्याच्यामुळं असं काही फारसा फरक त्याच्यामध्ये आपल्याला दिसून आलेला नाही. आणि अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे या पक्ष्यांना जे आहे अंडी देणाऱ्या जपानी लावी पक्ष्यांना 14 ते 16 तास एवढं त्या ठिकाणी आपल्याला प्रकाश द्यायचा आहे. प्रकाश दिल्याशिवाय हा पक्षी जो आहे तो अंडी उत्पादन त्या ठिकाणी करणार नाही. आणि हे सगळे जे पक्षी आहेत हे खूड होणारे पक्षी नाहीत, त्याच्यामुळं ह्यांना प्रकाश दिल्याशिवाय या पक्षाचं अंडी उत्पादन जे आहे त्या ठिकाणी ते व्यवस्थित येत नाही. त्याच्यामुळे साधारणतः 16 तास 12 तास दिवसाचे आणि 4 तास अंधार पडल्यानंतरचे असं मिळून 12 आणि 4 तास प्रकाश त्यांना आपल्याला द्यायचा आहे. साधारणतः 16 तासाचा प्रकाश आपल्याला ह्या अंडी देणाऱ्या लावी पक्षासाठी त्या ठिकाणी द्यायचा आहे.
1: कंदरी, तसं आता तुम्ही बोलता बोलता म्हणालात की जे काही खाद्य आपल्याला या पक्ष्यांना द्यायचं आहे त्यामध्ये मका, तांदूळ, तेल विरहित सोयाबीन पेंड, शेंगदाणा पेंड, सूर्यफूल पेंड यापासून आपल्याला यांचं खाद्य बनवता येऊ शकतं नाही कसं?
0: बरोबर.
1: आता शेवटचा एक जाता जाता प्रश्न समद्या मंडळीच्या मनामध्ये आहे की जर आम्हाला हे लाभी पक्षीपालन आम्हाला करायचं असेल तर महत्त्वपूर्ण असे मुद्दे शेवटी काय सांगाल?
0: आता ह्या लाभीपालनामध्ये आता आपण जशी चर्चा केली तर ह्या चर्चेच्या अनुषंगानं जे आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की बाबा व्यवसायामध्ये बाजारपेठ उपलब्ध आहे का. आणि ज्या वेळेस बाजारपेठ उपलब्ध आहे का हा प्रश्न येतो त्यावेळेस निश्चितच त्या व्यवसायाकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. तर आता हा व्यवसाय जो आहे तो नवीन आहे आणि नवीन व्यवसाय असल्यामुळं याच्याकडे बाजारपेठ जी आहे ती आपल्याला त्या ठिकाणी निर्माण करणं थोडस महत्वाचं आहे. कारण शहराच्या आसपास मोठ्या प्रमाणावर हॉटेल्स असतात, मोठ्या प्रमाणावर खवय्ये लोक असतात. ह्या पक्ष्यांचं जर समजा आपण बोलायचं झालं तर एक पक्ष्याची जी डिश आहे त्याला आपण क्वेल फ्राय म्हणतो, तर साधारणतः तो 150 ते 200 रुपयाला आपल्याला त्या ठिकाणी बाजारात मिळतो हॉटेलमध्ये. आणि त्याचा उत्पादनाचा खर्च जो आहे तो 100 रुपये आहे. म्हणजे 150 जरी रुपये धरलं तर 50 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी मिळतात आणि 200 रुपये धरलं तर अजून तुम्हाला 100 रुपये त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो. बाजारपेठ आपल्याला त्या ठिकाणी निर्माण करणं आवश्यक आहे. कुठल्याही व्यवसायामध्ये बाजारपेठेशिवाय त्या व्यवसायामध्ये उतरताना थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. बाजारपेठ आहे लोकांच्या गरजेच्या अनुषंगाने आपल्याला उत्पादन करायचं आहे. म्हणजे ज्या कोणी महिला भगिनी किंवा जे काही शेतकरी बंधू हा व्यवसाय करू इच्छित त्यांना माझा सल्ला असा राहील की तुम्ही कमी प्रमाणामध्ये हा व्यवसाय चालू करा. 50-100 पक्षी आणून व्यवसाय चालू करा. आधी बाजारपेठेचा अंदाज घ्या आणि बाजारपेठेचा अंदाज घेतल्यानंतर जर तुम्हाला असं वाटलं की आता हा आपण 200-300 पक्षी सहज विकू शकतो त्यावेळेस तुम्ही तुमच्या पक्ष्यांची संख्या जी आहे वाढवायला हरकत नाही. बरेच वेळेस आपण काय करतो की आता माहिती सांगितल्यानंतर IQ माहितीवर आधारित आपण आपला व्यवसाय चालू करतो. त्या व्यवसायामधले बारकावे आपल्याला माहीत नसतात आणि त्या बारकाव्याच्या अभावी आपल्याला त्या ठिकाणी नुकसान होऊ शकतं. आणि एका शेतकरी बंधूला नुकसान झाल्यानंतर तो शेतकरी बंधू 10 लोकांना सांगतो आणि 10 लोक 100 लोकांना सांगतात. मग असं होत होत ते आपल्याकडे एक मन आहे की बाबा आपण निगेटिव्ह गोष्टी फार लवकर ऐकतो आणि त्याच्यामुळे काय होतं की याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलतो. त्याच्यामुळे आधी स्वतः तुम्ही अनुभव घ्या. संगोपन आणि विक्री व्यवस्थापन जोपर्यंत तुम्ही करणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला कुठल्याही व्यवसायामध्ये जे आहे ते त्या ठिकाणी यश मिळणार नाही. हा आजचा तुम्हाला जो काही महत्वाचा सल्ला आहे तो राहील. कारण प्रत्येक व्यवसायामध्ये तुम्ही उत्पादन करून विक्रीला जर कुणाकडे घेऊन चाललात तर तुमचा विक्रीचा दर तो ठरवणार आणि त्यावेळेस तुम्ही त्यांना नाही सांगू शकणार की मी एवढा खर्च मी केलेला आहे आणि मला एवढे पैसे मिळाले पाहिजे. तर जेव्हा तुम्ही तुमचा उत्पादनापासून विक्री व्यवस्थापन स्वतः करत आहात त्याच्यामध्ये तुमचा नुकसान होण्याचा जो काही प्रसंग म्हणा किंवा नुकसान होण्याची काही शक्यता आहे ती त्या ठिकाणी कमी होऊन जाते किंवा होतच नाही. त्याच्यामुळं विक्री व्यवस्थापन आणि उत्पादन या दोन गोष्टीची निकड किंवा सांगड घालून जर शेतकरी बंधू त्या ठिकाणी जात असेल तर हा व्यवसाय जो आहे तो त्याला निश्चितच येणाऱ्या काळामध्ये भरभराटीस आणेल आणि लोकांना जपानी लावी पालनाबद्दल आवश्यकता आहे ती आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल.
1: अगदी बरोबर बघा साहेब, म्हणजे जाता जाता महत्वाचा असा संदेश साहेबांनी आपल्याला दिलेला आहे की लावी पक्षी पालन करत असताना बाजारपेठेचा अंदाज घेऊन आपल्याला उत्पादन घ्यायचं आहे.
2: अगदी बरोबर. आणि ह्या माहितीचा उपयोग आणि साहेबांनी दिलेल्या संदेशाचा समजून एकदा विचार करावा आणि नंतर आपण व्यवसायाकडे वळावं.
1: खरे खरे. आणि आपल्या महिलांच्या दृष्टिकोनातून खरंच मला वाटते की लावी पक्षीपालन एक यशस्वी असा उद्योग ठरणार आहे

0: आणि माहिती तर आपल्या सोबत आहेच, आणि ज्याही वेळेस आपल्या मनामध्ये काही शंका आली तर आपल्या जे काही विद्यापीठ आहे त्या विद्यापीठामधील जे काही तज्ञ आहेत या विभागाचे त्यांच्याशी देखील मंडळी तुम्ही संपर्क करू शकता, नाही का बघा साहेब?
1: पशुवैद्यक महाविद्यालय परभणी येथे आम्ही कार्यरत आहोत आणि आमचं महाविद्यालय जे आहे ते महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत या ठिकाणी कार्यरत आहे आणि शेतकरी बंधूंसाठी आम्ही 24 तास या ठिकाणी उपलब्ध आहोत.
0: आता या आमच्या समद्या मनामध्ये जे काही प्रश्न होते त्या समद्या प्रश्नांचं निरसन झालेलं आहे. बघ आता तिकडून मस्त अशा चहाचं आदान तिकडे शिरप्याने ठेवलेलंच आहे, चहाचा मस्तपैकी आस्वाद घेऊ. तेव्हा बघा साहेब, ही महत्वाची अशी माहिती आमच्या समद्या पशुपालक बांधवांसाठी तुम्ही दिली, त्याबद्दल समस्त गावकऱ्यांच्या वतीने आपले खूप खूप धन्यवाद.
1: नमस्कार.

0: आणि या गीताबरोबर शेतकरी बंधूंनो आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. तेव्हा कार्यक्रमातून मी शेवंता वहिनी
1: आणि मी राधा वहिनी
0: आम्ही दोघी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत
1: नमस्कार.
2: शेतशिवार आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून तसंच एफ एम बँड 102 MHz प्रसारित करण्यात आला.
0: अगं राधे, चल म्हणलं बिगिन पाराकडे.
1: अगं शेवंते, अगं निघाले निघाले बरं का. अगं पण एवढं बिगिन

0: अगं, आपल्याला पाराकडे जायचं आहे, कारण आपला कार्यक्रम आहे आपल्या पशुधनासाठीचा, तो म्हणजे लक्ष्मीचा गोठा.
1: अगो होय होय, असं म्हण, आपल्याला लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये जायचं. पण शेवंता, मला एक प्रश्न पडला, या लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये काय असणार आहे?
0: आता काय असणार आहे म्हणजे माहिती का राधे, लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमा अंतर्गत की नाही, आपल्याला पशुतज्ञ आपल्या पशुधनाविषयी, मग आपलं कोणतं बी का पशुधन असं ना, मग शेळी असो, गाय असो, म्हैस असो, कोंबडी असो, या समद्याच्या एकंदरीत गोठ्याचं असेल, चाऱ्याचं असेल, हे ऋतुमानानुसार कशी काळजी घ्यायची हे समद आपल्याला की नाही पशुतज्ञ माहिती सांगणार आहेत. आणि राधा वहिनी आणि शेवंता वहिनी मस्त अशा संवादाच्या मार्फत ही माहिती साहेबाकडनं जाणून घेणार आहेत. आणि पाहि राधे, या समद्या पशुधनाच्या उत्पादनाच्या मार्फत आपल्याला पैशाच्या स्वरूपात लक्ष्मीस प्राप्त होती का नाही?
1: अगो होय तर,
0: म्हणून तर त्याला म्हणलेलं आहे
1: लक्ष्मीचा गोठा. तेव्हा मंडळी ऐकायला विसरू नका, दर बुधवारी सायंकाळी 7:30 लक्ष्मीचा गोठा हा कार्यक्रम
0: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

0: तुमची आवडती गाणी
1: थेट तुमच्या फोन वरून तुमच्या भेटीला,
0: तुमची आवड
1: आमची निवड,
0: सुरांची मैफिल
1: आणि श्रोते हो गप्पांची धमाल घेऊन येत आहोत.
0: तुमचा आमचा आणि आपल्या सर्वांचा लाडका कार्यक्रम
1: हॅलो आकाशवाणी.

0: छुछुंती घटा आई पर्वतों पे छुछुंती घटा।
1: श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्रावरून ऐकायला विसरू नका रागांवर आधारित सुमधुर गीतांचा कार्यक्रम राग एक रंग अनेक, दर गुरुवारी सकाळी 11:10 राग एक रंग अनेक।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229 अंश अर्थात 1350 kHz, तसंच FM बँड 102 MHz. यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून दिलं जाईल, ते आम्ही सहक्षेपित करीत आहोत. तत्पूर्वी
1: श्रोते हो, तुमच्यासाठी आम्ही खास कार्यक्रम घेऊन येत आहोत.
2: तुमच्या पसंतीचे कार्यक्रम
1: कार्यक्रम जुनेच पण नव्या रंगात, नव्या ढंगात, तुमच्या संवादासहित आणि तुमच्या फोन फरमाईश सहित मस्त अशा गीतांची मेजवानी.
3: अहो, पण कार्यक्रम कोणते?
1: हॅलो आकाशवाणी
2: आणि स्वर लहरी.
3: हॅलो आकाशवाणी,
1: हिंदी चित्रपट गीत
3: स्वर लहरी,
2: मराठी चित्रपट गीत,
3: हा घेऊन येत आहोत तुमच्या आवडीचे कार्यक्रम. हॅलो
2: आकाशवाणी
3: आणि स्वर
2: लहरी
3: ऐकत रहा आकाशवाणी परभणी केंद्र.

0: श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्राचे बहारदार आणि रंगतदार असे कार्यक्रम आपण आता ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर। तेव्हा जरूर आनंद घ्या आकाशवाणी परभणी केंद्रावरील कार्यक्रमांचा।
1: आनंदारे खळाळणारे निर्झर म्हणजे बालक, समाजात बागडणारे स्वच्छंदी म्हणजे बालक, गोड हास्यातून हसू देणारे प्रेमाचे ताटवे म्हणजे बालक, खट्याळ खोडकर निरागस मिश्किल अशा सगळ्या भावनांचे गोड मिश्रण म्हणजे बालक। श्रोते हो, कुटुंब आणि शाळा यांच्यासह बालकांवर संस्कार घडवणारं आणखी एक प्रभावी माध्यम म्हणजे परभणी आकाशवाणी केंद्रावरील कार्यक्रम बालमंडळ। ऐकायला विसरू नका।
2: श्रोतेहो, आपला परभणी शहराचं भूषण अर्थातच आकाशवाणी परभणी आता

आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर. आनंद घेत रहा आकाशवाणी परभणी केंद्रावरील विविध रंगी मनोरंजक अशा कार्यक्रमांचा. मनोरंजन करणारी वाणी आकाशवाणी, ज्ञानरंजन करणारी वाणी आकाशवाणी, आपल्या सर्वांची लाडकी परभणी आकाशवाणी. आता आपल्या या आकाशवाणी परभणीचं प्रसारण आपण ऐकू शकता FM बँड 102 MHz वर.

विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसनशील देशांच्या मदतीसाठी वित्तीय यंत्रणा तयार करण्याची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं G7 परिषदेत प्रतिपादन. इराणसोबत युद्धबंदी करार अद्याप

डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा. रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेचा प्रारंभ. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी पक्षाची लोकसभेच्या सभापतींना विनंती. आणि लखनौ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं अफगाणिस्तानपुढं विजयासाठी 403 धावांचं आव्हान. फ्रान्समध्ये एव्हियन इथं G7 परिषदेत आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भाषण झालं. सर्वांच्या फायद्यासाठी समतोल, समावेशक आणि शाश्वत आर्थिक विकासाला प्रोत्साहन या विषयावर बोलताना प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं की विकसनशील देशांच्या मदतीसाठी वित्तीय यंत्रणा तयार करण्याची गरज आहे. जर्मनीचे चॅन्सेलर फ्रेडरिक मॉर्ज यांच्याशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची द्विपक्षीय चर्चा झाली. व्यापार, गुंतवणूक, संरक्षण सामग्री, माहिती तंत्रज्ञान आणि इतर संबंधित क्षेत्रांमध्ये उभयपक्षीय संबंध दृढ करण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली. मोदी यांनी आज युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनिओ कोस्टा आणि युरोपियन परिषदेचे अध्यक्ष उर्सुला वोन डेर लेयन यांच्याशीही द्विपक्षीय चर्चा केली. भारत आणि युरोपियन युनियनमधल्या मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी हे ऐतिहासिक यश असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. भारत आणि युरोपियन युनियन सर्वसमावेशक धोरणात्मक अजेंडा हा दोन्ही बाजूंना लाभदायक ठरेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. इराणसोबत युद्धबंदीसाठीचा सामंजस्य करार अद्याप पूर्ण झालेला नाही. गरज पडली तर पुन्हा इराणवर हल्ला करू असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. ते फ्रान्समध्ये G7 परिषदेत बोलत होते. इराणसोबत शांतता कराराची घोषणा केल्यामुळे बाजारपेठेत सकारात्मक वातावरण आहे. होर्मुझची समुद्रधुनी 1-2 दिवसात पूर्णपणे खुली झाल्यामुळे इथून व्यापार सुरळीत सुरू होईल असं ट्रम्प म्हणाले. मात्र गरज पडली तर इराणवर पुन्हा हल्ला करण्याचा इशाराही त्यांनी दिला. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून आणखी 6 नवीन फलाट उभारले जातील असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सांगितलं. पुणे रेल्वे स्थानकावर पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून रवाना केल्यावर तसंच विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी केल्यानंतर ते बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरस्थ पद्धतीनं उपस्थित होते. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसंच शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील कार्यक्रमाला उपस्थित होते.

0: तेनपेटी आणि वाढवण या बंदरापर्यंत विदर्भ आणि मराठवाड्याचा संपर्क मजबूत करण्यासाठी समर्पित मालवाहतूक लोहमार्ग मिळावा असा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आहे. त्यावर लवकरच काम सुरू करण्याचं आश्वासन वैष्णव यांनी दिलं.
1: महाराष्ट्र मे 2,00,000 करोड रुपये के प्रोजेक्ट आज रेल्वे के चल रहे और जल्दी ही मुंबई से पुणे 48 मिनट मुंबई टू पुणे.
0: हडपसर रेल्वे स्थानकावरून पुणे हडपसर पाटणा दानापूर या अमृत भारत एक्सप्रेसला वैष्णव यांनी हिरवा झेंडा दाखवला. आज सकाळी वैष्णव यांचं पुणे विमानतळावर आगमन झालं. केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचं स्वागत केलं. राज्यात आकाशवाणीची यंत्रणा अधिक मजबूत करण्याचा केंद्र सरकारचा विचार असल्याचं यावेळी वैष्णव यांनी सांगितलं. पनवेल रेल्वे स्थानकावरची गर्दी कमी करण्यासाठी भारतीय रेल्वेनं राज्यात सोमाटणे चिखली कॉर्डलाईन प्रकल्पाला 172 कोटी रुपये खर्चासह मंजुरी दिली आहे. हा नवीन रेल्वे मार्ग कर्जत मार्गावरच्या चिखली आणि रोहा मार्गावरच्या सोमाटणे यांना जोडणारा अत्यंत महत्वाचा दुवा ठरेल असं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. हा प्रकल्प विशेषत जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि ट्रस्टशी संबंधित मालवाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या शुक्रवारी नवी दिल्लीत प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेच्या तब्बल 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन हप्ता वितरित केला जाणार आहे. हा कार्यक्रम केंद्र सरकारच्या रोजगार संबंधी महत्वाच्या योजनेमधला मोठा टप्पा असल्याचं प्रधानमंत्री कार्यालयानं म्हटलं आहे. या योजनेद्वारे रोजगार निर्मितीला चालना देण्यात येणार असून सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात येत असल्याचंही प्रधानमंत्री कार्यालयानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी विनंती करणारं पत्र खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना लिहिलं आहे. प्रसार माध्यमांमधल्या वृत्तानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत आहेत असं अरविंद सावंत आपल्या पत्रात म्हणाले आहेत. राजकीय पक्षांपासून स्वतंत्र असा कोणताही अधिकार विधिमंडळ पक्षाकडे नसतो, त्यामुळे पक्षाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दाव्याचा कुठलाही प्रस्ताव आल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतीही अंमलबजावणी करू नये अशी विनंती खासदार अरविंद सावंत यांनी सभापती ओम बिर्ला यांना केली आहे. यासंदर्भात खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी आज सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. पक्षाच्या शिष्टमंडळानं बिर्ला यांना पक्षबदल विरोधी कायद्यातल्या तरतुदींचं निवेदन सादर केल्याचं खासदार अनिल देसाई यांनी भेटीनंतर बातमीदारांना सांगितलं. एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आज लखनौ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तान पुढे विजयासाठी 403 धावांचं आव्हान ठेवलं आहे. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यावर शुभमन गिल आणि ईशान किशन यांच्या 224 धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारतानं 402 धावा केल्या. शुभमन गिलनं 154 तर ईशान किशननं 125 धावा केल्या. अफगाणिस्तानतर्फे नांगे आलिया खारोतेनं 4 तर रशीद खाननं 3 गडी बाद केले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा अफगाणिस्तानच्या 31व्या षटकात 5 बाद 170 धावा झाल्या होत्या. ICC महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि नेदरलँड्स यांच्यात UK लीड्स इथं सामना सुरू आहे. नेदरलँड्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 14 षटकात 1 बाद 134 धावा झाल्या होत्या. राज्यातल्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर तयारी पूर्ण झाली असून मतदान केंद्र अधिकाऱ्यांना निवडणूक साहित्याचं वितरण करण्यात आलं.

आहे. अणुऊर्जा विभागाचे सचिव डॉक्टर अजित कुमार यांनी तारापूर अणुऊर्जा स्थानकाला आज भेट दिली. जगातल्या सर्वात जुन्या असणाऱ्या TAPS-1 आणि TAPS-2 या अणुभट्ट्यांच्या कामकाजाचा त्यांनी आढावा घेतला. या दोन्ही अणुभट्ट्यांना नुकताच 10 वर्षाचा वाढीव कार्यकाळ मंजूर झाला आहे. या वाढीव कार्यकाळात अणुभट्ट्यांची सर्व समावेशक तपासणी आणि कार्यक्षमतेचं मूल्यमापन करण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर होणार असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसनशील देशांच्या मदतीसाठी वित्तीय यंत्रणा तयार करण्याची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं G7 परिषदेत प्रतिपादन. इराणसोबत युद्धबंदी करार अद्याप पूर्ण झालेला नाही, गरज पडली तर पुन्हा इराणवर हल्ला करू असा डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा. रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेचा प्रारंभ. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी पक्षाची लोकसभेच्या सभापतींना विनंती. आणि लखनौ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं अफगाणिस्तान पुढे विजयासाठी 403 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: श्रोतेहो, याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम इथेच संपतोय.
1: ध्यानधारणा, योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले.
0: सुरुवातीला आपण ऐकूया पौर्णिमा मोडक यांच्या स्वरात एम बी भावे यांची ही रचना.

0: ध्यानधारणा योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
1: मेंटल हायजीन साठी आपण काय करतो, दर दिवशी आपण काय करतो, त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
0: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वरही.
2: श्रोतेहो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद. गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.
3: श्रोत्या, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकूया वैदेही करंबळेकर यांच्या स्वरातली रचना.

श्रोत्याहो ठीक 8:45 आपण ऐकणार आहात समाचार संध्या. हे दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं बातमीपत्र आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

सेवा प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजले. सादर करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात नंदिनी शंकर यांचं व्हायोलिन वादन आणि व्हायोलिनवर वाजवलेला राग देश. विलंबित गत एक तालात आणि मध्यालय गत आणि द्रुतगत तीन तालात यांना तबला साथ दिली आहे तनय रेगे यांनी. तर ऐकूया नंदिनी शंकर यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग देश.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण नंदिनी शंकर यांचं देश या रागातील व्हायोलिन वादन ऐकलं. त्यांना तबला साथ होती तनय रेगी यांची. विलंबित बंदिश एक तालात तर मध्यलय आणि द्रुतगत बंदिश तीन तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत. सोबतच ऐका रसायनविरहित कीडा व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 रात्री 7:30 मिनिटांनी आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.

0: नव्या पिढीची आघाडीची गायिका शरयू दाते आपल्या भेटीला येणार आहे जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने. मराठी हिंदी रियालिटी शो मधली स्पर्धक ते पार्श्वगायिका हातीचा सुरेल प्रवास.
1: सात जन्मासाठी बांधली गादोरी.
0: गायिका शरयू दाते हिच्याशी गप्पा मारल्या आहेत दीप्ती आंबेकर हिने. नक्की ऐका रविवारी 21 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 FM गोल्ड मुंबई आणि न्यूज ऑन AI ऍप वरही.
2: ध्यानधारणा योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
3: मेंटल हायजीन साठी आपण काय करतो, दर दिवशी आपण काय करतो, त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
2: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वरही.

श्रोते हो, आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. रात्रीचे ठीक 10:30 वाजले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात निषाद बाकरे यांचं शास्त्रीय गायन. राग आहे खेमध्वनी.

कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात निषाद बाकरे यांचं शास्त्रीय गायन. राग आहे खेमध्वनी. त्यांना त्यांच्या शास्त्रीय गायनात तबला साथ केली आहे मिलिंद जोशी यांनी, तर हार्मोनियम साथ आहे अनंत केमकर यांची. विलंबित बंदिश एक तालात निबद्ध असून त्याचे बोल आहेत साजन मोरा आयरियाज, तर द्रुतबंदिश तीन तालात निबद्ध असून द्रुतबंदिशीचे बोल आहेत तुम्बिन जागी सारी रैना साजना. ऐकूया निषाद बाकरे यांचं शास्त्रीय गायन. राग आहे खेमध्वनी.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो, आत्ताच आपण निषाद बाकरे यांचं शास्त्रीय गायन ऐकलं. राग होता खेमध्वनी. त्यांना तबला साथ होती मिलिंद जोशी यांची, तर हार्मोनियम साथ अनंत केमकर यांची होती. विलंबित बंदिश एक तालात निबद्ध असून द्रुतबंदिश तीन तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत. सोबतच ऐका रसायनविरहित कीड व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 ला रात्री 7:30 मिनिटांनी आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.